नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 11 भाद्रपद शके 1948 म्हणजेच 2 सप्टेंबर 2026. सकाळची 5:58 झाली आहेत. आजची प्रातःकालीन सभा आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात, संगीत अनिल अरुणी यांचं.

जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तुझं अस्तित्व आहे हेच जणू तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून सांगतायत. आणि हे जर मान्य केलं ना तर आयुष्य खूप सुंदर होईल यात शंका नाही. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या अभंगाला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना होती शरदिनी महाडेश्वर यांची. संगीत मधुकर पाठक यांचं. मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

संत मीराबाई यांची रचना आपण ऐकलीत वाणी जयराम यांच्या स्वरात, संगीत पंडित रविशंकर यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया देशभक्तीपर रचना.

आनंद टेकाळे यांची रचना आपण ऐकली. समूह स्वरातल्या या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतो, सकाळचे 6:40 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करतोय कृषीवाणी, शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, सध्या हळद लागवड होऊन 2 ते 3 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. पीक सध्या कायिक वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी हळद पिकाची पानं पिवळी पडत असल्याचं दिसून येत आहे. पानांमधील पिवळेपणा वाढत गेला तर अन्ननिर्मिती प्रक्रियेत बाधा येण्याची शक्यता आहे आणि त्याचा पिकावर परिणाम होऊन उत्पादनात घट संभवते. तसंच हळदीची प्रत किंवा गुणवत्ता घटक जसे रंग, कुरकुमींचं प्रमाण या गोष्टींवर देखील परिणाम होतो. हळद लागवडीसाठी क्षारपट जमीन, चोपण जमीन आणि चुनखडीयुक्त जमीन निवडली तर अशा जमिनीत पिकाच्या वाढीला आवश्यक असणारी मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत नाही. त्यामुळे शेंड्याकडील पानं पिवळी पडून पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे पानांवर कायमस्वरूपी पिवळसरपणा दिसून येतो. जमिनीमध्ये नत्र, मॅग्नेशियम आणि लोहाच्या कमतरतेमुळे हळद पिकाची पानं पिवळी पडतात. अधिक पावसामुळे जमिनीत पाणी साचून राहतं, त्यामुळे जमीन संपृक्त होऊन हवा खेळती राहत नाही. अशावेळी मुळांच्या श्वसन प्रक्रियेत बाधा येऊन मुळांची वाढ खुंटते. तसंच पिकाला जमिनीतील पोषक अन्नद्रव्य शोषून घ्यायला अडथळा येतो, त्यामुळे शेंड्याकडील पानं पिवळी पडतात. लागवडीपासून ते काढणीपर्यंत वाण परतवे हळद पीक 9 महिने शेतात राहतं. हळद पिकाचा उत्पादनाचा मुख्य स्रोत जमिनीत वाढणारे गड्डे हे असतात. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा गैरसमज असतो की नत्रयुक्त खतांचा वापर केला तर गड्डे खराब होतील, त्यामुळे हळद पिकाला शिफारशीत मात्रेत नत्रयुक्त खतांचा पुरवठा होत नाही. नत्राच्या कमतरतेमुळे पानं लहान आणि फिकट हिरवी होतात. काही वेळा सगळी पानं पिवळी दिसतात. जमिनीतील अन्नद्रव्य जसं नत्र, मॅग्नेशियम आणि लोह यांची कमतरता असेल तरीसुद्धा पानं पिवळी पडतात. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पानं कडापासून पिवळी पडतात. लोहाच्या कमतरतेमुळे हरितद्रव्याची निर्मिती कमी होऊन पानं पिवळी होतात. यावर उपाययोजना म्हणून लागवडीसाठी मध्यम प्रतीची भुसभुशीत आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी सेंद्रिय कर्बाचं जास्त प्रमाण असलेली जमीन निवडणं आवश्यक आहे. जमीन सतत वापसा स्थितीत असावी, त्यामुळे बारीक तंतुमय मुळांची वाढ चांगली व्हायला मदत होते. चोपण, क्षारपड, चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हळद लागवड करणं टाळावं. लागवडीपूर्वी माती परीक्षण जरूर करावं. जमिनीचा सामू 6.5 ते 8 पर्यंत असावा. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.8% जास्त असावं. अन्नद्रव्य पुरवठ्याचा वेग हा जमिनीतील सेंद्रिय कर्बावर अवलंबून असतो. चुनखडीयुक्त जमिनीत दरवर्षी भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर आणि खोल नांगरट करून गंधकाचा वापर केला तर चुनखडीचा पिकावर होणारा परिणाम कमी करता येतो. भारी काळ्या जमिनीमध्ये अतिवृष्टीनंतर शेतात पाणी साचलं असेल तर चर खोदून पाणी उतार

0: शहराच्या दिशेने शेताबाहेर काढावं. कॉपर ऑक्सिक्लोराईड 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी किंवा फवारणी करावी. हळद लागवडीपूर्वी हळद बेण्याला जैविक बीजप्रक्रिया करावी. ॲझोस्पिरिलम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी 10 ग्रॅम अधिक व्हॅम 25 ग्रॅम याप्रमाणे प्रति लिटर पाण्यात घेऊन त्यामध्ये बेणे 10 ते 15 मिनिटं बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावेत. बीजप्रक्रिया केल्यामुळे बेण्याभोवती उपयुक्त सूक्ष्मजीवाणूंचे संरक्षित कवच तयार होतं. बेणे रोग किडींना बळी पडत नाहीत. अशा प्रकारे हळदीची पानं पिवळी पडण्यामागील कारणं जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करायला हवी. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमामध्ये हळदीची पानं पिवळी पडण्यामागील कारणं आणि उपाय याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम पुनःप्रसारित आम्ही करू आज दुपारी 2 वाजता.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा वाद्यसंगीतानं.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो. आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स. आजकाल आपण कुठेही गेलो तरी मिलेट्सची भाकरी, मिलेट्सचा डोसा, मिलेट्सचा उपमा असे विविध पदार्थ पाहायला मिळतात. मिलेट खरंच नवीन आहेत का? नाही. खरं तर ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर भरड धान्ये आपल्या पारंपरिक भारतीय आहाराचा अनेक वर्षापासून भाग आहेत. फक्त काही काळ आपण पॉलिश तांदूळ, मैदा, रिफाईन फूड इकडे जास्त वळलो आणि आपल्या पारंपरिक धान्यांचा वापर कमी झाला. आज पुन्हा आपण या धान्यांकडे वळत आहोत कारण मिलेट्सचे फायदे. मिलेट्स म्हणजेच भरड धान्य. ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कुटकी, कोदो, सावा अशा विविध धान्यांचा समावेश मिलेट्समध्ये होतो. प्रत्येक मिलेटची पोषण मूल्ये वेगवेगळी आहेत पण अनेक मिलेट्समध्ये फायबर, मिनरल्स आणि भरपूर पोषक घटक चांगल्या प्रमाणात आढळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलेट्सचा आहारात वापर केल्याने फायबर तर मिळतेच पण ॲसिडिटीसुद्धा कमी होते. आपण रोज फक्त गहू आणि तांदूळ यांच्यावरच अवलंबून राहण्याऐवजी वेगवेगळी धान्ये आहारात समाविष्ट करू शकतो. जसे एक दिवस गव्हाची चपाती केली तर दुसऱ्या दिवशी ज्वारीची भाकरी, तर कधी नाचणीची भाकरी किंवा नाचणीचं घावन. दुपारच्या जेवणात चपाती केली तर रात्रीच्या जेवणात भाकरी असा आपण समावेश नक्कीच करू शकतो. मिलेट खाल्ले की वजन कमी होतं, डायबिटीज असेल तर शुगर कमी होते हे पूर्णपणे बरोबर नाही कारण मिलेट हे देखील कार्बोहायड्रेट पदार्थच आहे. त्यामुळे त्यांचे प्रमाण महत्त्वाचे आहे. एखादा पदार्थ मिलेटपासून बनवला आणि तो कितीही प्रमाणात खाल्ला म्हणजे आपल्याला मिलेटचे फायदे भरपूर प्रमाणात मिळतात असा गैरसमज करून घेऊ नये. उदाहरणार्थ ज्वारीची भाकरी घेतली किंवा त्यासोबत भरपूर भाजी, वरण, उसळ, सॅलड घेतलं तर आपल्या आहारात कार्बोहायड्रेट बरोबरच फायबर आणि प्रोटीन देखील मिळू शकते. म्हणजेच मिलेट एकटं नाही तर बॅलन्स मिलचा एक भाग आहे. आणखी एक गोष्ट

0: लक्षात घेण्यासारखी आहे की बाजारात मिलेटची बिस्किटं, चिप्स, नूडल्स मिळतात. अशा अनेक प्रोसेस प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मिलेट लिहिलं म्हणजे ते आपोआपच हेल्दी असेलच असं नाही. पॅक फूड घेताना न्यूट्रिशन लेबल, इन्ग्रेडियंट्स पाहण्याची सवय करणं अतिशय गरजेचं आहे. रोजच्या स्वयंपाकात सध्या कमी प्रोसेस्ड स्वरूपातील मिलेट्स वापरण्यावर जास्त भर दिला तर उत्तम. जसं मिलेट्सपासून आपल्याला इडली, डोसा, उपमा असे विविध पदार्थ बनवता येतील. आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातील ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही आजच्या भाषेत ट्रॅडिशनल मिलेट फूड आहे. मिलेट हा केवळ आजचा ट्रेंड नाही तर ही आपल्या परंपरेचीच आधुनिक पुनरावृत्ती आहे. श्रोते हो, आजपासून आपल्या आहारात एक छोटासा बदल करून पहा. आठवड्यातून एखाद्या दिवशी गहू किंवा तांदळाच्या ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर आपल्या आवडीचे मिलेट्स वापरून पहा. मिलेट म्हणजे मॅजिक फूड नाही, मिलेट म्हणजे बॅलन्स डाएटमधला एक पौष्टिक पर्याय आहे. आपल्या मातीत उगवलेलं धान्य, आपल्या परंपरेत रुजलेलं पोषण आणि आजच्या आरोग्यासाठी एक सुंदर निवड म्हणजेच मिलेट्स. आपल्या पारंपरिक आहाराला आधुनिक पोषणाची जोड देऊन आज आपण पुन्हा आपल्या ताटात या भरड धान्यांना मानाचं स्थान देऊया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत दूध बिस्किट नाश्ता की सवय याविषयी माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन.

0: श्रुती हो नमस्कार. श्रुती हो, पर्यावरणपूरक आहार याविषयी आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमामध्ये सृष्टी ज्ञान संस्थेच्या सहसंचालिका श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडम, काल आपण पर्यावरणपूरक आहार ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेतली. आज आम्हाला आपल्या आजूबाजूला जी काही स्थानिक जैवविविधता ती आपल्या आहारामधनं कशी सांभाळायची आहे याबद्दल तुमचं जे काही काम चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा.
1: जरूर. आता आपल्या आहारातली जैवविविधता म्हणजे काय? जर आपण सकाळपासून रात्रीपर्यंत असं जर आपण आपला आताचा जो आहार आहे तो जर आपण बघितला की मी काय खातो, मी बाबा उठते आधी मी चहा घेते, इथपासून आपण सुरुवात केली ते रात्रीपर्यंत जर आपण विचार केला तर आपण मुख्यतः पाच गोष्टी परत परत खात असतो. आपण साखर खातो मोठ्या प्रमाणावर, आपण गहू खातो मोठ्या प्रमाणावर, आपण तांदूळ खातो मोठ्या प्रमाणावर, आपण मैदा खातो मोठ्या प्रमाणावर आणि बटाटा खातो आपण मोठ्या प्रमाणावर. तर ह्याच चार पाच गोष्टी आपण जरी पदार्थ वेगळे वेगळे खातात असलो, म्हणजे आज बटाटा वडा खाल्ला आणि उद्या समोसा खाल्ला, तरी इन्ग्रेडियंट्स त्यातली जर साहित्य आहे, हे जे पाच ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच्या त्या काही बदलत नाहीत, आपण तेच भरपूर प्रमाणात खात असतो. मात्र याला पर्याय म्हणून खूप अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आहेत, ज्या एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होता, ज्या कुठेतरी आपण गमावलेल्या आहेत. म्हणजे जसं की गहूच म्हटलं तर गव्हाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्य आहेत. तांदळाला पर्याय म्हटलं तर वरी, सावा, कुटकी, कोदो यातली अनेक नावं तर अनेकांना माहिती नसतील. जर माहिती असतील, आता जर बघायची झाली तर आपल्या आसपास आपल्याला सहज अगदी दिसणार नाहीत, मात्र ही धान्य एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होती. तर हे सगळे पर्याय आपल्यासमोर होते आणि हे पर्याय जर आपण वापरले तर आपण ह्याच्यामध्ये विविधता आणू शकतो. कुठेतरी ग्लोबलायझेशनमुळे जे काही खेडं झालेलं आहे पूर्ण जगाचं, त्याच्यामुळे जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्या शेतीतंत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्या ह्यांनी आपल्याला कोणत्याही सीझनला कोणत्याही भाज्याही मिळतात. अनेकदा फ्रोझन म्हणून पण आपल्याला काही भाज्या मिळू शकतात,

0: आणि त्यामुळे आपण तो जो एक काहीतरी हट्ट आहे ना, किंवा आग्रह आहे मला हेच खायचं आहे आणि असंच खायचं आहे, थोडंसं आपण त्याला बाजूला ठेवून माझ्या आजूबाजूला काय आहे आता, काय सध्या ऋतू काय चालू आहे, या ऋतुमानानुसार बाजारात कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत, त्या जर आपण तसा खायचा प्रयत्न केला. ही वेगळी धान्य, गहू आणि तांदूळाला पर्याय म्हणून असलेली जी इतर धान्य आहेत, तर त्यांचासुद्धा जर आपण आपल्या आहारात समावेश केला, तर ह्यासारख्या गोष्टी जर आपण केलो, जाणीवपूर्वक जर आपण त्याचा विचार केला की मी काय खाते याच्याकडे डोळसपणाने जर बघितलं, तर कुठेतरी तुम्ही पर्यावरणपूरक आहाराकडे पोचाल. दुसरं तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे स्थानिक विविधता. जसं आता म्हटलं तसं आपल्याला कितीही जगाच्या कानाकोपऱ्यातून कोणताही आहार उपलब्ध होत असला, तरी आपण जर आपल्या जवळचा, आपल्या जवळ शहराच्या जवळ पिकवलेला, आपल्या मातीतला जेव्हा आपण आहार घेतो, तर तेव्हा कुठेतरी आपण पर्यावरणावर असलेलं एक कार्बन फुटप्रिंटचं जे ओझं आहे, किंवा काही गोष्टी पॅकेजिंग होऊन जे आपल्यापर्यंत येतात, त्याचं जे होणारं जे पर्यावर पडणारा जो भार आहे, तो कुठेतरी आपण कमी करत असतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला हे सगळं खूप खूप खूप हवं असतं. तुम्ही कदाचित रेनबो डाएट वगैरे हा ऐकलं असेल याबद्दल, म्हणजे तुमचं अन्न हे रंगीबिरंगी हवं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग हवे, सगळ्या प्रकारच्या चवी हव्या. आणि आपण आपल्याच थोडंसं मागे जाऊन, आपल्या आजी आजोबा काय खात होते असा थोडासा मागे जाऊन विचार करून आपण त्या चवी परत आणायचा प्रयत्न केला, त्या भाज्या ते पदार्थ, तर मला वाटतं तो खरा पर्यावरणपूरक आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार असेल.
1: श्रुती, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. आज आपण आपल्या आजूबाजूची स्थानिक जैवविविधता आपल्या आहाराच्या निवडीद्वारे आपण कशाप्रकारे त्याचं संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेतलं. नमस्कार.
2: कार्यक्रम आपण ऐकला मुंबई केंद्रावरून, थोड्याच वेळात संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
3: एम आकाशवाणी.
4: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले, आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. रूपरेषा जाणून घेऊया काही क्षणातच.
5: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
4: श्रोते, आता जाणून घेऊया आपल्या आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी. रूपरेषेनंतर लगेचच 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आनंद घ्याल भावगीतांचा भावधारा या कार्यक्रमात. सकाळी 8:40 वी स खांडेकर स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:00 लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट गीतं. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये सुंदर माझं घर, आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी केलेली बातचीत. आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. 10:00 मराठी चित्रपट संगीत प्रसारित करू. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, या अंतर्गत सुप्रसिद्ध लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक लाख मोलाचं जगणं, लेखन डॉ वंदना बोकील कुलकर्णी यांचं. 1:05 गीतबहार. 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. त्यानंतर भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आज पंडित उदय भवाळकर यांचं गायन राग गौड सारंग.

0: आजच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर गीत संध्या, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल. 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमामध्ये स्टेट युन या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 प्रसारित होईल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम, यामध्ये बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉ संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोत्यो, आज रात्री 7:15 आम्ही प्रसारित करू नाट्यसंगीत. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है, हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10:00 आनंद घ्याल जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा रजनीगंधा या कार्यक्रमातून. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये माधुरी ओक यांचं गायन राग बिहागडा. तर श्रोते हो, असे असतील आपले आज दिवसभर प्रसारित होणारे विविध रंगीत कार्यक्रम. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळी सहक्षेपित करू. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम काही क्षणातच.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
8: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपल्याला ताप काय येतो आणि ताप कसा येतो, तापाच्या मागची प्रक्रिया कशी असते ते समजून घेऊया. आपलं जे शरीर आहे या शरीराचं सर्वसामान्य तापमान हे फॅरनहाईटमध्ये 98.7 एवढं असतं आणि सेल्सिअसमध्ये बघितलं तर 36 ते 37.5 एवढं तापमान असतं. आपला जो मनुष्य प्राणी आहे याला आपण उष्ण रक्ताचा प्राणी असं समजतो. साधारणपणानं आपल्या आजूबाजूचं तापमान जर असं धरलं की 15 डिग्री सेल्सिअस आहे, आता 15 डिग्री सेल्सिअस आपल्याकडे कधीच नसतं. अगदी थंडीमध्ये पण आपल्याकडे रत्नागिरीत कधी 15 वगैरे होत नाही. आता पुण्यात वगैरे होतं किंवा नाशिकसारख्या भागामध्ये, कोल्हापूर सांगलीमध्ये 15 तापमान जातं. आणि असं तापमान बऱ्याच वेळेला आपण काश्मीरमध्ये आहे असं ऐकतो. तर साधारणपणे 15 सेल्सिअस ते 47 सेल्सिअस, आता 47 सेल्सिअस म्हणजे एक्स्ट्रीम. उत्तर प्रदेशचे काही भाग आहेत, राजस्थानचे वगैरे काही भाग आहेत, तिथपर्यंत असं तापमान असतं. तर 15 सेल्सिअस ते 47 सेल्सिअस इतक्या बँडविड्थमध्ये म्हणजे इतक्या टप्प्यामध्ये जर तापमान असेल तरी आपलं स्वतःचं शरीर 15 डिग्रीला पण ॲडजस्ट होतं, 47 डिग्री सेल्सिअसला पण ॲडजस्ट होतं. हे म्हणजे ही त्याची रेंज आहे. ॲडजस्ट होतं म्हणजे काय, तर 15 जरी झालं तापमान बाहेरचं आणि 47 इतकं उष्ण जरी झालं तरी शरीर आपल्या मेंदूमध्ये एक तापमान नियंत्रण केंद्र आहे, त्याच्या सहाय्यानं आपला स्वतःचं तापमान हे 98.7 एवढंच ठेवतं. आता हे कसं होतं याचा जर विचार केला तर आपल्या मेंदूमध्ये एक तापमानाचं नियंत्रण करणारं केंद्र असतं आणि या केंद्राच्या कार्यामुळं हे तापमान आपलं सतत 98.7 इतकं राहतं. दिवसभरामध्ये आपल्या तापमानामध्ये जर 1.5 सेल्सिअस एवढा बदल काही वेळा होऊ शकतो, परंतु जर जास्त बदल झाला तर मात्र आपल्या शरीरातल्या सर्व संस्थांवरती त्याचा विचित्र परिणाम होतो. आपल्या शरीरामध्ये जो मेटाबॉलिझम असतो ज्याला आपण चयापचय म्हणतो, त्याच्यामुळे शरीरात सतत ऊर्जा तयार होत असते. त्याचबरोबर ते आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याच्यातून सुद्धा शरीर ऊर्जा मिळवतं. ही शरीरातली ऊर्जा

0: थंड पदार्थापर्यंत पोचवली जाते. म्हणजे जर पर्यावरणाचं तापमान कमी असेल तर पर्यावरणात ती बाहेर जाते, घामाद्वारे आपल्या शरीरातली ऊर्जा बाहेर टाकली जाते. कारण अशा वेळी घामाच्या बाष्पीभवनात अशी शरीरातली ऊर्जा वापरली जाते आणि त्यामुळे शरीर थंड राहते. जसं एअर कंडिशनिंगचं प्रिन्सिपल असतं तसं आपलं शरीर काम करतं. या उलट थंडीच्या काळामध्ये उष्णता साठवून ठेवण्याची गरज असते, गरम वाटण्याची गरज असते, त्यावेळेला शरीर उष्णता साठवून ठेवतं. जंतूच्या संसर्गावरती प्रतिकार म्हणूनही शरीर तापाच्या रूपाने प्रतिसाद देतं. म्हणजे शरीरामध्ये जर इन्फेक्शन झालं तर इन्फेक्शनला रिॲक्शन किंवा प्रतिसाद म्हणून माणसाला ताप येतो. आणि या वाढलेल्या तापमानामुळं शरीरात शिरलेले जे जंतू असतात त्यांची वाढ थोपवली जाते. जंतूंचा जो इन्फ्लुएन्स असतो, प्रभाव असतो, त्याच्यामुळे काही रासायनिक पदार्थ बाहेर पडतात आणि ज्यांच्यामुळं मेंदूतलं जे तापमान नियंत्रण करणारं केंद्र असतं त्याचं काम बिघडतं आणि ताप येतो. म्हणूनच मलेरियासारख्या रोगामध्ये ताप येतो. आणि तापात येणाऱ्या हुडहुडीमुळे शरीर उष्णता बाहेर टाकण्याऐवजी शरीरात अधिक उष्णता निर्माण होते. आणि याचं मुख्य कारण म्हणजे टेम्परेचर कंट्रोल करणारं जे मेंदूतलं केंद्र असतं त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो. ते नियंत्रण केंद्र जर बिघडलं तर मात्र अडचण येते, तर मात्र इमर्जन्सी येते. ज्या कारणानं ताप आलेला आहे त्या कारणाचा समूळ नायनाट करणं आवश्यक असतं. ताप जास्त आला तर शरीर गार पाण्याने पुसणं किंवा आपल्या कपाळावरती गार पाण्याच्या फट्ट्या ठेवणं या उपायांनी ताप उतरतो. अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. नेत्रदान करा, मृत्यूनंतरही जग पहा. करुणी दान नेत्राचे, करा सार्थक जीवनाचे. खा हिरवी पिवळी फळे, निरोगी राहतील डोळे. नेत्रदान ही व्हावी कौटुंबिक परंपरा, दृष्टिहीनांसाठी हा संकल्प करा.

श्रोत्यो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये सुंदर माझं घर आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी केलेली बातचीत नक्की ऐका. आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचनातून, तर कधी त्यांच्या पत्रांमधून, तर कधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून त्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आणि औत्सुक्य वाढत राहतं. साहित्य क्षेत्रातील असंच एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे. बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे.

त्यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं, लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
5: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर. केंद्र सरकारकडून साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखर साठ्याच्या मर्यादेत कपात. नीट पेपरफुटीबाबतच्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ, बीड, लातूर, बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल बिश्केक इथं 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते. या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात भारताच्या प्राधान्यक्रमांना महत्वाचं स्थान मिळालं आहे, तसंच एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या संकल्पनेचा जाहीरनाम्यात पुनरुच्चार करण्यात आला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या GDP वाढीबाबत देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. आत्मनिर्भरतेवर भर देताना परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. समाज माध्यमावरील एका दृकश्राव्य संदेशात पंतप्रधान म्हणाले,
6: देशवासियों को बहुत बहुत बधाई. 7.8% ग्रोथ, देश खुशियों से भर गया है. लेकिन देशवासियों को मैं बधाई देता हूं उनके संकल्प शक्ति के लिए, उनके पुरुषार्थ के लिए. एक सामूहिक शक्ति का एक प्रतिबिंब है. दुनिया युद्ध में डूबी हुई है, चारों तरफ युद्ध की खबरें आ रही है. 2020 में कोविड काल से लेकर अब तक कहीं पर भी स्थिरता नजर नहीं आ रही है. उसके बावजूद भी भारत तेज गति से प्रगति कर रहा है. हमें इस गति को बनाए रखना है, हमें बढ़ना भी है और इसके लिए आत्मनिर्भर भारत बनना बहुत जरूरी है. स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल, मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए. हम जितना ज्यादा स्वदेशी पर बल देंगे, जितना आत्मनिर्भर पर बल देंगे, मुझे पक्का विश्वास है जब आजादी के 100 साल होंगे, हम हमारी युवा पीढ़ी को

0: विकसित भारत सुप्रत करेंगे।
1: उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान काल मायदेशी परतले। 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं। शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून हे धोरण राबवण्यात येणार असून ग्रामीण पातळीपासून ते जिल्हा विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत विविध विभागांना जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे। विविध विभागांच्या सहकार्यानं अशा प्रकारे सर्वसमावेशक अभियान राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे। आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थांच्या जनजागृतीबाबत किमान एक धडा समाविष्ट करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली। त्यानुसार या प्रकल्पासाठी 5,704,50,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील सिंचन सुविधांना बळकटी मिळणार आहे। सोलापूर शहरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाक्यापर्यंतच्या चार पदरी उन्नत मार्गिकेला आवश्यक निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली। या उन्नत मार्गामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे। शासकीय निमशासकीय बैठका आणि शासकीय कार्यक्रमादरम्यान तसंच शासकीय उपाहारगृहात आरोग्यदायी अल्पोपहार आणि जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला। केंद्र सरकारनं साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी असलेल्या साखरेच्या साठ्याची मर्यादा 4,000 क्विंटल्सवरून 2,000 क्विंटल इतकी कमी केली आहे। देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी साखर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तसंच साखरेची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारनं 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी हा निर्णय लागू केला आहे। दरम्यान केंद्रीय अन्न मंत्रालयानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यासाठी 13,00,000 मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे। परिणामी घाऊक बाजारातील साखरेच्या दरात प्रति क्विंटल सुमारे 500 रुपयांनी घट झाली। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून जुलै महिन्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। त्याचबरोबर या प्रकरणाचा पाठपुरावा किंवा तपास केला जाऊ नये असंही खंडपीठानं आदेशात नमूद केलं आहे। हा आदेश संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आला आहे। याच कालावधीत झालेल्या आंदोलनाच्या घटनांबाबत कोणत्याही राज्यानं किंवा केंद्रशासित प्रदेशानं नवीन FIR दाखल करू नये असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। मात्र जंतरमंतर इथल्या आंदोलनात उपस्थित असलेल्या 2,873 व्यक्तींची पार्श्वभूमी गंभीर गुन्हेगारी स्वरूपाची असल्यामुळे त्या FIRचा तपास पुढे चालू ठेवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे। न्यायालयाच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं 5 सप्टेंबरचं नियोजित आंदोलन रद्द केल्याची घोषणा CJP केली आहे। राज्यात सॉइल टू सिल्क आत्मनिर्भर रेशीम ग्राम या संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीची लागवड ते मूल्यवर्धित उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्य साखळी गाव पातळीवर उभारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली। या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे। यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यासोबतच गुणवत्तेत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडणं शक्य होईल। प्रगत रेशीम गावांना रोल मॉडेल रेशीम ग्राम म्हणून विकसित करून त्यांची यशोगाथा राज्यातल्या इतर गावांपर्यंत पोहोचवण्यात येईल। यातून राज्यात रेशीम शेतीची नवी चळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती सावकारे यांनी दिली। राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या भूमी प्रशासनासाठीच्या महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनींच्या मालकी हक्काबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्यानं राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। गणेशोत्सवातली प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं कोकणातील विविध स्थानकांसाठी मुंबई पुणे आणि नागपूर इथून एकंदर 262 विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर

केले आहेत. यामध्ये 200 आरक्षित आणि 62 अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान अर्थात 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईटच्या वापराला मनाईचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. या आदेशांचा भंग केलेला आढळून आल्यास संबंधित व्यक्ती संस्था तसंच मंडळांवर न्यायालयीन तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल असं या आदेशात म्हटलं आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पॅटर्न तयार करण्याचा निर्धार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या कमी राहिलं आहे. शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोकण विभागात सरासरीच्या 68%, पुणे विभागात 50%, नागपूरमध्ये 46% आणि नाशिकमध्ये 43% पाऊस नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरीच्या 29%, तर अमरावती विभागात 21% पाऊस झाला. बीड, लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे. या

0: जिल्ह्यात सरासरीच्या 68%, पुणे विभागात 50%, नागपूरमध्ये 46% आणि नाशिकमध्ये 43% पाऊस नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरीच्या 29%, तर अमरावती विभागात 21% पाऊस झाला. बीड, लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची मागणी शेतकरी हक्क मोर्चानं केली आहे. तर लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं पिंपळफाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं. बुलढाणा जिल्ह्यातही दुष्काळ जाहीर करून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटानं केली आहे. हवामान. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर. केंद्र सरकारकडून साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखर साठ्याच्या मर्यादेत कपात. नीट पेपरफुटीबाबतच्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ, बीड, लातूर, बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झालेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 2 सप्टेंबर 1971 साली तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता पवन कल्याण यांचा आज जन्मदिवस. श्रोतेहो, आज आहे जागतिक नारळ दिन. आता जाणून घेऊया काही स्मृती दिन. टी व्ही शंकर नारायण, भारतीय शास्त्रीय गायक यांचं आज स्मृती दिन आहे. त्यांना पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं. तसंच ययातीसह अनेक साहित्यकृती लिहिणारे पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार तसंच साहित्य अकादमी फेलोशिप पुरस्कार प्राप्त मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक वी स खांडेकर यांचाही आज स्मृतिदिन आहे.

0: 2 सप्टेंबर 1999 या दिवशी प्रसिद्ध भारतीय जलतरणपटू बुला चौधरी यांनी इंग्लिश खाडी 2 वेळा पार करणारी आशियातील पहिली महिला होण्याचा मान मिळवला. तसंच 2008 साली 2 सप्टेंबर या दिवशी गुगल कंपनीने त्यांचा लोकप्रिय गुगल क्रोम हा वेब ब्राउझर लॉन्च केला. श्रोते हो, दिनविशेष आपण जाणून घेतले.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
2: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्डमध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेन

0: निंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: हे सदपाल आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि ह्याचं प्री परमिशन जे आहे म्हणजे त्याची परवानगी हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन आहे अशा विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफ गार्ड ऑफ द लाईफ.
0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलाच्या विशेष मालिकेच्या तिसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने कार्यक्षम आणि गरजेनुसार वापर करणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. जलसंपत्तीचा वापर योग्य पद्धतीने व्हावा आणि पाण्याची किंमत व त्याच्या व्यवस्थापनाचा खर्च यामध्ये योग्य समतोल राहावा यासाठी जलप्रशुल्काची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. पाण्यावर कर निश्चित करताना कोणते घटक विचारात घेतले जातात? शेती, घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी या शुल्काची भूमिका काय आहे आणि जलप्रशुल्काच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर कसा प्रोत्साहित करता येतो याच विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे आजही आपल्या बरोबर आहेत. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत.
1: मॅम, पाणी हकदारीचे निकष किंवा पाणी वापर करणाऱ्या संस्था असतात, स्थानिक स्वराज्य संस्था, इतर उद्योग, तर या घटकांची मते प्राधिकरण कशा पद्धतीने विचारात घेतं?
2: आम्ही जेव्हा एंटायटलमेंटचा आपण निकष जेव्हा आपण घेत असतो, म्हणजे आपण टॅरिफमध्ये तर त्यांचे लोकसहभागातून त्यांचे जे मत आहे ते जाणून घेतले आणि ते अडॅप्ट सुद्धा केले. तसंच एंटायटलमेंट इश्यू करताना सुद्धा आपण सगळ्या ज्या कॉर्पोरेशन्स असतात, सगळ्या ज्या ग्रामपंचायती असतात, त्यांचे सुद्धा मत आपण जाणून घेत असतो.
1: म्हणजे जसे जशा इतर ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा निकष तुम्हाला विचारात घ्यावे लागत असतात.
2: आपण मंत्रालयामध्ये, UDDमध्ये, नंतर महानगरपालिका झाल्यात, ग्रामपंचायती झाल्यात, त्यानंतर सगळ्या संस्था झाल्यात, जसं शुगर शी रिलेटेड त्यांची जी मुख्य संस्था आहे त्यांच्याकडनं पण आपण विचारणा करतो की एक्झॅक्टली हे जे निकष येणार आहेत त्याच्याबद्दल जर तुमचं काही मत असेल किंवा हरकती असतील तर ते तुम्ही आम्हाला द्यावेत. म्हणून थोडंसं तुम्ही पण विचार करता येईल की काही गोष्टी त्यांच्या मान्य करण्याजोग्या असतात आणि काही गोष्टी तर बायस असतीलच आहे. तर पण आपल्याला पाण्याचे दर आणि आपल्याला एंटायटलमेंट ज्युडिशियसली आणि इक्विटेबली द्यायची असल्यामुळे ज्यावेळेस मी एकाचा फायदा करत असते तर तो इक्वली सगळ्यांना पास ऑन झाला पाहिजे ही सुद्धा महत्वाची बाब असते. आणि त्यामुळे फक्त एका व्यक्तीचा घेऊन किंवा असा बायस निर्णय प्राधिकरणाने आजपर्यंत कधीच दिलेला नाही आणि तो देणार पण नाही असं मला शाश्वती आहे.
1: म्हणजे सगळ्यांसाठी जे योग्य आहे, जे चांगलं आहे, त्याच पद्धतीने प्राधिकरण कार्य निर्णय घेतं. याचमध्ये आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्या

0: पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत आम्हाला जरा काय समजावून सांगाल, आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
1: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन एक खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRAची स्थापनाच एन्टायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली, आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी, तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता. त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असतं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं, तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ॲग्रिकल्चरिस्ट पण आहे, त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचं आहे, पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल तर 12 मी पोहोचवू शकत नाही, पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं, त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एन्टायटलमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात, तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केल्या जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्सप्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एन्टायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एन्टायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं, तर तो पण तुम्ही ॲडॉक आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोकं मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एन्टायटलमेंट जातं. म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे, मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एन्टायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा. की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं कारण मला 2 TMC पाणी जे होतं ॲग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला तर त्यावेळेस तुम्हाला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल, तुम्हाला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यामधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतो कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडॉक पडे जातं ते थोडं जात आहे कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एन्टायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एन्टायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं, आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत आणि ऑनरेबल CM साहेबांनी सुद्धा यावेळेस म्हटलं की एन्टायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वप्रथम सुरू करा.
0: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात, आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता. 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल, आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
1: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडस महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पुन्हा, की वेस्ट साईडला जे आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या, त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे. ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर ह्या ज्या 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 6 म्हणजे 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि

0: 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एन्टायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एन्टायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एन्टायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाही आहे, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDC ला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स हे मग इशू करू लागले 2011 सालापासनं. त्याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. एन्टायटलमेंट इशू करणं फार महत्त्वाचं असतं, त्याच्यावर आपण एक विस्तृत चर्चा करू. पण आपला जो प्रश्न आहे की फर्स्ट म्हणजे एन्टायटलमेंट इशू करणं, नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो, तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे, ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते, ती तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा, तो आपल्या ॲक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं, मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं, आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं, लोकांशी सल्लामसलत करणं, त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या, त्याचे विविध स्तर असतात, तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्लामसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रूव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 मध्ये आणि 2017 मध्ये बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रूव्हल देता येतात, याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझे ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे, कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात, तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या IDC मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. तर हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. तर असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षामध्ये पारित केले.
1: हा जो प्रवास, जो म्हणजे आता ह्या वेळ कमी आपल्याकडे असतो, पण हा इतका मोठा प्रवास जो तुम्ही सांगत आहात आणि नक्कीच ज्या पद्धतीने त्याची वर्गवारी केलेली आहे किंवा जशी जबाबदारी दिलेली आहे, तर आव्हानं तर खूपच आलेली असतील.
2: श्रोतेहो, आजच्या भागात आपण या जल प्रशुल्काची संकल्पना, त्याची आवश्यकता आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी त्याची भूमिका या सगळ्यांविषयी जाणून घेतलं. पाण्याचा वापर वाढत असताना त्याचा कार्यक्षम आणि जबाबदारीने वापर होणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र पाण्याच्या उपलब्धतेसोबतच त्याची गुणवत्ता जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, जल गुणवत्तेच्या संदर्भात जल नियमनाची भूमिका नक्की काय आहे आणि प्रदूषकाने किंमत मोजावी हे तत्व नेमकं काय सांगतं, या महत्त्वाच्या विषयावर आपण दिलखुलाच्या पुढील भागात जाणून घेणार आहोत. आजच्या भागासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनापासून आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात आनंद घेऊया भावधारा या कार्यक्रमाचा.

मध्यम लहरी 265.47 म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. या पहिल्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. 7:40 झाले आहेत. आनंद घेऊया भावगीतांचा.

0: होते अनिल अरुण यांनी. स्वर होता उषा मंगेशकर यांचा.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
2: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.

0: मंगेश पाडगावकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. स्वर होता अरुण दाते आणि सुमन कल्याणपुरी यांचा.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र. श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
1: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
2: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या

प्रवीण दवणे यांची गीतरचना आपण ऐकलीत, संगीत श्रीधर फडके यांचं आणि स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. या रचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8 वाजता मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून आणि 8:40 वाजता वी स खांडेकर स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तान बरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल बिश्केक इथं 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाबाबतही चिंता व्यक्त केली. शांघाय सहकार्य संघटना सभ्यता संवाद मंचाचं पहिलं सत्र यावर्षी भारतात होणार असल्याबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला. आगामी 25 वर्षांसाठी एक कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन करत सुरक्षा, संपर्क आणि संधी या क्षेत्रांमध्ये ठोस परिणाम साध्य करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. दरम्यान या परिषदेत दहशतवाद विरोधी उपाययोजना, हवामान कृती कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा आणि डिजिटल सहकार्य या क्षेत्रातील विविध 13 प्रमुख ठराव आणि 4 सामंजस्य करार करण्यात आले. त्याशिवाय परिषदेची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीचा समावेश करण्यासह 20 हून अधिक निर्णयांना मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती. त्या अनुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातील महत्वाच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. जलपायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकवार नागरिकांना अनावश्यक सोने खरेदी, परदेशातली विवाह सोहळे यांच्यावरील खर्च टाळून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी एक ध्वनीचित्रफीत जारी करत हे आवाहन केलं आहे. देशानं 7.8% GDP विकास दर नोंदवल्याबद्दल त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. जागतिक अस्थिरतेचं वातावरण, युद्धजन्य परिस्थिती, पुरवठा साखळीतील अडथळे यावर मात करत देश प्रगती करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या 100 जिल्ह्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी जलद करणं, विविध योजनांमध्ये परस्पर समन्वय अधिक दृढ करणं आणि शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरावरील कामगिरी सुधारणं या प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्यानं भर देण्यात आला. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे खासदार राहुल गांधी आज नाशिकला भेट देणार आहेत. पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या 72 जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्राला ते उपस्थित राहणार आहेत.

आहेत. यावेळी ते जागतिक राजकारण आणि भारत या विषयावर उपस्थितांना संबोधित करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सर्वोच्च न्यायालयानं काल जुलै महिन्यात नीट पेपरफुटीवरून झालेल्या विद्यार्थी निदर्शनांबाबत देशभरात दाखल केलेले प्राथमिक चौकशी अहवाल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांचा पाठपुरावा केला जाऊ नये आणि ते सर्वार्थानं बंद करावेत असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. केंद्र सरकार, दिल्ली पोलीस तसंच बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांनी दाखल केलेल्या अर्जांमध्ये नमूद केलेल्या विद्यार्थी निदर्शनांशी संबंधित तक्रारी देखील सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्या आहेत. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. दरम्यान सरकारच्या गुन्हे मागे घेण्याच्या आश्वासनानंतर सीजेपीनं 5 सप्टेंबरचं आंदोलन रद्द केलं आहे. या निर्णयाचं सरकारनं स्वागत केलं असून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी स्पष्ट केलं. सरकारनं घाऊक साखर व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याची मर्यादा 4,000 क्विंटलवरून कमी करून ती 2,000 क्विंटल केली आहे. ही नवीन मर्यादा 15 सप्टेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत लागू असेल. साठेबाजीला आळा घालणं तसंच साखरेची पुरेशी उपलब्धता आणि किमतीतील स्थिरता सुनिश्चित करून ग्राहकांचं हित जपणं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित तरतुदींनुसार साखर व्यापाऱ्यांना साठा मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे तसंच हंगामी भाववाढीला नियंत्रित करण्यासाठी कांदा एक्सप्रेस आणि रस्ते वाहतुकीद्वारे राखीव साठ्यातील कांदा टप्प्याटप्प्यानं आणि नियोजित पद्धतीनं बाजारात आणण्यास सुरुवात केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कांद्याची सर्वत्र उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 30 हून अधिक ट्रक रवाना करून 19 शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांदा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न वाढवण्यात आले आहेत असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याची उपलब्धता आणि दरात घट झाल्याचं चित्र आहे. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेबर आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांचे सर्व पैलू तसंच परस्पर हिताचे प्रादेशिक आणि जागतिक मुद्दे यांवर चर्चा करतील. मुंबई भेटीत ते हिरे, बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्रातल्या विविध संबंधितांशी संवाद साधतील. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत जर्मनीचे पर्यावरण, हवामान कृती, निसर्ग संवर्धन आणि अणुसुरक्षा मंत्री कार्सन श्रेडर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी चक्रीय अर्थव्यवस्था, कचरा व्यवस्थापन, नवकरणीय ऊर्जा, स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांबाबतच्या सहकार्यावर चर्चा केली. भारत आणि जर्मनी मोठ्या प्रमाणावर लागू करता येतील असे पर्यावरणविषयक उपाय विकसित करू शकतात असं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. युक्रेनवरील रशियानं नुकत्याच केलेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले असून त्यात एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी काल दिली. या हल्ल्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून पूर्व युरोपातील देशांना आणि देशातील शहरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेनं इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉप्सच्या ठिकाणांवर नव्यानं हल्ले सुरू केले आहेत. यामध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, सुरुंग पेरण्याची क्षमता आणि दळणवळण केंद्र इत्यादींचा समावेश होता. अमेरिकेनं केलेल्या न्याय हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणनं कारवाई केल्यास अमेरिका अधिक कठोर कारवाई करेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये 26 ऑगस्टला आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत 1050 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. परदेशी नागरिक, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळपास 4,000 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे. नेपाळमधल्या पुरामुळे बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नौकचिया ब्लॉकमधील एक जुनं दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. क्रिकेट. अफगाणिस्तान समवेत आगामी T20 सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यांच्या भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर संघनायक असेल तर तिलक वर्मा उपसंघनायक आहे. वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. 13 सप्टेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे.
हवामान छत्तीसगढ़ पूर्व मध्य प्रदेश उत्तराखंड मधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार

0: पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याशिवाय देशातील उत्तर आणि नैऋत्य भागातही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तानबरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ८:४० झाली आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: श्रोते हो, वि स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐकूया विशेष कार्यक्रम. वि स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा. वक्ते वि स खांडेकर यांचे चरित्रकार तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि हिंदी साहित्य अकादमी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉ सुनीलकुमार लवटे यांचं भाषण. निर्मिती आकाशवाणी सांगली.
3: वर्तमान वर्ष हे वि स खांडेकरांच्या जीवनाच्या संदर्भात त्यांचं सुवर्ण स्मृतीवर्ष.

यांच्या साहित्याचे संस्कार यांनी गेल्या 50 वर्षाचा जो महाराष्ट्र आहे तो घडलेला दिसेल. त्यामुळे जेव्हा केव्हा सुवर्ण स्मृतिवर्षाच्या निमित्ताने खांडेकरांचा पुनर्विचार केला जाईल तेव्हा त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेलं साहित्य आणि त्यांच्या पश्चात संपादित रूपात त्यांचं जे असंकलित साहित्य होतं त्याचा समग्र विचार केला असता आपल्या लक्षात येतं की खांडेकर हे मराठी साहित्यातले अनेक अंगांनी व्यवच्छेदक असे साहित्यकार होते. ते मराठी लघुनिबंधांचे जनक जरी नसले तरी विकासक होते. आपल्याला माहीत आहे की फडके आणि खांडेकर या दोघांनी मराठीमध्ये विपुल प्रमाणात लघुनिबंध लिहिले आणि तत्कालीन समाजाचं चित्रण केलेलं दिसतं. लघुनिबंधाचे जनक जरी प्राध्यापक नासी फडके असले तरी त्याचा गुणात्मक विकास करण्यामध्ये वि स खांडेकरांचं योगदान मोठं असलेलं आपल्या लक्षात येतं. खांडेकरांची सर्वात मोठी देणगी किंवा योगदान कोणतं असं जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की खांडेकरांनी मराठीमध्ये रूपक कथांचा विकास केला. खांडेकरांचं वाचन हे भारतीय जसं होतं किंवा पौर्वात्य जसं होतं तसं पाश्चात्य पण होतं. म्हणजे अर्नस्ट स्टोलर त्यांचा आवडता लेखक होता. त्याची तुरुंगातली पत्रं त्यांनी भाषांतरित केलेली आहेत. खलील जिब्रान त्यांचा आवडता लेखक होता. त्यांच्या रूपक कथांचे अनुवाद आणि विश्लेषण खांडेकरांनी केलेलं आहे. खांडेकरांवर चेखावचा प्रभाव होता. तुर्गनेव खांडेकरांनी वाचलेला होता. ही सगळी पाश्चात्य लेखक मंडळी एका अर्थाने समाजवादी विचारांची होती आणि मानवतावादी विचारांची होती. त्यामुळे खांडेकरांच्या साहित्याचा वैचारिक स्वर जेव्हा आपण शोधायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की खांडेकर हे मराठीतले गांधीवादी मानवतावादी आणि समाजवादी लेखक होत. एकदा वाचतानाचा प्रसंग माझ्या लक्षात आहे की त्यांना असं विचारण्यात आलं होतं की तुम्ही मार्क्सवादी गांधीवादी की समाजवादी. तर ते असं म्हटले ते की मी समाजवादी आहे पण माझा जो समाजवाद आहे ना तो मार्क्सवादावर केलेलं गांधीवादाचं कलम आहे. आपल्या असं लक्षात येईल की मार्क्सवादामध्ये

एक प्रकारचा क्रांतीचा स्वर दिसतो. गांधीवादामध्ये हृदय परिवर्तनाचा विचार दिसतो. खांडेकर हे स्वभावाने अत्यंत रुजूग्रस्त होते आणि समन्वय आणि सद्भाव ही त्यांची जीवन प्रवृत्ती होती. शैली पण तशी होती. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारचं लेखन मराठीमध्ये केलं विचाराच्या अंगांनी ते तुम्हाला ध्येयवादी, मूल्यवादी आणि समाजाला आदर्शाकडे घेऊन जाणारं असं लेखन तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण संविधानिक मूल्यांचा विचार करतो. खांडेकरांनी 50 वर्षांपूर्वी जे लेखन केलं होतं त्यांच्या लेखनामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन ही सगळी मूल्य म्हणून पाहायला मिळतात. आणि त्याचं कारण त्यांनी पाहिलेलं कोकणातील दारिद्र्य होतं. कोकणात साधारणपणे 20व्या शतकाच्या 20 नंतरच्या काळामध्ये ते गेले. त्यावेळचा जो कोकण आहे 20 ते 30 या काळातला तो दारिद्र्याने गांजलेला होता. अंधश्रद्धाचं गारूड कोकणवासियांवर मोठं होतं. अशा त्या परिसरात शिक्षणाची गंगा वाहती ठेवून लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करून विज्ञानवादी, विवेकवादी बनवण्याचं काम खांडेकरांनी कृतिशील पद्धतीनं केल्याचं लक्षात येतं. विज्ञानाचा पुरस्कार हा 100 वर्षापूर्वी करणं हे भारतामध्ये एका अर्थाने धाडसाचं काम होतं. पण खांडेकरांनी आपल्या जीवनामध्ये जे ध्येय अंगीकारलेलं होतं ते ध्येय लक्षात घेता तुमच्या असं लक्षात येईल मित्रांनो की त्यांनी आपलं समग्र साहित्य हे रंजकतेपेक्षा जीवनावर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने लेखन केल्याचं दिसेल. त्यांचा एक फार सुंदर असा लेख आहे माझ्या जीवन निष्ठा नावाचा. त्याचं जर आपण वाचन करू लागलो तर आपल्या लक्षात येतं की माणसाचं दोन प्रकारचं जीवन असतं, ऐहिक आणि आध्यात्मिक. खांडेकरांना आध्यात्मिक जीवनाची फारशी ओढ नव्हती. ते ऐहिक जीवनाचा जास्त विचार करायचे आणि ते जीवन बुद्धी आणि हृदयाचा मेळ घालत अधिक प्रकाशमान कसं होईल अशी धडपड सतत ते करताना दिसतात. मग अज्ञान असू दे, दारिद्र्याचं निराश असू दे, अशी सगळी एक धडपड त्यांच्या साहित्यामध्ये दिसते. त्यामुळे त्यांचे सगळे नायक कथा आणि कादंबऱ्यांचे हे तुम्हाला ध्येयवादी आणि समतावादी असलेले दिसतील. खांडेकरांच्या वैचारिकतेचा आढावा घेताना त्यांच्या साहित्यातून असं लक्षात येतं की बुद्धिवादाचा अंगीकार करत खांडेकरांनी एका अर्थाने बुद्धिप्रामाण्यच स्वीकारलेलं होतं. बुद्धिप्रामाण्याचं वैशिष्ट्य असं असतं की ज्याचं कारण सांगता येणार नाही अशी कोणतीही गोष्ट स्वीकारायची नाही. जेवढा पुरावा तेवढा स्वीकार अशी एक विज्ञाननिष्ठ बैठक बुद्धिप्रामाण्यवादामध्ये असते ती खांडेकरांनी विचारपूर्वक स्वीकारली होती आणि आपल्या साहित्यातून समाजात रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. निष्ठा, श्रद्धा या गोष्टीवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. केवळ बुद्धीनी मनुष्य वैचारिक होतोय खरं आहे, पण हृदयाची जोड जोपर्यंत त्याला दिली जात नाही, तुमच्या विचारांना भावनांचा स्पर्श जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते साहित्य श्रेष्ठ होणार नाही, असा काही एक निर्णयात्मक विचार खांडेकर करत आणि त्या पद्धतीचं लेखन त्या काळात त्यांनी माणूस घडणीसाठी केलेलं होतं. आपणाला माहीत आहे की सृष्टीमध्ये प्राणी हा प्रकृतीशील असतो तर मनुष्य हा संस्कृतीशील असतो. खांडेकरांची अशी धारणा होती की मानवी जीवन उन्नत व्हायचं तर धर्म

मग कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या मार्गानेच मानवी जीवन उन्नत होईल आणि तसा प्रयत्न ते आपल्या कथा कादंबऱ्यातून करत राहायचे. माणसानी स्वार्थबुद्धीवर विजय मिळवला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक धर्मबुद्धी माणसात विकसित झाली पाहिजे असा एक विचार ते सतत आपल्या साहित्यातून मांडताना दिसतात. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे गांधीवादाचा जसा त्यांच्यावर प्रभाव होता तसा खरं म्हणजे बुद्ध आणि ख्रिस्ताचा देखील त्यांच्यावर प्रभाव होता. म्हणून ते नेहमी असं मानायचे की या तिघांनी म्हणजे गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि येशू ख्रिस्त आणि पुढे पुढे ते मार्क्स पण त्याला जोडायचे, त्यांचं असं म्हणणं होतं की या चौघांनी मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्वज्ञानानेच मानवी जीवन हे अधिक उन्नत होईल अशी त्यांची धारणा होती आणि तसा प्रयत्न ते आपल्या साहित्यातून करायचे. त्याग, सेवा, प्रीती, करुणा, न्यायबुद्धी याचा अंगीकार करत अहिंसक जीवनाचा ते पुरस्कार करत राहिले. त्यामुळे त्यांच्या साहित्यात वैराला, युद्धाला आणि दुजाभाव वृत्तीला अजिबात जागा नव्हती. शरीर आणि आत्मा, धर्म आणि व्यवहार असं द्वंद्व मिटवून लोकशाही समाजवादी मूल्यांचं रक्षण हा त्यांच्या साहित्याचा मूलस्वर असलेला आपल्याला दिसेल. त्यामुळे खांडेकरांनी जे विपुल साहित्य लेखन केलेलं आहे त्या साहित्य लेखनामध्ये आपल्याला असं दिसतं की वेगवेगळे प्रयोग खांडेकरांनी केलेले आहेत. म्हणजे एका पानाची कहाणी नावाचं त्यांचं आत्मकथन आहे. पण मित्रांनो, खांडेकरांनी वैखरी नावाच्या मासिकामध्ये पहिली पावलं नावाचं सदर चालवलेलं होतं आणि त्या सदरामध्ये त्यांनी आपली पहिली कादंबरी, पहिली कथा, पहिलं भाषण, पहिलं नाटक, पहिला लघुनिबंध, पहिलं भाषांतर, पहिली प्रस्तावना असं साहित्याच्या प्रांगणातील पहिल्या पावलांचा प्रवास लिहिलेला होता. या पहिल्या पावलांचं संपादन करून मी पहिली पावलं नावाचं जे पुस्तक संपादित केलेलं आहे त्यातून खांडेकरांच्या साहित्यिक प्रवासाचा एक आलेख आपल्याला पाहायला मिळतो. माझ्या दृष्टीने हे मराठीतलं पहिलं आणि एकमेव असं साहित्यिक आत्मकथन आहे. आपल्याला लेखक व्यक्तीच्या अंगाने माहीत होतो त्याच्या आत्मचरित्रामुळे, पण लेखकाचं साहित्यिक विश्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर साहित्यिक आत्मकथनच त्याच्यावर प्रकाश पाडू शकतं. आणि त्या दृष्टीने हे पहिली पावलं नावाचं त्यांचं जे साहित्यिक आत्मकथन आहे ते अत्यंत व्यवच्छेदक असं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे गांधीवादाचा प्रभाव त्यांच्यावर होता. 1969 आपण महात्मा गांधींची जन्मशताब्दी साजरी केली. वर्षभर खांडेकरांनी गांधींच्यावर जे लेखन केलं त्याचं एक पुस्तक संपादित झालेलं आहे, दुसरे प्रॉमिथियस महात्मा गांधी. प्रॉमिथियसनी मानवी कल्याणासाठी जसा स्वर्गातून अग्नी पृथ्वीवर आणला तसं महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचा विचार जगातून भारतात आणला आणि भारत स्वतंत्र झाला. अशी अनेक वैचारिक लेख खांडेकरांनी आपल्या जीवनात लिहिले. त्यांच्या हयातीत त्यांच्या मुलाखतींचं काही पुस्तक आलेलं नव्हतं, भाषणांचं जरी आलेलं असलं अभिषेकसारखं. आपण ऋतू निहाळणारं पान नावाचं एक पुस्तक संपादित करून खांडेकरांच्या मुलाखती आपण संग्रहित केलेल्या आहेत. त्या मुलाखती वाचत असताना विविध प्रश्नांवर खांडेकरांचा दृष्टिकोन काय होता हे समजून घ्यायला मोठी मदत होते. खांडेकरांची जी भाषणं आहेत ती भाषणं अत्यंत प्रभावी अशी आहेत हे मी तुम्हाला सांगतो असं म्हणत खांडेकर श्रोत्यांशी संवाद साधायचे आणि आपला वैचारिक प्रभाव श्रोत्यांवर टाकायचे.
समीक्षा, संपादन, भाषांतर.

0: वृत्तपत्रीय लेखन, पटकथा लेखन असं समग्र लेखन करत खांडेकर हे संपूर्ण लेखक म्हणून आपल्या समोर येतात आणि म्हणूनच ते भारतीय लेखक म्हणून आपल्या मनात रुंजी घालत राहतात. वि स खांडेकर यांच्यासारखा एक प्रतिभावान साहित्यिक युगावर आपल्या विचाराची मांड ठेवून लेखन करत असतो तेव्हा तो शिळोप्याचा उद्योग नसतो. त्याच्यापुढे काही एक स्वप्नसृष्टी असते, मानवी विकासाचा ध्येयवाद असतो. तो त्यांच्या या समग्र लक्षी साहित्यात काठोकाठ तुम्हाला भरलेला दिसेल. म्हणून त्यांची प्रसिद्ध कादंबरी ययाती जेव्हा आपण वाचतो तेव्हा हा लेखक आपल्याला समजावतो की भोगवाद ही माणसाची शोकांतिका आहे, कर्मवाद हा माणसाचा धर्म आहे. भोगवादावर मनुष्य कर्मवादाने जोपर्यंत विजय मिळवणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला एक मानवी उत्कर्षाची झळाळी येणार नाही. आपल्या भारतीय साहित्यामध्ये अनेक मिथकं आहेत, अशी अनेक मिथकं घेऊन खांडेकरांनी अनेक कथा रूपक कथा लिहिलेल्या आहेत. त्या वाचतानाही तुमच्या असं लक्षात येईल की पूर्व साहित्याला एक नवा वर्तमान संदर्भ देण्याचं एक विशिष्ट असं कौशल्य त्यांच्या लेखनशैलीत होतं. त्यांची भाषा अत्यंत अलंकारिक होती, सुभाषित. म्हणजे खांडेकर वाचताना वाचक हातात पेन्सिल घेऊन बसायचे आणि ते अधोरेखित करीत राहायचे. वाचकाला प्रत्येक वाक्य अधोरेखित करावंसं वाटावं, ते मुखोद्गत करावं असं वाटावं, अशी एक प्रचंड शब्दकळा आणि शब्दसौंदर्य खांडेकरांच्या साहित्यामध्ये होतं. त्यामुळे आजही आपण जेव्हा खांडेकरांच्या साहित्यातलं कोणतंही पान उघडतो तेव्हा आजही खांडेकर आपल्याला एका सौंदर्यवादी जीवनात नेताना दिसतात. अशा खांडेकरांच्या या सुवर्णस्मृती वर्षात त्यांना माझं विनम्र अभिवादन. धन्यवाद.
1: श्रोते हो, वि स खांडेकरांच्या स्मृतिदिनानिमित्त वि स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा हे भाषण आपण ऐकलत. वक्ते होते वि स खांडेकर यांचे चरित्रकार तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि हिंदी साहित्य अकादमी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक समीक्षक डॉ सुनील कुमार लवटे. सादर करते मुक्सित मुजावर. निर्मिती आकाशवाणी सांगली.
2: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज सकाळी 9:10 गीतबहार या चित्रपट संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वि स खांडेकर यांनी लिहिलेली चित्रपट गीतं. आणि आज सकाळी 10:00 गीतबहार या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली चित्रपट गीतं.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
3: सादर करते विवेक वानखडे.
5: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा
6: मध्यम लहरी 262.47 म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र.

0: आहे. श्रोतो, सकाळचे 9 वाजतात. थोड्याच वेळात लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

अपना सपना मनी मनी या चित्रपटासाठी हे गीत होतं शब्बीर अहमद यांचं. संगीत प्रीतम यांचं आणि स्वर होता मीका सिंग यांचा.

0: कादीर आणि लॉय यांच्या स्वरातली ही रचना होती समीर यांची. हे बेबी या चित्रपटाला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

सोनू निगम, साजिद, सुनिधी चौहान आणि नरेश यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गीतकार जलीस शेरवानी, संगीत साजिद वाजिद यांचं, चित्रपट पार्टनर.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या स्वप्नांना जागा देणारं, आपल्या आठवणींना जपणारं आणि दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्या मनाला विसावं देणारं हक्काचं विश्व म्हणजे आपलं घर. कधी एखाद्या भिंतीवरचं सुंदर चित्र घराला बोलकं करतं बघा, तर कधी खिडकीतून येणारा सूर्यकिरण आपल्या घराला प्रसन्न करून जातो, तर कधी आपल्या हातांनी तयार केलेली एखादी छोटीशी कलाकृती त्या घरात आपलेपणाची ऊब निर्माण करते. पण मग घर सजवताना नेमकं काय महत्त्वाचं असतं? तर घराची रचना, रंगसंगती, तिथली प्रकाशयोजना, फर्निचर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराचं इंटिरियर, या सगळ्याचा मेळ नक्की कसा साधायचा आणि आपलं घर सुंदर कसं करायचं याविषयीच आज आपण बोलणार आहोत आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी. नमस्कार श्वेता, तुमचं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार
0: श्वेता.
1: तेव्हा श्रोते हो, आजचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम ऐकायला अजिबात विसरू नका. आज सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: विवाह या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं बाबुल सुप्रियो आणि श्रेया घोषाल यांनी. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ॲपवरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
2: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा तुम्ही कुठेही असलात तरी.
1: रत्नागिरीतच नव्हे,
2: महाराष्ट्रातच नव्हे,
1: भारतातच नव्हे
2: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
1: आमच्या न्यूज ऑन AIR ॲप वरती.
2: आकाशवाणीच्या ध्वनी लहरी करती जीवनाला समृद्ध,
1: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
3: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
4: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
5: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

मिका सिंग आणि तरन्नुम मलिक यांनी गायलेलं हे गाणं आपण ऐकलं. नेहले पे दहला या चित्रपटातलं देव कोहली यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं आनंद राज आनंद यांनी. या रचनेबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

श्रोते, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक लाख मोलाचं जगणं, लेखन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं. तसंच संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका का।

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजतात. थोड्याच वेळात इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित करतोय.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

0: आपल्या स्वप्नांना जागा देणारं, आपल्या आठवणींना जपणारं आणि दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्या मनाला विसावं देणारं हक्काचं विश्व म्हणजे आपलं घर. कधी एखाद्या भिंतीवरचं सुंदर चित्र घराला बोलकं करतं बघा, तर कधी खिडकीतून येणारा सूर्यकिरण आपल्या घराला प्रसन्न करून जातो, तर कधी आपल्या हातांनी तयार केलेली एखादी छोटीशी कलाकृती त्या घरात आपलेपणाची ऊब निर्माण करते. पण मग घर सजवताना नेमकं काय महत्त्वाचं असतं? तर घराची रचना, रंगसंगती, तिथली प्रकाशयोजना, फर्निचर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराचं इंटिरियर, या सगळ्याचा मेळ नक्की कसा साधायचा आणि आपलं घर सुंदर कसं करायचं, याविषयीच आज आपण बोलणार आहोत आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी. नमस्कार श्वेता, तुमचं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: श्वेता, घर म्हटलं की आपल्या मनात सुरक्षितता, आपलेपणा आणि आठवणी या सगळ्याच गोष्टी येतात, पण तुमच्यासाठी घर म्हणजे नेमकं काय?
1: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे जिथे आपण आपले असतो. म्हणजे उदाहरण द्यायचंच झालं तर एखादा डॉक्टर असेल किंवा इंजिनियर असेल किंवा प्रोफेसर असेल, म्हणजे मुलांना त्याला उरडावं हे कंपल्शन असतंच, जरी त्याच्या ती मनात इच्छा नसली तरी. पण घरी आल्यावर तो त्याची आवड किंवा त्याचा जो स्वभाव आहे तो तसाच्या तसाच मेंटेन करू शकतो, किंवा त्याचा एक आवडीचा एखादा कोपरा असतो त्या घरात. म्हणजे एखाद्याला एखाद्या कोपऱ्यात कविता सुचत असतील, किंवा एखाद्याला काही लिहायला सुचत असेल, किंवा एखाद्याला काही चित्र काढायला सुचत असेल. म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं, ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
0: क्या बात आहे. थोडक्यात आपलं बाहेरचं व्यक्तिमत्व वेगळं असतं आणि जेव्हा आपण आपल्या घरात असतो तेव्हा ते आपलं घर आपलं बनून जातं, आपल्या व्यक्तिमत्वाचं बनून जातं, असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना?
1: नक्कीच.
0: बरं, आत्ता जसं तुम्ही म्हणालात की एखादी व्यक्ती त्याच्या प्रोफेशनप्रमाणे वावरत असते, तर मग घर सजवत असताना घराच्या मालकाच्या व्यक्तिमत्वाचा विचार किती महत्वाचा असतो?
1: नक्कीच, घराच्या मालकाच्या व्यक्तिमत्वाचा विचार हा खूप महत्वाचाच असतो. म्हणजे ते त्याचं एक रिफ्लेक्शन असतं की तो काय आहे हे त्याचं घर सांगत असतं. म्हणजे आपण एखाद्याच्या घरी जातो तिथे खूप छान गार्डन केलेलं असतं, म्हणजे आपल्याला नक्कीच कळतं की ह्या व्यक्तीला किंवा त्या घरात राहणाऱ्या माणसांना गार्डनची आवड आहे किंवा झाडांची आवड आहे. किंवा रंगसंगती घराची जर बघितली तर त्या माणसाचा स्वभाव कसा आहे, किंवा तो जर शांत असेल तर त्याला खूप लाईट कलर्स आवडतात, किंवा त्याचं आपण जसं म्हणतो ना एखाद्याचं मोठं मन असतं किंवा मोकळं असतं, तर ते आपल्याला त्याच्या घरातून नक्कीच जाणवतं. किंवा त्या घरात कशी स्पेस क्रिएट केलेली आहे त्याच्यातनं आपल्याला त्याच्या भावना किंवा त्याचं व्यक्तिमत्व ह्या सगळ्याचे एक एक गोष्टी आपल्याला हळूहळू कळत जातात. म्हणजे घर हा एक त्याचा आरसाच आहे की तो कसा आहे व्यक्ती हे ओळखण्यासाठीचा.
0: म्हणजे त्या माणसांच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्या घरात उमटत असतं.
1: नक्कीच.
0: बरं, मग सुंदर घर प्रत्येकालाच हवं असतं, पण सुंदर घर आणि जसं आता तुम्ही म्हणालात की आपलं वाटणारं घर, यातला काय फरक तुम्हाला जाणवतो?
1: मला सुंदर घर आणि आपलं वाटणारं घर ह्याच्यात मेन दोन मुद्दे म्हणजे जाणवतात की सुंदर घर म्हणजे एक दिखावा असतो काही वेळा. म्हणजे माझ्या मैत्रिणीने हे केलं इंटेरियर म्हणून मी तसं करणार, किंवा तिच्याकडे हे प्लांट आहे म्हणून मी तसं करणार, हा एक दिखावा झाला. किंवा काही वेळा तिथे सुंदरतेसाठी परफेक्शन अति आणलं जातं, त्याच्यामुळे तुमचा कम्फर्ट कुठेतरी बाजूला राहतो आणि ही गोष्ट अशीच हवी. म्हणजे जसं आपण गणितात 2 + 2 = 4 हवं तसं कुठेतरी केलं जातं. आणि आपलं वाटणाऱ्या घरात जसं मगाशी म्हटलं तसा जिव्हाळा असतो, किंवा आपल्याला काय आवडतं ते आपण करत जातो आणि त्याच्यात आपली एक भावना जोडली गेलेली असते. म्हणजे त्याच्यामुळे आपण आपल्या घरात आलो की आपल्याला एक खूप छान कम्फर्ट जाणवतो, किंवा आपलं असं वाटतं, किंवा एखाद्या गोष्टीशी सुद्धा आपण आपलं नातं जोडलं जातं. म्हणजे जसं आपण म्हटलं की आपल्या घरात आपल्याला फॅनचं बटन कुठचं आहे हे आपण झोपेतून उठूनही सहज ऑपरेट करू शकतो. पण आपण समजा अति म्हणजे परफेक्शनच्या दृष्टीने विचार करत गेलो तर सहजता त्यातली काही वेळा निघून जाते आणि फक्त दिखावा बाकी राहतो असं काही वेळा होतं.
0: बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्याची कॉपी न करता आपल्याला काय वाटतं याला जास्त आपण प्राधान्य दिलं पाहिजे आपलं घर सजवत असताना.
1: नक्कीच.
0: तुम्ही आर्किटेक्ट आहात, त्यामुळे अर्थातच प्रत्येक घराकडे पाहण्याची तुमची नजर ही सामान्य व्यक्तीपेक्षा नक्कीच वेगळी आहे. तर एखादं घर पाहत असताना सगळ्यात प्रथम तुमच्या नजरेत काय येतं?
1: सगळ्यात प्रथम माझ्या नजरेत व्हेंटिलेशन, म्हणजे लाईट व्हेंटिलेशन किंवा एअर व्हेंटिलेशन आपण जसं म्हणतो ते. म्हणजे किती उजेड त्या घरात व्यवस्थित येतोय का, किंवा त्याच्या विंडोज कशा आहेत, किंवा आता समजा लाईट कमी असेल तर

0: तिथे त्यानुसार आपण कलर कॉम्बिनेशन दिलंय का, कारण ह्या बेसिक दिसणाऱ्या गोष्टी आहेत. कारण जसं आपण घरात म्हटलं तर प्रायव्हेट स्पेस, पब्लिक स्पेस आणि सेमी पब्लिक हे पार्ट्स पडतात त्याच्यात. आणि आपण जाताना जनरली हॉलमध्येच प्रत्येक व्यक्तीच्या जातो आणि पहिल्यांदा जाणवणाऱ्या गोष्टी ह्याच आहेत, किंवा लाईट कसं आहे तिथे, किंवा हवा किती खेळती आहे, किंवा त्या व्यक्तीच्या कम्फर्टनुसार ते बनवलं आहे का, किंवा ते इथला एंड युजर कोण आहे आणि त्याला ती स्पेस मिळते की नाही वापरायला तशी. की फक्त नुसतं फर्निचरच्या नावाखाली जिकडे तिकडे स्टोरेज केलेलं आहे, म्हणजे तो एक फरक जास्त जाणवतो. किंवा त्या व्यक्तींची उंची आणि तिथलं फर्निचर यांचा काही ताळमेळ आहे का नाही, ह्या अनेक गोष्टी जाणवत असतात.
1: पण जसं आत्ता तुम्ही म्हणालात की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाईट आणि व्हेंटिलेशन, हे फार महत्वाचं आहे कुठच्याही घरासाठी. कारण पुरेसा सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा जर घरात नसेल तर घराचं सगळं स्ट्रक्चरच बदलून जातं आणि तिथल्या लोकांचा पण कम्फर्ट बदलून जातो. तर मगाशी जसं तुम्ही म्हणालात की माणसांच्या स्वभावाप्रमाणे माणसांची निवड असते रंगांची, तर रंगांची निवड हा घराच्या लुकसाठी खूप महत्वाचा असतो. तर प्रत्येक खोलीसाठी मग रंग निवडत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
0: जसं म्हटलं की आपल्याला समजा एखाद्या खोलीसाठी रेड कलर सपोज एखादा व्यक्ती असेल किंवा मुलगी असेल त्यांना आवडत असेल, पण तिथल्या लाईटचा आपण समजा विचार केला तर तिथे डार्क शेड्स दिले की आपल्याला काय होतं, खोली आपली लहान आहे असं वाटतं. मग त्याविरुद्ध आपण लाईट शेड्समध्ये गेलो तर आपल्याला खोलीचा आकार म्हणजे मोठं आहे असं आपल्याला जाणवतं. म्हणजे काही वेळा असं होऊ शकतं की आपल्याला आवडता रंग आणि तिथल्या जागेचा विचार ह्या दोन्हीला आपल्याला ताळमेळ किंवा त्यांना हातात हात घालून न्यायचं असेल तर काही वेळा आपल्या रंगांमध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागतो, किंवा तोच कलर आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी, म्हणजे आपण जसं उशीचे आपण सोप्या भाषेत सांगायचं तर अभ्रे, म्हणजे तिथे आपल्याला समजा आवडत असेल, किंवा एखाद्या पडदे आपण समजा 6 पडदे असतील एखाद्या विंडोला तर त्यातला एखादा कलर आपण पॉपअप करण्यासाठी तिथे तो आपण कलर यूज करू, असं आपण काही कॉम्बिनेशन करू शकतो. म्हणजे आपण रंगांची निवड हाही आपल्या चॉईसने होऊ शकते आणि परत तिथला प्रकाश किंवा ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला तडजोड करावी लागत नाही. त्यामुळे ह्या दोन्हीचा समतोल साधून आपण रंगांची निवड आपल्याला आवडतं ते आपण करू शकतो.
1: बरं, मग रंगासोबत आत्ता जसं तुम्ही म्हणालात की पडदे किंवा प्रकाश योजना, तसंच फर्निचर यांचा सुद्धा योग्य मेळ असला पाहिजे. तर मग तो मेळ साधत असताना, म्हणजे आपल्या भिंतींचा रंग असेल, मग तो पडद्यांचा रंग असेल, किंवा फर्निचरचं ओव्हरऑल कलर कॉम्बिनेशन असेल, तर ह्याचा सगळ्याचा मेळ कसा साधायचा?
0: बेसिक आहे की आपण म्हणतो असं कलर थेअरी, ह्याचा एक खूप मोठा विचार ह्याच्यात केला जातो. म्हणजे विरुद्ध रंग किंवा मित्र रंग असा अनेक कॉम्बिनेशन त्याच्यात कलर थेअरीत आपल्याला, म्हणजे त्याला कलर स्कीम असं म्हणतात, ते आपल्याला अनेक जाणवतात. त्याचा आपण एखादा विचार त्या बाबतीत करू शकतो किंवा इंटेरियरवाल्याची तुम्ही त्यासाठी मदत घेऊ शकता. AI सुद्धा अनेक आपल्याला कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहे. मग आपण एक बेसिक चर्चा करून किंवा आपलं फर्निचर काय आहे, जे रूम्सचा कलर काय आहे आणि आपलं फ्लोअरिंग, ह्या सगळ्याचा एकत्रित विचार होणं तिथे गरजेचं असतं. किंवा अनेकदा कसं होतं, पडदे आपल्याला फ्लॉवर पॅटर्नचे आवडतात, फर्निचर आपण दुसऱ्या दुकानात जातो तिथे एक वेगळं आवडतं, कलरवाल्याकडे गेलो की आपल्याला कलर वेगळाच आवडतो. आणि ही तिन्ही कामं करणारी व्यक्ती असतात त्या वेगवेगळ्या असतात, पण ह्या तिन्ही सेपरेट गोष्टी आपण जर बघितल्या तर त्या आपल्याला छानच वाटतात किंवा डोळ्याला खूप सुखावणाऱ्या असतात, त्या क्लायंटला सुद्धा आवडू शकतात. पण एकत्र त्या तिन्ही गोष्टी आल्या तर त्यांचं ओव्हरऑल व्ह्यू कसं आहे हे जास्त विचार करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण समजा असं काही करत असू तर ते एखादं आपण AI एडिट करून बघितलं, म्हणजे ह्या सोप्या पद्धती आहेत, त्या सहज कोणी वापरू शकेल. तुम्ही एखाद्या व्यक्तीची त्यासाठी मदत घेतली तर ते वेल अँड गुड, पण आपल्याला नसेल होत तर म्हणजे ह्यांचं कॉम्बिनेशन एकत्र आल्यावर कसं वाटेल. म्हणजे त्यात आता कसं आहे तर भिंतीचा कलर, फर्निचर किंवा पडदे किंवा आपलं फ्लोरिंग, ह्या बेसिक गोष्टी आहेत, ते एकमेकांशी मॅच होणारे असतील तर आपली रूम अजूनच छान दिसते नेहमीपेक्षा सुद्धा.
1: आता जसं मगाशी तुम्ही म्हणालात की एखाद्या घरात फर्निचरची किंवा उगाचच वस्तूंची आपल्याला अडगळ दिसते, तर मग एखाद्या घरात खूप शोभेच्या वस्तूंनी सजावट केली तर ते घर उठावदार दिसत नाही. तर घर सजवत असताना ते जास्ती उठावदार दिसण्यासाठी शोभेच्या वस्तू असतील तर त्यांची अरेंजमेंट कशी केली पाहिजे?
0: शोभेच्या वस्तूंची अरेंजमेंट करताना अनेकदा विचार केला जातो की फोकल पॉइंट काय आहे. म्हणजे एखाद्या व्यक्ती समजा तुमच्या एंट्रन्सला आतमध्ये आलं की त्याला एक प्रसन्न वातावरण दिसायला, म्हणजे आपण

0: पूर्वीचा समजा विचार केला तर पूर्वी इंटेरियर किंवा ह्या फर्निचर ह्या कन्सेप्ट फार डेव्हलप नव्हत्या. पूर्वीच्या काळातल्या ज्या महिला होत्या त्या दारात सुशोभी करण्यासाठी एखादी छान रांगोळी असायची किंवा दरवाजावर आपलं एखादं तोरण असायचं. प्लॅस्टिकच्या ऐवजी सुद्धा त्यांनी हँडमेड केलेल्या वस्तू असायच्या, म्हणजे जसं की लोकरीचं तोरण असायचं. अशा अनेक गोष्टी असायच्या की आलेल्या व्यक्तीला एक प्रसन्न वाटावं,
1: बरोबर,
0: त्याची मनातली काही म्हणजे त्रास असतील किंवा त्याला काही दुःख असेल तर तो क्षणभरासाठी तरी आपल्या दारात आल्यावर तो विसरून जाऊ शकेल. म्हणजे ह्याच्यासाठी आपण आता मॉडर्न टेक्नॉलॉजीत आलं तर त्याच्यासाठी आपण एखादं छोटंसं प्लांट आपण प्लेस करू शकतो एंट्रन्सला. म्हणजे काय गणपतीची मूर्ती काही जण ठेवतात किंवा तुम्हाला जे आवडेल ते, म्हणजे येणाऱ्या व्यक्तीला खूप छान वाटेल किंवा तुमच्या घरात आल्यावर त्याला एक आनंद वाटेल अशी कोणतीही गोष्ट तुम्ही तिथे ठेवू शकता. म्हणजे आता साधं बघितलं आपण तर गुलाबाचं झाड आणि काटेरी झाडं, ह्याच्यात आपल्याला गुलाबाच्या झाडाकडे बघितल्यावर जास्त आनंद मिळतो काटेरी झाडं ठेवण्यापेक्षा.
1: खरंय.
0: मग त्याच्याप्रमाणे या छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण विचार केला, म्हणजे आपण एंड युजर म्हटलं तसं तर शेवटी आपणच वापरणार आहोत, ते आपल्याला कसं वाटेल एखाद्याच्या घरी असं असल्यावर त्याचा जर आपण विचार केला तर त्या अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यातून आपलीच उत्तरं आपल्याला सुद्धा मिळू शकतात.
1: खरंय.
0: म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार करावा त्यासाठी.
1: थोडक्यात आपल्याला स्वतःला सुद्धा आणि समोरच्या येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात आल्यावर जाणवली पाहिजे.
0: नक्कीच.
1: आता मगाशी जसं तुम्ही म्हणालात की हँडमेड म्हणजे स्वतः तयार केलेल्या वस्तूंनी घराला एक छान लुक येतो, तर मग एखादी कलाकृती जी स्वतःच्या हाताने तयार केलेली असेल तर ती ठेवण्याचा आनंद नक्कीच वेगळा असतो. मग यामध्ये हँडमेड पेंटिंग असतील, आता मंडला आर्ट आहे, लिप्पन आर्ट आहे, तर अशा कलाप्रकारांचा वापर करून आपल्याला जर एखादी भिंत किंवा मग एखादा कोपरा डेकोरेट करायचा असेल तर मग काय काय मुद्दे लक्षात घ्यायला हवेत की जेणेकरून तो कोपरा किंवा ती भिंत अधिक प्रभावी वाटेल?
0: ह्यासाठी आपल्याला बेसिक चार मुद्दे तरी लक्षात घ्यायला हवेत, म्हणजे अगदी सर्वसामान्य लोकही किंवा एखाद्याला त्यातलं ज्ञान नसेल किंवा असेल तर ते कोणीही ते करू शकतं. पहिली गोष्ट म्हणजे तिथली आधी म्हटलं तसं प्रकाशाची व्यवस्था काय आहे, म्हणजे तिथे डायरेक्ट लाईट येतोय का. जसं म्हटलं की अनेकदा आता फ्लॅटमध्येच आपण बघतो की मेन एंट्रन्सला पोर्च असतो किंवा लॉबी असते, त्याच्यामुळे डायरेक्ट लाईट आपल्या मेन डोअरवर येत नाही. ज्यांची घरं असतील त्यांच्याकडे हे पॉसिबल आहे. म्हणजे तिथे डायरेक्ट लाईट येत असेल तर ओके, आणि समजा नसेल येत तर आपण एखाद्या त्या ठिकाणी आपण जे काही कलाकृती करणार आहोत त्याच्यावर आपल्याला स्पॉटलाईट द्यायला हवा. म्हणजे पहिला मुद्दा आपला झाला की प्रकाशाची व्यवस्था आपल्याला तिथे नीट करायला हवी. त्याच्यानंतर आपला विषय काय आहे आणि आपली थीम काय आहे. म्हणजे तिथे आता आपण लिप्पन आर्ट लावणं चांगलं का मंडला आर्ट लावणं चांगलं, कारण विषय आणि थीम निवडणं हे खूप महत्वाचं आहे. कारण फ्युचरमध्ये पण आपल्याला त्याचा मेंटेनन्स करणं हे गरजेची गोष्ट आहे. म्हणजे आज एखादी आपण कलाकृती लावली आणि ती 10-15 दिवसात खराब झाली तर ती म्हणजे दरवेळी बदलणं हे काही शक्य नसतं. त्याच्यामुळे विषय काय आहे तुमचा आणि त्याच्यासाठी तुम्ही काय थीम घेणार आहात ते एक गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर आपली योग्य पार्श्वभूमी आहे का, म्हणजे एखादी चिऱ्याची खडबडीत भिंत असेल कारण त्याला स्वतःची एक आयडेंटिटी असते अशा काही टाईल्सना, त्याच्यावर आपण लावलं तर आपली कलाकृती उठून दिसेल का, किंवा आपली कलाकृती समजा उठून दिसायला हवी असेल तर त्या भिंतीचा कलर कोणता आहे किंवा लाईट कलर्स आहेत किंवा डार्क कलर असतील तर आपली कलाकृती लाईट कलरमध्ये घेतली तर उठून दिसेल का, किंवा भिंतीचा कलर लाईट असेल आणि आपली कलाकृती डार्क कलरमध्ये घेतली तर उठून दिसेल का, हाही एक विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या भिंतीचा आकार आणि प्रमाण, म्हणजे आता भिंत समजा आपली 10x10 फुटाची समजा आपल्याला दिसत असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणात हे एक उदाहरण देते मी, आणि त्याच्यात आपली कलाकृतीच समजा 9 फुटाची तुमची असेल तर ते दिसताना खूप व्यस्त प्रमाण दिसतं. त्यामुळे तो एक छोटासा पॉइंट असेल जो फोकल पॉइंट असेल आणि तो छान क्रिएट होईल. त्याच्यासाठी आकार आणि प्रमाण ही एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याला जसं म्हटलं तसं दाखवण्यासाठी आपण खूप मोठी कलाकृती दारात लावणं आणि ह्याच्यापेक्षा त्या जागेला काय शोभतंय हे बघणं ह्याच्यात जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं.
1: म्हणजे थोडक्यात एखादा कोपरा किंवा भिंत सजवत असताना त्या भिंतीकडे जास्त लोकांचं लक्ष कसं आकर्षित होईल ह्याला जास्ती महत्व दिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याचं आकारमान ठरवलं गेलं पाहिजे. आता जसं तुम्ही म्हणालात की आधी कसा लुक येतोय यापेक्षा प्रत्येक गोष्टीचं प्रमाण हे लक्षात घेतलं पाहिजे. तर आता बरेच जण नवीन घर बांधताना दिसतात किंवा एखादं घर नवीन विकत सुद्धा घेतात, तर मग लोकांनी केवळ दिसण्यापेक्षा नवीन घर बांधताना अधिक कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

0: म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की योग्य सूर्यप्रकाश, खेळती हवा हे तर झालंच, पण आता लोक वास्तुशास्त्राला सुद्धा तितकंच महत्व देताना दिसतात. तर आता नवीन घर बांधताना सर्वात पहिला मुद्दा काय लक्षात घेतला पाहिजे लोकांनी?
1: नवीन घर बांधताना आधी मूळ त्याचा, आपण जसा म्हणतो, घराचा आधी मुळात पाया भक्कम हवा. त्याच्यानंतर आपलं प्लंबिंग, टाईल्स किंवा ह्या गोष्टी ज्या पुढे पुढे येत जातात की प्लास्टरिंग, अनेक गोष्टी असतात त्याच्यात मूळ घर पूर्ण होण्यासाठी. आणि एखादं जर तुम्ही स्वतःच घर बांधत असाल तर सायमल्टेनियसली तुम्ही काय इंटेरियर करणार आहात त्याच्या ह्याचा विचार करणं जास्त महत्वाचं असतं. आणि इंटेरियर म्हणजे खूप काही खर्चिकच असतं अशी अनेकांची कन्सेप्ट आहे, पण तसं नाही आहे ॲक्च्युली. विचार केला तर आता आपल्या घरी आपण दोन माणसं राहत असू तर आपल्याला एक कपाट लागत असेल, तेच तुम्ही तुमच्या घरात जी जागा आहे त्या जागेच्या मापानुसार जर बनवून घेतलं तर ती जागा नीट वापरली जाते. आपण जर जमिनीवरच सगळं पसरत गेलो तर म्हणजे आपली फ्लोअर स्पेसच जास्त कन्झ्युम होते आणि हाईट आपली तशीच राहते. त्याच्यामुळे तुम्ही जर नीट इंटेरियर केलं, त्या नीट जागेचा विचार केला तर ती जागा चांगली वापरली जाते. आणि हे जर तुम्ही घर बांधतानाच ह्याचा विचार केलात की आपलं कपाट कुठे असेल किंवा आपली बेड कोणत्या जागी असणार आहे, तर हे खूप छान होऊन जातं की इंटेरियर करणंही आपल्याला खूप सुटसुटीत होतं. आणि आधीच विचार केलेला असल्यामुळे तुम्हाला घराचे रंग किंवा अनेक गोष्टी नंतर बदलायची गरज लागत नाही.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे असं जर आपण केलं तर एक खूप सोपं होऊन जातं आणि दोन्हीचा विचार सायमल्टेनियसली असल्यामुळे जेव्हा घर पूर्ण होतं तेव्हा ते अधिक छान दिसतं. आणि समजा तुम्ही फ्लॅटमध्ये असाल, तिथे सुद्धा तुम्ही ऑन साईट काम करून घेतलं किंवा आपल्या कम्फर्टनुसार तुम्ही बनवून घेतलं. जनरली अनेक लोकांचं कसं होतं की आत्ता एक कपाट आपल्याला बास होतोय तोपर्यंत एक आपण डायरेक्ट आणून विकत घेऊ, त्याच्यानुसार तिथे वापरलं जातं. ते काही दिवसांनी आपल्याला कसं होतं की परत आपल्याला ते कपाट लहान वाटायला लागतं, आपण अजून एक आणून ठेवतो. त्याच्यामुळे काय, जसं मगाशी आपण विचार केलास, रंगसंगती अनेक प्रकारे बदलतच जाते. मग त्यापेक्षा तुम्ही समजा तुम्हाला भविष्यात कपाट एखादं घ्यायचं असेल किंवा नसेल तर ह्याचा विचार तुम्ही आधीच प्लॅनिंगमध्ये तरी, निदान आधी मला समजा ही स्टोरेज स्पेस वाढवायची इच्छा असेल तर मी ह्या जागी वाढवू शकते, ह्याचा जरी आधी तुम्ही एखादा विचार करून ठेवलात किंवा त्याचा एखादा प्लॅन करून ठेवला तर भविष्यात तुमच्या बजेटनुसार तुम्ही ते नंतर वाढवलं तरी सुद्धा ते त्यातलंच एक भाग आहे असं आपल्याला दिसून येतं. किंवा त्याच्यात ते सहज अगदी मर्ज होऊन जातं आणि ते नवीन केलं किंवा हे जुनं आहे हे कळून येत नाही प्रत्येकाचं, कारण बजेट हे वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे ऍटलिस्ट तुम्ही आधी प्लॅनिंग जर करून ठेवलं तर तुम्हाला हे भविष्यात इंटेरियर करणं किंवा काही स्टोरेज स्पेस एक्स्ट्रा क्रिएट करायची असेल तर ती वाढवणं हे खूप सोपं होऊन जातं.
0: आत्ता जसं तुम्ही मुद्दा म्हणालात की बजेट, तर कुठचंही घर बांधताना बजेटचा ताळमेळ घालणं पण फार महत्वाचं असतं. एखादं घर बांधत असताना काही जण आर्किटेक्टचा आधार घेतात तर काही जण आधी स्वतःचंच प्लॅन तयार करून मग त्याप्रमाणे सगळं नियोजन करत असतात. तर जेव्हा एखादं नवीन घर बांधण्याचा विचार होतो तर त्याचं इंटिरियर आहे, फर्निचर आहे, बांधकामाचं साहित्य आहे, किंवा मग आता मॉड्युलर किचनच्या पण आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट्स बघतो, तर ह्या सगळ्याचा विचार करत असताना बजेट मेंटेन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल लोकांना?
1: बजेट मेंटेन आधी करायचं असेल तर ऍक्च्युली आपलं पहिलं बजेट काय आहे हे आपण एक डिसाईड करायला हवं. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे इंटेरियर आणि कन्स्ट्रक्शन हे दोन्ही गोष्टी समजा करायच्या असतील तर ऍक्च्युअल तुमचा प्लॅन किती, म्हणजे 1 BHK आहे, 2 BHK आहे, जो काही तुमची गरज असेल ती. आणि समजा एखादी आता जागा घेऊन एखाद्याला घर बांधायचं असेल तर ती लँड कॉस्ट किती आहे आपली, त्याच्यानंतर त्या कन्स्ट्रक्शनचा खर्च आणि प्लस इंटेरियर आपलं काय होत आहे त्याच्यात, ह्या तिन्ही गोष्टींचा एक सेपरेट विचार करणं गरजेचं आहे. एक सेपरेट त्याचं इस्टिमेट त्या व्यक्तीकडनं घेणं गरजेचं आहे आणि त्या इस्टिमेटवर काही टक्के हे कमी जास्त होत असतात, कारण मार्केटमध्ये तसे रेट म्हणजे कमी जास्त होत असतात. काही वेळानंतर कसं होतं की आपण समजा एखाद्या वेगळ्या कंपनीच्या टाईल्स सिलेक्ट केल्यात पण आपल्याला नंतर जाऊन तिथे दुसऱ्याच आवडतात, मग त्या बाबतीत काही वेळा कॉस्ट कमी जास्त होते.
0: बरोबर.
1: अशा छोट्या छोट्या ह्या अनेक गोष्टी असतात. मग या सगळ्यांचा म्हटलं तसं एकत्रित विचार करणं आणि आपलं काय बजेट आहे आणि त्याच्यानुसार आपली महत्वाची गरज काय आहे. उगाच प्रत्येक जागी तुम्हाला इंटेरियर करायचं म्हणजे इथे स्टोरेज तिथे स्टोरेज, आपली ऍक्च्युअल किती स्टोरेजची कपॅसिटी आहे किंवा आपल्याला काय स्टोरेज गरजेचं आहे किंवा किती गरजेचं आहे. जसं की एखादं म्हटलं की अनेक असे आपल्याकडे लोक येतात की त्यांच्यासाठी एक त्यांच्या मुलांची रूम असते किंवा मुलीची रूम असते, पण ती मुलं समजा इथे राहत

0: नसतील, ती जर परदेशात असतील तर त्यांच्या इथे मोठं वॉर्ड्रोब करणं किंवा खूप मोठ्या साईजचे बेड ह्या गोष्टी काही वेळा गरजेच्या नसतातही. म्हणजे काही दिवसांकरता येतात आणि परत ते त्यांच्या कामासाठी जातात. पण तिथे आपण मिनिमम स्पेस ठेवू शकतो किंवा महिनाभराचं त्यांचं सामान त्या जागी नीट राहील. म्हणजे त्यांना अगदी आपल्याला कम्फर्ट त्यांचा घालवायचा नसतो, पण ते आले तरी कम्फर्टेबल राहतील. पण आपल्या उगीच तिथे खर्च कमी होऊ शकेल अशा ठिकाणी. किंवा आपण अनेक जणांकडे बघतो की हॉलमध्ये सुद्धा खूप स्टोरेज असतं आणि ते रिकामच असतं. मग अशा काही गोष्टींची गरज सुद्धा आपल्याला नसते. समजा आपल्याला असं करायचं असेल तर मगाशी म्हटलं तसं आपण प्लॅनिंग करून ठेवायचं त्या गोष्टीचं. समजा इनकेस आपल्याला ते वाढवायला लागलं तर आपण सहज ते एक्सटेंड करू शकतो युनिट काय असेल ते. पण आधीच खूप वाढवून आपली कॉस्ट वाढवणं हे काही म्हणजे आता योग्य नाही. त्याने आपलं बजेट फक्त वाढत जातं आणि बाकी आपल्याला ती तुमची काही अमाऊंट असेल ती तुम्ही दुसरीकडे युटिलाइज करू शकता एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी.
1: खरंय खरंय, म्हणजे योग्य नियोजन हे फार महत्वाचं आहे. म्हणजे फक्त पैशांच्याच बाबतीत नाही तर घराच्या इंटिरियरमध्ये सुद्धा. आता स्लॅबची घरं बघतो आपण किंवा कौलारू घरं पण बघतो तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर कॉस्ट डिफरन्स बघायला मिळतो. तर आत्ताच्या काळात मॉडर्न टेक्नॉलॉजीनुसार कोणतं घर जास्त टिकाऊ असेल, कौलारू घर की स्लॅबचं घर?
0: ह्याच्यात सुद्धा एक परत महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही कुठे बांधताय ते घर.
1: बरोबर,
0: अनेक ठिकाणी आपण समजा शहरात कौलारू घर बांधायला गेलो तर काही वेळा असं आपल्याला बघायला मिळतं की कौलं आणणं आणि म्हणजे त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च जास्त होतो किंवा ते मेंटेन करणं कठीण जातं. मग आपण ह्यासाठी आपण असं करू शकतो की एखाद्या शहरात राहणाऱ्या व्यक्तीला गावासारखा आपल्या घराला एखादा टच द्यायचा असेल तर तिथे अनेकदा आपल्याला कौलांच्याच जागी काही आर्टिफिशियल अनेक गोष्टी आपल्याला मिळतात की जे घर बाहेरून जसा दिखावा आपण मगाशी म्हटला दिसताना गावातलंच घर आहे असं दिसतं, पण बेसिक जे स्ट्रक्चर असतं ते मॉडर्न असतं. म्हणजे त्याच्या स्लॅब सुद्धा असतो किंवा त्याच्यावर आपण कौलांचे प्लेसमेंट्स किंवा अजून त्या टाईपमध्ये टाईल्स असतात. जसं सोपं उदाहरण सगळ्यांना आता माहीत असलेलं द्यायचं म्हणजे पूर्वी आपण चिराची भिंती दाखवण्यासाठी प्लॅस्टरिंग आपण अव्हॉइड करायचो, पण आता समजा आपल्याला तसंच आपली फ्रंट वॉल समजा म्हणजे चिरा ह्या म्हणजे लॅटराइज स्टोन ज्याला म्हणतात त्याची समजा आपल्याला करायची असेल तर त्याच्यात आपल्याला टाईल्स मिळतात. चिराचा मेंटेनन्स करणं किंवा त्याच्यातून काही वेळा कसं होतं लाल रंग आपल्या हाताला लागतोय किंवा त्याला वॉर्निशिंग करायला लागतं, मग त्याच्याऐवजी तुम्ही त्या टाईल्स वापरू शकता. किंवा तुम्हाला दिसताना कसं वाटेल की हे घर गावातलं आहे पण आपण त्याच्यात वापरली आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी. म्हणून म्हटलं जसं आपलं प्लॅनिंग प्रॉपर असलं की तुम्ही त्याच्यात ऑप्शन्स आपल्याला आता खूप अवेलेबल आहे किंवा आपल्याला त्याचा शोध घेता येतो किंवा आपली कारण कन्सेप्ट त्या बाबतीत क्लिअर असली की मला हे करायचं आहे तर आपण त्या बाबतीत शोधत जातो.
1: खरंय, आता जसं आपण म्हणतो की सध्याचं युग हे मॉडर्न युग आहे, पण आपण कितीही मॉडर्न झालो तरी विचार हे आपले पूर्वीचेच असतात. म्हणजे बघायचंच झालं तर हल्ली कुठचंही घर निवडताना, मग ते नवीन घर असेल, फ्लॅट असेल किंवा नवीन घर बांधताना, वास्तुशास्त्राचा फार विचार लोक करताना दिसतात. तर आज तुम्ही एक आर्किटेक्ट म्हणून कार्यरत असताना वास्तुशास्त्राचा कितपत विचार तुमच्या अँगलने तुम्ही करता?
0: आत्ता आपल्याकडे बघितलं आपण तर अनेक क्लायंट येतात, ते अनेक गोष्टी आपल्या बघत असतात किंवा सोशल मीडियावर त्यांना अनेक गोष्टी दिसतात की एखादा व्यक्ती येतो तो वास्तुशास्त्राबद्दल काही सांगतो किंवा ही जागा इथे हवी ती तिथे नको वगैरे. प्रत्येकाचे पॉइंट ऑफ व्ह्यू त्यातले वेगवेगळे आहेत, पण बेसिक वास्तुशास्त्र म्हणजे काय की तुम्हाला कम्फर्ट नीट विचार करणं. आता जसं की वास्तुशास्त्रात एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर ते असं सांगतात की किचन आपलं पूर्वेला हवं. पण पूर्वीच्या लोकांना तुम्ही जर विचाराल तर त्यांना वास्तुशास्त्र हे अशी मोठी कन्सेप्ट किंवा हे काही फील्ड आहे असं माहिती नव्हतं. पण ते किचन पूर्वेला का द्यायचं आहे, कारण सूर्य जेव्हा उगवतो आपल्या पूर्व दिशेला तेव्हा त्याची जी ताजी किरण किंवा फ्रेशनेस एक जो असतो किंवा घरात जी महिला काम करत असेल तेव्हा तिला एक छान वाटावं म्हणून ते किचन पूर्वेला दिलेलं असतं. त्याऐवजी तुम्ही जर दक्षिणेला दिला तर तिथे खूप लाईटची अधिक कमतरता आपल्याला आपल्या घरातही बघा किंवा एखाद्या ठिकाणी किंवा तिथे दुपारी बघाल तर खूपच हीट असते. म्हणून अनेक जण काय सांगतात की दक्षिणेला बा विहीर नको किंवा वॉटर बॉडी नको, कारण का तिथे खूप हीट असते आणि पाण्याचं आपण जसं म्हणतो बाष्पीभवन तिथे जास्त होऊ शकतं किंवा आपली वॉटर लेवल कमी होऊ शकते विहिरीला. म्हणून ते कसं सांगतात की विहीर जी आहे ती ईशान्य दिशेला द्या, कारण ती दिशा तुम्ही जरी घरात स्वतःच्या जाऊन फील केलं तरी ईशान्य दिशेला खूप थंडावा असतो किंवा तिथे खूप गारवा असतो. म्हणून त्याचा सायंटिफिक विचारही वास्तुशास्त्रामध्ये केलेला आहे जे तुम्ही पूर्ण अवॉइड करू नये असं मला वाटतं. कारण

0: त्याच्यात सायंटिफिकही विचार आहे आणि आपल्याला ते लाभदायक सुद्धा आहे.
1: बरोबर.
0: आपण आत्ताच्या काळात कसं आहे, पूर्ण आपण 100% वास्तुशास्त्रानुसार घर बांधू शकत नाही किंवा आपण रेडीमेड फ्लॅट घेतो, त्याच्यामुळे आपल्याला जेवढं मॅक्झिमम फॉलो करता येईल तेवढं आपण करू शकतो, ज्याने आपल्यालाही फायदा होईल आणि सगळ्यांनाच, म्हणजे घरात राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा.
1: नक्कीच नक्कीच. आता हे सगळं झालं आपण नवीन फ्लॅट घेतो किंवा नवीन घर बांधतो तेव्हा विचार करणाऱ्या गोष्टी. पण कधी कधी असं होतं की माझंच जुनं घर मला आता छान रिनोव्हेट करून त्याला नवीन लुक द्यायचा आहे, माझ्याच घरातल्या जुन्या वस्तू वापरून माझ्या घराला नवीन रूप द्यायचं आहे, तर मग त्यावेळेला कोणते कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत की जेणेकरून आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंचा परत नवीन प्रकारे वापर केला जाईल.
0: आपल्याला आता समजा एखाद्या गोष्टी आपल्याकडे आहेत, समजा एखादं टेबल आहे किंवा अनेक गोष्टी आपल्याकडे असतात, समजा आपल्याला त्याला नवीन रूप द्यायचं आहे, तर आपण पूर्ण त्याचं बेसिक स्ट्रक्चर समजा त्याचं चांगलं असेल तर ते आपण सगळंच डिमॉलिश करण्यापेक्षा त्यातला एखादा लॅमिनेट चेंज करणं किंवा त्याचे हँडल्स जुन्या टाईपचे असतील तर त्याला काही फॅन्सी हँडल्स आपण लावू शकतो, त्याने त्याला एक नवीन रूप येऊ शकतं. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक आजी होत्या, त्यांचं मी घर रिनोव्हेट करत होते, तर त्यांचं एक पूर्वीचं जुनं कपाट होतं आणि काही आपल्या आजींची वगैरे अशी एक श्रद्धा असते की माझं कपाट मला बदलायचं नाहीये, पण त्यांच्या घरातल्यांना ते रिनोव्हेट करायचं होतं. मग आम्ही त्यांना असा एक सल्ला दिला की तुमचं बाहेरचं जे आपलं आहे कपाट ते आपण म्हणजे आपण नेहमी प्लायमध्ये करतो तसं करू, त्याच्यात एक स्पेस क्रिएट केली की त्यांचं जे जुनं कपाट आहे त्याच्या आतमध्ये गेलं, म्हणजे बाहेरून आपल्याला दिसताना कपाट नवीन आहे असंच जाणवतं, पण ते कपाट आपण उघडल्यावर बघाल तर त्याच्या आतमध्ये त्यांचं जे पूर्वीचं आपण जे गोदरेजचं कपाट जे म्हणतात त्यांना, ते कपाट त्यांना आतमध्ये त्यांचं तसंच राहिलं, दिसताना बाहेरून नवीन वॉर्ड्रोब केलंय असं जाणवत होतं पण आतमध्ये त्यांचंच कपाट आपण ठेवून दिलं. अशाही अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्याला खर्चही कमी येतो आणि तुमचं जुन्या गोष्टीही वापरल्या जातात.
1: खरंय, आणि आपण नेहमी म्हणतोच ना की जुनं ते सोनं आहे, पण आता जुनं ते सोनं आहे हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आता बघतो आपण की छोटे छोटे समारंभ असोत किंवा आपले पारंपरिक सण असोत, घरात थोडी तरी सजावट केलेली आपल्याला नक्कीच बघायला मिळते. तर मग अशा वेळी कमी खर्चात आणि आपल्या घरात उपलब्ध ज्या वस्तू आहेत त्या सगळ्याचा वापर करून आकर्षक सजावट करण्याच्या काही कल्पना असतील तर त्या आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: आता बरेचदा कसं होतं की आपण खोटी फुलं आणून लावतो, त्याच्यावरची आपण समजा खरी लावली, जसं म्हणतो ना आपल्या घरात एक मुवमेंट क्रिएट व्हायला हवी आणि ती कशी नॅचरल गोष्टींनीच ती होत राहते, जरी किती खोटी ही झाडं ही खऱ्यासारखी दिसत असली तरी खऱ्यासारखी ती वाटत नाहीत आपल्याला, कारण त्याच्यात वाढ आपण बघू शकत नाही. साधी रांगोळी काढणं त्याच्यापेक्षा रेडीमेड रांगोळ्या आणून काढण्यापेक्षा आपल्याला जशी जमेल तशी छोट्या फुलांची सजावट आपण करू शकतो. किंवा अजून सांगायचं झालं तर आपल्याकडे जुन्या अनेक आपल्या महिलांकडे साड्या असतात, म्हणजे काही पैठण्या असतात, नारायण पेठ असते किंवा अनेक प्रकारच्या साड्या आहेत, त्यातली एखादी साडी म्हणजे एखादा पडदा जसं मी म्हटलं तसं आपल्याकडे समजा 6 ते 7 आपल्याकडे कर्टन्स असतील एकावर, तर एखादा कर्टन आपल्या त्या साडीतला आपण एखादा पार्ट घेऊन तो हायलाइट करू शकतो, म्हणजे ज्याला फील एक वेगळा येतो आणि एक मॉडर्न लुक येऊ शकतो. तसं आपल्याच काही जुन्या गोष्टी पण ज्या चांगल्या आहेत त्याचा आपण रियूज करू शकतो, म्हणजे ती वस्तूही फुकट आपली जाणार नाही आणि आपल्याच वस्तूचं काहीतरी आपण केलंय ह्याचा एक आनंद जो असतो तो एक आपल्याला वेगळाच मिळतो.
1: खरंच घर सुंदर करण्यासाठी महागड्या वस्तूंची गरज नसते तर त्या घराला घरपण देतात आपल्या आवडी, आपल्या आठवणी आणि आपल्या हातांनी जपलेल्या कलाकुसरीने सजवलेल्या छोट्या छोट्या अशा छानछ्या गोष्टी. श्रोते हो, आर्किटेक्ट या प्रोफेशनपासून आणि पेंटिंगपासून हस्तकलेपर्यंत घराला सौंदर्याची नवी परिभाषा देणाऱ्या श्वेता केळकर यांच्याशी आज आपण मनमोकळा असा संवाद साधला. श्वेता, आपल्या कल्पना, अनुभव आणि घराकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी आमच्या श्रोत्यांपर्यंत पोचवल्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, इंद्रधनुष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आज या कार्यक्रमामध्ये सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपल्याला

कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. 94035 73 485 या आमच्या नंबरवर साधा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा आणि कळवा आपल्या प्रतिक्रिया.

सुधीर मोघे यांचं गीत आणि संगीत असलेलं हे गीत आपण ऐकलं कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं. स्वर होता सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा.

पुष्पा पागदरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली कवी संजीव यांची रचना आपण ऐकलीत. गॅनबाची मेघ या चित्रपटासाठी संगीत होतं दिनकर लक्ष्मण यांचं.

0: माझ्या हृदयाच्या कागदावरी सखे लिहिना ग काहीतरी, आपली माणसं या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं जयवंत कुलकर्णी, आशा भोसले, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी. राजेश मुजुमदार यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्डमध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी, विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि ह्याचं प्री परमिशन जे आहे म्हणजे त्याची परवानगी हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन आहे अशा विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफ गार्ड ऑफ द लाईफ.
1: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: हॅलो
4: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
3: पुन्हा
4: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
5: सर, एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी

0: तर
1: सर 2 लाख
2: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
0: अरे
1: ठेवला
2: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
2: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका 125 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या गोकुळाष्टमी उत्सवाविषयी गणेश पाटणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
6: श्रीकृष्ण हे जे काय दैवत आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु, श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यांचं संपूर्ण जीवन बघितलं तर जीवन जगावं कसं हे त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या बाललीला असतील, त्यांची यवनावस्था असेल, त्यांची प्रौढावस्था असेल, त्यांची वृद्धावस्था असेल, ह्या सगळ्या कालावधीमध्ये समाजाने जगावं कसं ह्याचा एक आदर्श निर्माण त्यांनी केला. दुर्जनांचं निर्दालन हे त्यांच्या जीवनाचं संपूर्ण
5: सार
6: होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जे जे काय केलं ते आपण आदर्श म्हणून जगतो आणि त्यातलाच एक गोकुळाष्टमी हा आत्ताचा आपण सण म्हणून साजरा करत असतो.
5: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं जावयाची जात या चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी.

या सुंदर चित्राबरोबर आजचा कार्यक्रम इथेच संपवते. कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं अष्टविनायक या चित्रपटातलं. अनुराधा यांनी गायलेलं हे गीत शांता शेळके यांचं, संगीत अनिल अरुण यांचं. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्डमध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि ह्याचं प्री परमिशन जे आहे म्हणजे त्याची परवानगी हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन या विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफ गार्ड ऑफ द लाईफ.
0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका 125 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या गोकुळाष्टमी उत्सवाविषयी गणेश पाटणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
3: श्रीकृष्ण हे जे काय दैवत आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु, श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यांचं संपूर्ण जीवन बघितलं तर जीवन जगावं कसं हे त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या बाललीला असतील, त्यांची यौवनावस्था असेल, त्यांची प्रौढावस्था असेल, त्यांची वृद्धावस्था असेल, ह्या सगळ्या कालावधीमध्ये समाजाने जगावं कसं ह्याचा एक आदर्श निर्माण त्यांनी केला. दुर्जनांचं निर्दालन हे त्यांच्या जीवनाचं संपूर्ण सार होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जे जे काय केलं ते आपण आदर्श म्हणून जगतो आणि त्यातलाच एक गोकुळाष्टमी हा आत्ताचा आपण सण म्हणून साजरा करत असतो.
2: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. थोड्याच वेळात NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

ही सुरू आहेतच. यावर्षी कोकणात पाऊस कमी आहे, पण अधूनमधून श्रावण सरी येत आहेत आणि गारवाही देत आहेत. अशा या कुंद वातावरणात तुमचा आमचा आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल खास तुमच्याकरता.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, श्रावण महिना सुरू आहे, व्रतवैकल्य

लगान या चित्रपटासाठी हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. संगीत ए आर रेहमान यांचं. स्वर होता उदित नारायण, अलका याज्ञिक, सुखविंदर सिंग, शान आणि किशोरी गोवारीकर यांचा. श्रोतेहो, दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. त्यापासून निर्माण होणाऱ्या सगळ्याच गोष्टी मनुष्याला उपयोगी पडतात. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, औषधांसाठी, तेलासाठी आणि अशा अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या शेतीपासून जगातल्या अनेक देशात चांगला रोजगार मिळतो. त्यामुळेच नारळाचं महत्त्व आणि त्याचा वापर याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो.

बेमिसाल या चित्रपटासाठी हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना गायली होती लता मंगेशकर यांनी. श्रोतो, वारा आणि फुल या नावाची एक कविता आहे, बघा हां आवडते का तुम्हाला. वाहणारा वारा एकदा सहज फुलाला म्हणाला, वाहणारा वारा एकदा सहज फुलाला म्हणाला, येतोयस का सोबत माझ्या, सुगंध तुझा दरवळायला. फुल म्हणाले, नको ते तुझ्यासमोर सतत धावणं, बसू दे मज वेलींवर, सखे सोबती असती इकडे. फूल म्हणाले, नको ते तुझ्यासमोर सतत धावणे, बसू दे मज वेलींवर, सखे सोबती असती इकडे. वाऱ्यास मग राहावेना, वाऱ्यास मग राहावेना, फुलास मग लागे समजावायला. सोड ती संगत आळशी, सोड ती संगत आळशी, कर्तव्य कर्मास जाणशील जेव्हा. सुगंध तुझा उधळत चहूकडे, धन्य धन्य होशील तेव्हा. सुगंध तुझा उधळत चहूकडे, धन्य धन्य होशील तेव्हा. फुलास मग स्फूर्तीचे पंख नवे मिळाले, फुलास मग स्फूर्तीचे पंख नवे मिळाले, वाऱ्यासवे सुगंध रोग रोज नवा दरवळे. फुलास मग स्फूर्तीचे पंख नवे मिळाले, वाऱ्यासवे सुगंध रोज नवा दरवळे.

सफेद झूट या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. स्वर येशुदास यांचा, गीतकार योगेश आणि संगीतकार श्यामल मित्रा. श्रोते हो, बालकवींची ती कविता तुम्हाला नक्की आठवत असेल. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती.

हरे काच की चुडिया या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी. शैलेंद्र यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता आहे. उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, सोनेरी हे दूत आले घर त्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही, लग पग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे. खरंच किती छान छान कविता होत्या ना. या सगळ्या कविता आजच्या मुलांना आपण ऐकवल्या पाहिजेत.

मुकेश यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं भरत व्यास यांचं. सतीश भाटिया यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना बून जो बन गई मोती या चित्रपटातली. श्रोते हो, निसर्गाचं गाणं हळुवार ऐकावं, मनाला रमवावं निसर्गाच्या सागरात. हिरव्या पानांची नवलाई, पक्ष्यांची सुरेख घरटी, किलबिल सुरेख गाणी मनाला मोहित करतात. ओढ्याचं झुळझुळ पाणी, त्याची वेगळीच कहाणी. जीवन अनेकांना देई निसर्गाची ही अद्भुत करणी.

0: बप्पी लाहिरी यांचं, स्वर उत्तरा केळकर यांचा.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्डमध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी, विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि याचं प्री परमिशन जे आहे, म्हणजे त्याची परवानगी, हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन या विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफगार्ड ऑफ द लाईफ.
1: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका 125 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या गोकुळाष्टमी उत्सवाविषयी गणेश पाटणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
4: श्रीकृष्ण हे जे काय दैवत आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु, श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यांचं संपूर्ण जीवन बघितलं तर जीवन जगावं कसं हे त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या बाललीला असतील, त्यांची यवनावस्था असेल, त्यांची प्रौढावस्था असेल, त्यांची वृद्धावस्था असेल, ह्या सगळ्या कालावधीमध्ये समाजाने जगावं कसं ह्याचा एक आदर्श निर्माण त्यांनी केला. दुर्जनांचं निर्दालन हे त्यांच्या जीवनाचं संपूर्ण सार होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जे जे काय केलं ते आपण आदर्श म्हणून जगतो आणि त्यातलाच एक गोकुळाष्टमी हा आत्ताचा आपण सण म्हणून साजरा करत असतो.
3: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: श्रोते हो, सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम आम्ही आपल्याकरता घेऊन येत असतो. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण काही निसर्ग कविता आणि निसर्गावर आधारित गाणी ऐकतोय. अशीच एक बालकवींची कविता तुम्हाला आठवत असेल, आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोह इकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे, नभात भरला दिशात फिरला, जगात उरला, मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंदगडे, वाहती निर्झर मंदगती, डोलतील तिका वृक्षतती, पक्षी मनोहर कूजितरे, कोण आला गा तात बरे, कमल विकसले भ्रमर गुंगले, डोलत वदले, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे.

रवींद्र जैन यांचं गीत आणि संगीत आपण ऐकलं राम तेरी गंगा मैली या चित्रपटासाठी. स्वर होता लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा. श्रोते हो, असं म्हणतात श्रावण म्हणजे सृष्टीला पाचवा महिना, आणि या महिन्यात बाळ होणाऱ्या स्त्रीप्रमाणे हिरवाईने नटलेली पृथ्वी सुंदर तर दिसतेच, पण आजच्या भाषेत सुकून मिळतो या वातावरणात. म्हणूनच फिरायला जा, खूप लांब नाही तर अगदी आपल्या जवळच्या निसर्गात नक्की फिरायला जा.

आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकलीत सीता और गीता या चित्रपटासाठी. संगीत राहुल देव बर्मन यांचं. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण पोचलोय. जाता जाता एक छानशी कविता ऐकवते आणि एक सुंदर गाणं. गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं, गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं, डोलताना म्हणतं खेळायला चला. झऱ्यातलं पाणी खळखळ हसतं, हसताना म्हणतं खेळायला चला. निळं निळं पाखरू आंब्यावर गातं, गाताना म्हणतं नाचायला चला. झिम्मड पावसात गारांची बरसात, झिम्मड पावसात गारांची बरसात, बरसात म्हणते वेचायला चला. छोटासा मोती लपाछपी खेळतो, छोटासा मोती लपाछपी खेळतो, धावताना म्हणतो शिवायला चला. मनीचं पिल्लू पायाशी लोळतं, मनीचं पिल्लू पायाशी लोळतं, लोळताना म्हणतं जेवायला चला. अहो जेवायला चला, तुम्ही जेवायला चला. तुमची सुद्धा जेवणाची वेळ झाली असेल, पण एक छानसं गाणं तुमच्याकरता.

सुमन कल्याणपूर आणि महम्मद रफी यांच्या युगलस्वरातली ही रचना होती साहिर यांची. संगीत खय्याम यांचं, चित्रपट शगुन. या रचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथेच समाप्त करते. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला नक्की कळवा. 94035743485 या नंबरवर साधा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. आम्ही वाट बघतोय आपल्या प्रतिक्रियांची.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, या पहिल्या प्रसारण सभेतून मी रेडिओ सखी पूर्वा खलगावकर आता आपला निरोप घेते. 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई म्हणजेच महाराष्ट्र केंद्रावरील कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी लिखित रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. मैत्रिणींनो, सुनीताबाई देशपांडे यांच्यावरचं रूपक आपण ऐकणार आहोत. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं एक छानसं गीत.

भावगीत आहे भूप आणि देसकर या रागावर आधारित. गीतकार आहेत मंगेश पाडगावकर आणि गायक आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी. भूप आणि देसकर हे दोन्ही राग ऐकायला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जा देणारे आहेत, त्यामुळे या गाण्याला एक आगळा वेगळा सकारात्मक गोडवा मिळालाय. रूपक ऐकण्याआधी चला तर मग ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं.

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी लिखित रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. सहभाग आहे गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा.
1: सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. वय होतं कविता करण्याचं, भारावून जाण्याचं. पुण्यात तेव्हा उत्तम साहित्यिक कार्यक्रम होत असत. सायकल घेऊन निघायचं आणि तिथे रमून जायचं, हा संध्याकाळचा परिपाठ. अशीच एक संध्याकाळ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचं पदमजी सभागृह, पूर्ण भरलेलं, खिडक्यांमध्ये सुद्धा लोक बसलेले, मंचावर अगदी साधी पण नेटकी बैठक, पाण्याचं तांब्याभांडं ठेवलेलं, वातावरणात उत्सुकता भरून. आणि ते दोघं आले, बसले. दोघांनीही प्रेक्षकांना नमस्कार केला आणि बोरकरांच्या कविता वाचायला सुरुवात केली. बोरकरांच्या कवितांचं वाचन आणि गायन असा चिंब ओला अनुभव सभागृहात भरवून आला. पुलंचं गायन आणि सुनीताबाईंचं वाचन, कोण अधिक प्रभावी असा प्रश्नच उरू नये इतके ते दोघेजण कवितामय झालेले. नंतर मग अर्थातच मर्ढेकरांच्या कविता वाचनाचा कार्यक्रमही ऐकला. अभ्रांच्या ये कुंद फुने ही त्यांची कविता ऐकली आणि सुनीताबाई ही व्यक्ती वेगळेपणानं मनात ठसली ती तेव्हापासून. सुनीताबाईंना कविता म्हणताना बघत राहावं. एरवी बाईंचा आवाज जरासा जाड, काहीसा करकरीत सुद्धा, पण कविता वाचताना तो असा काही भिडे, कारण त्या आवडलेली कविता स्वतःची करून म्हणत. त्यात कुठंही सादरीकरणाचा आवभाव नसे, कंठातून नव्हे तर त्यांच्या जणू ती पोटातूनच येई.
2: चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, का बरं आलासा स्वप्नात, तेव्हाच तर

0: आपले नव्हते का ठरले? दुःख नाही उरलं आता मनात. फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखडी पण पायात फुगडी, मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, नको नारे पाणी डोळ्यात आणू. ओळखीच्या सुरात, ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात खेळलोय ना. जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, पानात मनात खुपतय ना. काहीतरी चुकत आहे, कुठेतरी दुखत आहे, तुलाही कळतय, कळतय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं, कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. कुठे नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. फुलांनी उंजळ भरली आहे ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा.
1: लखलखी गोऱ्या रेखीव चेहऱ्याच्या आणि दबदबा वाटावा, पटकन जवळीक नाहीच निर्माण होणार अशा वाटणाऱ्या सुनीताबाई तेव्हा फार आवडल्या. आदरयुक्त आवड. जाऊन बोलावं, त्यांच्याशी जवळीक असावी असंही वाटायचं, पण ते तितकंच. जाऊन काय बोलायचं? तुम्ही खूप सुंदर कविता वाचता असं सांगणं तेव्हा बालिशपणाच वाटला. मग अधूनमधून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांना दिलेल्या भरघोस देणग्यांच्या बातम्या वाचनात येत गेल्या, तसा त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. मग आलं त्यांचं आहे मनोहर तरी हे आत्मचरित्र. कितीतरी दिवसांनी एखादं पुस्तक वाचताना अनेक वेळा जीव गलबलवून आला आणि त्यांचं व्यक्तिमत्व थोडंसं उमजल्यासारखं वाटलं. प्रखर बुद्धिमत्ता, तर्कनिष्ठ विचारपद्धती आणि तीव्र संवेदनशीलता असलेल्या या स्त्रीनं तिच्या या पहिल्याच गद्य लेखनातून देखील कवितेसारखाच अनुभव दिला. आशयाचे असंख्य अलवार पदर गुंफत झालेलं ते त्यांचं लेखन, त्यातलाच एक लहानसा अंश आता ऐकूयात.
0: हे आत्मचरित्र नाही, आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती, पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर, कुठूनही कुठेही दिशाही, पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत गेलेली. आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली अनेक माणसं यात नाहीत, म्हणजे मी त्यांना विसरले असं नव्हे, पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकंच. आणि जी भेटली तीही त्या त्या संदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचंही हे संपूर्ण चित्र नव्हे. पाण्यात उतरलं की जमिनीवर यावं वाटण्याचे आणि जमिनीवर रोवलेल्या पावलांना पाण्याची ओढ लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येतच असतात. ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ की खोड, ही ओढ टागोरांनाही होती असं त्यांनी म्हटलंय. मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा? प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच. स्वतःचं ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहत. पुढे कधीतरी प्रौढ वयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणार स्वतःचं प्रत्यक्ष प्रतिबिंब. आणि हे वहीतलं चित्र यांचं काहीतरी नातं जाणवतं का? अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख. आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या 4-5 वर्षात अधूनमधून वेळ मिळेल तसं थोडं थोडं तुकड्या तुकड्याने केलेलं हे लिखाण. कोणतीही योजना न आखता

0: केलेलं. त्यामुळे सुरुवातीचा मूडही अधूनमधून बदलणं स्वाभाविकच आहे. एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धून स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र. पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्षत हवे येतात आणि त्यातलं एखादं विल्हाळ पाखरू गात गात माझ्या झाडावर उतरत. चोहूकडून नातवंड येऊन बिलकतात आणि गोष्ट सांग म्हणून चिवचिवाट करतात. हे सगळं किती लोभस्वान आहे. मग माझ्याच पापण्यात पुन्हा पुन्हा हे असं धुकं का जमा होत आहे. आहे मनोहर तरी गमते उदास अशी ही मनाची अवस्था झाली असताना या पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू. एक होता राजा आणि एक होती एक कोण होती आणि एक होती परी की एक होती म्हातारी की दुसरं कोणी नव्हतंच. फक्त एक होती परी आणि ती झाली म्हातारी. सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच, ही साठा प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे, अपूर्ण मात्र नक्कीच.
1: स्वातंत्र्यप्रेम, पराकोटीची तत्वनिष्ठा, परिपूर्णतेचा ध्यास आणि त्यासाठी कष्ट घेण्याची असामान्य ताकद, शिवाय श्रमावर अढळ श्रद्धा, असे फार दुर्मिळ गुण एकवटलेली सुनीताबाई ही व्यक्ती त्यांच्या या लेखनातून उमजली. पुलंसारख्या असामान्य लेखक कलाकाराची पत्नी असूनही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपून सुनीताबाई आयुष्यभर पुलंची पाठराखण करत राहिल्या हे त्यांच्या जगण्याचं वेगळेपण. त्यांच्या जगण्याला हे सततचं एक व्यापक अस्तर होतच. अरुणा ढेरे यांनी लिहिलंय, सगळं काही करू शकणाऱ्या भाईंना निवडक आणि नेमकं काही करायला लावणं हे सुनीताबाईंनी आपलं काम मानलं आणि भाईंच्या गुणांच्या पारड्यात त्यांचं ते तुळशी पत्र पडलं. आपल्या जवळच्या गुणसंपदेसकट कलेच्या दुनियेत अनायास रममाण होणारे भाई आणि भाईंनी काय करायला हवं याची दक्ष जाणीव ठेवून त्यांच्या जोडीनं उभ्या राहिलेल्या पापणी जागी असणाऱ्या सुनीताबाई हे दृश्य मराठी वाङ्मय विश्वात तसं अपूर्वच म्हणायला हवं. खरोखर ह्या दोघांच्याही प्रेमाची जातकुळी वेगळीच होती. भाई गेल्यानंतर त्यांना लिहिलेल्या एका पत्रात सुनीताबाई म्हणतात,
0: फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. आनंदाचे डोही आनंद तरंग, म्हणून तर तू सर्वांना आवडायचास. तुला देखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्या भोवती गोळा व्हायची. ही देवघेव अगदी नैसर्गिक होती. झऱ्याचं पांथस्ताशी नातं असावं तशी. पण तुझ्या जीवनात मी आले ती अधूनमधून तरी एकांताची मागणी करत. एकांत म्हणजे पोकळी नव्हे, एकाकीपणाही नव्हे. आपण हतबल झालो की पोकळी निर्माण होते, पण खंबीर असलो तर आव्हानं तेवढी सामोरी येतात. त्यांना तोंड देणं सोपं नसतं हे खरं, पण शक्य असतं हेही खरं. स्वतःचं बळ आपण एकवटू लागलो की हळूहळू त्याचा अंदाज यायला लागतो आणि या उत्खननात एखादी रत्नांची खाणही अचानक नजरेला पडू शकते. तुला सार्वजनिक आपण प्रिय, तर वैयक्तिक मीची ताकद ज्यांनी त्यांनी अजमावायला हवी हा माझा अट्टहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे याचा प्रत्यय मला सतत येत राहील, तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण.

0: तुला सतत होत राहील. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून खूप दूर होतो, जणू दोन ध्रुवांवर दोघे आपण. सदैव माणसात रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवेतर जीवसृष्टी वनस्पती सृष्टी मला अधिक प्रिय. तूही जर इतर चार चौघांसारखाच एखादा कुणी असतास ना, तर मग निर्मितीची, साहित्य संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असली, तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते ही शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता, तुझा मूलपणा, तुझी लबाडीही पटकन उघडवायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी, हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख्यानात लिखाणात तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास, पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या, लोळत पडावं, गाणं ऐकावं, फार तर पुस्तकं वाचावी, चाळावी, हे तुला अधिक प्रिय. निर्मिती क्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालू असते का?
1: रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध सदानंद महादेव ठाकूर वकिलांची ही कन्या. सरलादेवी हे त्यांच्या आईचं नाव. वडील प्रसिद्ध सरकारी फौजदारी वकील. सधन सुसंस्कृत कुटुंब. सदानंद निवास या ऐसपैस घरामध्ये नांदणारं. ठाकूरांच्या 8 अपत्यांमधल्या सुनीताबाई चौथ्या. 3 जुलै 1925 त्यांचा जन्म. अर्थात या तारखेबाबत बराच काळ एकमत नव्हतं, पण तरी आता हीच तारीख मान्य झाली आहे. सर्वांची नावं स या अध्याक्षरापासून. तेव्हा या मुलीचं नाव ठेवलं सुनीता, पण कुटुंबामध्ये मात्र त्या कायमच माई, माई मावशी, माई आत्या, माई आजी म्हणूनच ओळखल्या जात. स्पष्टवक्तेपणा, फटकळपणा हे गुण आईकडून, तर निवृत्ती आणि निर्मोह हे आपल्यामध्ये वडिलांकडून आले असं त्या म्हणत असत. लहानपणी तब्येतीनं त्या काहीशा नाजूक होत्या. मोठ्या एकत्र कुटुंबात त्यांच्याकडे नीट लक्ष देता येणार नाही म्हणून त्यांना धामापूरला त्यांच्या सावत्र आजीकडे काही काळ ठेवलं होतं. तो काळ सुनीताबाईंच्या स्वतःच्या आयुष्यातला फार संस्मरणीय काळ होता. त्याविषयी त्यांनी आपल्या आत्मचरित्रात फार जिव्हाळ्यानं लिहिलंही आहे, आणि पुढे मग सोयरे सकळ या ललित लेखसंग्रहात यक्षाचं तळ या ललित लेखामध्ये सुद्धा. तेव्हा ऐकूया त्यातलाच एक लहानसा उतारा.
0: काळाच्या हिशोबात मोजलं तर मी धामापूरला तशी थोडेच दिवस राहिली आहे, पण आजीचं सगळं आयुष्य धामापूरला गेलं. माझी ती विधवा आणि विकेशा आजी एकटी असताना कधी त्या तलावापाशी जाऊन माझ्यासारखी पाण्यात पाय बुडवून बसली असेल? त्या पाण्यात पडलेलं आपलं ते तसलं प्रतिबिंब पाहून त्या तलावाला तिने उष्ण अश्रूंचं अर्घ्य वाहिलं असेल? माझ्या काळजाचं पाणी करणाऱ्या तिच्या त्या अश्रूंचा त्या तलावाच्या विशाल पाण्याला स्पर्श झाला तेव्हा काय घडलं असेल? माणसांसारखी, सजीवांसारखी पाण्यालाही स्पर्शाची भाषा कळते, बोलताही येते. यापूर्वीही असंख्य वेळा असंख्य दुःखितांचे अश्रू त्यांनी अलगद झेललेले आहेत. फुंकर घालून, हळुवार शब्दात समजूत घालून, शांत करूनच त्यांना आपल्या पोटात घेतलंय. माझ्या आजीची हितगुज आमच्या धामापूरच्या घरातल्या त्या विहिरीला माहीत होती. तिथून ती या तलावापर्यंत पोचलीच असणार. या पाण्याची भाषा मला बोलता येत नाही, पण मी ती अनेकदा ऐकलेली आहे. दिवस रात्र केव्हाही चालणारं पावसाचं धारा संगीत वेगवेगळ्या रागात आणि तालात कितीदा तरी मनाला भिजवून गेलाय. रत्नागिरीच्या आमच्या घरासमोरचा समुद्र मला लहानपणी दुरून अगदी शांत दिसे. अफाट पसरलेल्या त्याच्या मौनाची भाषा कळण्याचं माझं ते वयच नव्हतं, पण मग हळूहळू जाणवू लागलं. त्याच्या मनातल्या भयानक अंतर्गत वादळांना क्षणाचीही उसंत नाही. आतड्यातली ती सुखदुःख, गडबड, गोंधळ, गुंतागुंत

तो कुणापुढे उघडी करत असेल? त्याच्या मनाच्या गाभ्यात आत आत दडलेले कितीतरी प्रचंड खडक असणारच, पण तेही त्याच्यासारखे एकटे एकटे स्वतःतच मग्न. अंतर्विश्वात ज्यांचं अस्तित्व सतत जाणवतं ते हे अंतरंगातले मित्र भासणारे खडक. प्रत्यक्षात ऐहिक डोळ्यांना कधीही दिसू शकत नाहीत. किनाऱ्याशी तेच जणू सामोरे येतास आनंदाने उत्संबळून येणाऱ्या लाटा त्यांचं खुजे पण लक्षात आल्याने का अशा उरी फुटून कोसळत असतील, कि झिडकारल्या गेल्याने उसासत अशा मागे जात असतील? त्यांचा तो आक्रोश, तो खर्जातला हुंका, ती गाज मी व्याकुळ होऊन ऐकलेली आहे. पण त्या समुद्राच्या दुःखाचं नेमकं कारण मात्र माझ्या यक्कश्चित बुद्धीला अनाकलनीयच राहिलं आहे. अशा वेळी मनाला आधार फक्त शंकांचा,

0: त्यांचा तो आक्रोश, तो खर्जातला हुंकार, ती गाज मी व्याकुळ होऊन ऐकलेली आहे. पण त्या समुद्राच्या दुःखाचं नेमकं कारण मात्र माझ्या यक्कश्चित बुद्धीला अनाकलनीयच राहिलं आहे. अशा वेळी मनाला आधार फक्त शंकांचा, कल्पनांचा. मग असंही वाटतं की अफाट विश्वाला मर्यादा आहेतच, तसाच सागराला त्याचा किनारा अपरिहार्य आहे. तिथल्या लहान मोठ्या खडकांनी जागोजागी अडवलं, वाळूनी झालर लावून पांघरलं, म्हणून का हा समुद्र असा खदाखदा असतो? मग हे धुक्याचे उसासे, निश्वास कशासाठी? आपले अंतरंग, तिथलं व्याकुळ वैभव जाणण्याची ताकदच ज्यांच्यात नाही, अशांशीच शेवटी आपली गाठ पडावी, अशांशीच शेवटी संघ जडावा, हीच आपली मर्यादा. ही अपरिहार्य नियती सामोरी आली म्हणून
1: '1942 मॅट्रिकला उत्तम गुण मिळाल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला सुनीताबाई मुंबईला गेल्या. त्याचवेळी गांधीजींनी चले जाव चळवळ सुरू केली होती. सुनीताबाईंनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या संपर्कात त्या आल्या. अण्णासाहेबांचा सहवास, त्यांचं मार्गदर्शन यामुळे बाईंची वैचारिक बैठक आणि जगण्याची दिशा बरीचशी ठरली. एकटीनं राहणं, धोक्याची जोखमीची कामं धडाडीनं पार पाडणं, गुप्त पत्रकं काढणं, ती योग्य ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवणं, एक विलक्षण आत्मसामर्थ्य असलेलं झळझळीत व्यक्तिमत्व त्यातून आकाराला येत गेलं. अण्णासाहेबांनी स्वतः विणलेली खादी सुनीताबाईंना दिली, तेव्हापासून दागिने आणि कपडे यांच्या मोहातून त्या सुटल्या ते अखेरपर्यंत. चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे सुनीताबाईंचं जग एकदम व्यापक झालं. साधेपणानं जगण्याचं महत्व पटलं. अनेक माणसं, विविध विचारसरणी यांचा परिचय झाला. 1945 चळवळ थंडावली, पण शिक्षण मात्र मागं पडलं. चळवळीत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी माफीपत्र दिलं तरच त्यांना पुन्हा महाविद्यालयात प्रवेश मिळणार होता. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याची माफी कसली? ते तर प्रत्येक भारतीय माणसाचं कर्तव्य आहे, असं म्हणून सुनीताबाईंनी ते नाकारलं. पुढे मग स्वतंत्र भारतात सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारं निवृत्ती वेतनही त्यांनी घेतलं नाही. यथावकाश नागपूर विद्यापीठाचा पत्राद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी पदवीही प्राप्त केलीच. जन्मजात अभिनय गुण असलेल्या स्वातंत्र्यप्रेमी सुनीताबाईंना योगायोगानं पहिला चित्रपट मिळाला, तो वंदे मातरम. ऐकूया त्यातलंच एक गीत.

0: घर आणि शिक्षण दोन्ही सुटल्यावर चरितार्थासाठी माटुंग्याच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये मुख्यतः इंग्रजी विषय शिकवण्यासाठी सुनीताबाई रुजू झाल्या. याच शाळेत पु ल देशपांडे सुद्धा शिक्षक म्हणून नोकरी करत होते. शाळेच्या वार्षिक उत्सवात सत्तेचे गुलाम हे नाटक झालं. या दोघांनीही त्यात भूमिका केल्या होत्या. हळूहळू दोघांमध्ये भावबंध जुळून आले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. इथेही बाईंचं वेगळेपण उठून दिसतंच. आहे मनोहर तरी या आपल्या आत्मपर पुस्तकात त्यांनी हा सगळा प्रसंग सविस्तर लिहिलाय. त्या लिहितात,
1: मी लग्न करायचं ठरवलं तेव्हा माझा तो विचार अण्णांच्या कानावर घातला. अण्णा गंभीर होऊन म्हणाले, तू निर्णयच घेतला असशील तर खुशाल तुला रुचेल त्या माणसाशी लग्न ठरवायला हरकत नाही, पण प्रत्यक्ष लग्न मात्र इतक्यातच करू नकोस. तुला पुढल्या आयुष्यात काय करायचंय, कोण व्हायचंय ते आधी ठरव. त्या दृष्टीनं स्वतःचं शिक्षण पूर्ण करून मार्गाला लाग. म्हणजे तुला नाच करायला येतो आणि आवडतोही. तुला नर्तिका व्हायचंय का शिक्षिका की डॉक्टर वगैरे. आपल्याला सर्वात अधिक काय आवडतं ते ठरवावं आणि मग त्या दृष्टीनं आयुष्य आखावं. मग लग्न केलं काय न केलं काय फारसा फरक पडणार नाही. पण सध्याच्या अशा अर्धवट अवस्थेत संसारात पडलीस तर त्यातच हरवून जाशील. आजची तुझी तू राहणार नाहीस. विचार कर. अण्णांचे ते कळकळीचे शब्द कानावर पडले. त्यांची आठवण आजही ताजी आहे. पण प्रत्यक्षात त्यावेळी मी भाईच्या प्रेमात पार बुडून गेले होते. देशप्रेमाच्या स्वप्नातून व्यक्तिप्रेमाच्या स्वप्नात कधी आणि कशी शिरले ते कळलंच नव्हतं. मी त्यांच्या सल्ल्याचा फारसा विचारच केला नाही. आणि खरोखरच नकळत संसारात हरवून गेले.
0: अत्यंत साधेपणानं दोघांचं लग्न झालं. त्यांच्या संपूर्ण लग्नात रोख रकमेची उलाढाल झाली ती म्हणजे फक्त 8 आणे नोंदणी अर्जाची किंमत. विवाहानंतर पुलांवरच्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या तर सुनीताबाईंनी पार पाडल्याच, पण देशपांडे कुटुंबामध्ये सुद्धा स्वतःचं असं एक निराळं स्थान निर्माण केलं. खरं म्हणजे देशपांडे आणि ठाकूर कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती जीवनदृष्टीत भरपूर फरक होता. नाना बदलांशी जुळवून घेत घेत सुनीताबाई पुलंचा लौकिक संसार उमेदीनं करत राहिल्या. पुलंचं लेखन, त्यांचे चित्रपट, नाटकं, त्यांनी केलेल्या अनेक नोकऱ्या आणि अनेक ठिकाणचं त्यांचं वास्तव्य सुनीताबाईंनी सारं निभावून नेलं. आणि नुसतं निभावलं नव्हे तर त्याला एक मूल्यांची आणि तत्वांची बळकट चौकट त्या देत राहिल्या. कलावंत पतीच्या आयुष्याशी जाणतेपणानं त्या समरसून गेल्या. कशा ते ऐकूया प्रिय जीए या पुस्तकातल्या एका लहानशा उतार्यात.
1: आता विषय निघालाच आहे तर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगून टाकते. फार वर्षापूर्वी पुल चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन करत असे. रेकॉर्डिंग आणि विशेषतः पार्श्वसंगीत हे रात्रीचंच असे. साधारणतः रात्री 9 नंतर काम सुरू होईल आणि अपरात्री केव्हाही घरी पुल येत. मी रात्री साधारणतः 1-1.5 सुमाराला स्वयंपाकाला सुरुवात करत असे आणि सर्व कामं आटोपून मग तो येईपर्यंत काहीतरी घरकाम करत त्याची वाट पाहत बसत असे. त्यावेळी पुण्यात SP कॉलेजजवळ गवी केतकरांच्या बंगल्यात आम्ही 3-या मजल्यावर राहत असू. रात्रीच्या वेळी रस्त्यावरनं अधूनमधून वाहनं जातच असत. पुलांना घरी आणून सोडणारी गाडी काही

0: खास नसे किंवा एकच नसे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या आणि सर्वसाधारण गाड्याच असत, पण पुलांना आणून सोडणारी गाडी आली हे नेमकं मला त्या गाडीचा आवाज येण्यापूर्वीच, हॉर्न नव्या इंजिनाचा, तर ते येण्यापूर्वीच कळत असे. मग हातातलं काम ठेवून दार उघडून ती इंजिने खाली उतरून खालच्या दाराची कडी मी काढत असताना गाडी फाटकाशी येऊन उभी राहिली. गाडीतल्या इतर सहकाऱ्यांना हा कधी थट्टेचा तर कधी आश्चर्याचा तर कधी कौतुकाचा विषय असे, पण मला वाटतं यामागे कोणतीही खास देणगी नसावी. भलत्या वेळी दाराची बेल वाजल्याने आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये या इच्छेपोटी माणसाचे कान इतके तीक्ष्ण होत असावेत, कोण जाणे.
1: 100 वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये जन्मलेली ही स्त्री काळाच्या किती तरी पुढे होती. कोणतीही कृत्रिम बंधनं पाळणं सोडास मांदणं देखील त्या करत नव्हत्या. पुलांसारख्या नवऱ्याबरोबर राहून त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वावर कोणतेही दबाव आणि दडपणं येऊ दिली नाही. आपलं वाचन, आपली समज, आपलं चिंतन यासह स्वतंत्र अशी समांतर वाटचाल त्या करत राहिल्या. आजच्या काळात सुद्धा हे सोपं नाही, त्या काळात तर ते किती कठीण गेलं असणार. पण पारखून आणि चिंतन करून आपलेसे केलेले विचार आणि त्यांच्याशी असणारी निष्ठा अशी पदरातल्या दिव्यासाठी जपणं येऱ्याचं कामच नाही. त्यांच्या विचारांशी जुळणाऱ्या फिलिप रोज हिच्या पॅरलल लाईव्स या पुस्तकाचं समांतर जीवन म्हणून त्यांनी केलेल्या रूपांतरात त्या लिहितात.
0: फिलिप रोज हिचं पॅरलल लाईव्स हे पुस्तक नुकतंच वाचलं. 19व्या शतकातल्या राणी व्हिक्टोरियाच्या काळच्या इंग्लंडमधल्या समकालीन 5 थोर व्यक्तींच्या वैवाहिक जीवनाबद्दलचं हे पुस्तक. 5 व्हिक्टोरियन मॅरेजेस अशा उपशीर्षकात आहे. त्या काळचे ब्रिटिश कायदे, नीतीनियम, शिष्टाचार, परंपरा, स्त्रियांचं सामाजिक स्थान वगैरेच्या पार्श्वभूमीवर या लोकांचं जीवन रंगलेलं असल्याने आज त्याला ऐतिहासिक महत्व तर आहेच, पण सामाजिक पार्श्वभूमी, व्यक्तीव्यक्तीतील नात्यांचं स्वरूप, कुटुंब व्यवस्था, पती पत्नीतले संबंध वगैरे गोष्टी झपाट्याने बदलत असल्या तरी मनुष्य स्वभाव आणि व्यक्ती समाज संबंध यात फारसा फरक पडत नाही हे लक्षात आलं की मोठी गंमत वाटते. लग्नामुळे येणारा शारीरिक संबंधांबद्दलचा, सासरच्या नातेवाईकांचा वगैरे अनुभव नवा असतो, त्याच्याशी ती दोघं कसं काय जमवून घेतात यावर सुरुवातीच्या काळात बरंचसं अवलंबून असतं. त्यानंतरच्या काळात शारीरिक ओढ काहीशी निवल्यावर परस्परांच्या कोणत्या गुणविशेषात तुम्ही रस घेता त्यावर समतोल अवलंबून असतो. या बाबतीतही त्या काळातल्या आणि आताच्या वैवाहिक नात्यात काहीही फरक पडलेला नाही.
1: सुनीताबाईंनी पुलंचा साहित्यिक संसार नेटका केलाच, पण अत्यंत दक्षतेनं केला. पुलंच्या निर्मिती हक्कासंबंधी त्यांनी सखोल माहिती घेतली आणि रॉयल्टी हक्कांसाठी नोटिसा बजवायलाही कमी केलं नाही. नानी पालखीवाला यांच्यासारख्या कायदे पंडितांना त्यांना विचारावं की हु वॉज युअर लॉ टीचर, किंवा शिक्षण मंत्री भाऊसाहेब हिऱ्यांनी त्यांना मालेगाव शिक्षण प्रकल्पावर रुजू होण्याविषयी पुन्हा विनवावं. त्यांचा अभिनय पाहून बाबूराव पेंढारकरांनी त्यांचा चरणस्पर्श करावा आणि साक्षात पुलंनी सुनीताला न रुचलेलं लेखन चक्क फाडून टाकावं अशा योग्यतेच्या होत्याच त्या. कोणतंही काम असो त्याची व्यवस्थित माहिती घेऊन ते चोखपणे पार पाडायचं हा तर त्यांच्या पिंड प्रकृतीचाच भाग होता. एक मजेशीर उदाहरण त्यांनीच आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय. पुलं आणि त्या दिल्लीमध्ये असताना एकदा भूकंपाचा धक्का बसला. पुलं तात्काळ जिना उतरून खाली मोकळ्या मैदानात गेले. सुनीताबाई मात्र पुलंचं उघडं पेन बंद करून, लिहित्या कागदांवर दडपण ठेवून, दिवे वगैरे नीट बंद करून कुलूप लावून खाली आल्या. तोवर भूकंप थांबला देखील होता. त्यांनी स्वतःच ही हकीकत लिहून ठेवली आहे, पण त्यावरून कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची मानसिक आणि इतरही तयारी असण्याचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता हे लक्षात येतं. बहुगुणी आणि अत्यंत संवेदनशील माणसाच्या वाट्याला येतो तो अंतरातला खोल एकटेपणा डिग्निटीनं सांभाळत कवितेचं बोट धरून त्यांनी आपला सारा प्रवास केला.

0: हे तर त्यांचं पहिलं प्रेम. आपलं आत्मचरित्र त्यांनी कवितांना अर्पण केलंय यात नवल नाहीच. मराठी आणि इंग्रजी भाषांमधल्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. खरी सोबत म्हणावी ती त्यांचीच. अखेरच्या आजारातही भास आभासांच्या सीमेवर कवितेच्या आठवणी मात्र अगदी लख होत्या असं लोक सांगतात. अरुणा ढेरे यांनी त्याविषयी लिहिलं आहे. अखेरीस गुंगीत असायच्या त्या, शांत पडलेल्या. त्यांच्या कपाळावर हात ठेवत एखादी आरती प्रभूंची किंवा बोरकरांची कविता म्हणू लागलं की त्यांचे ओठ आपोआप हलू लागत, त्याही कविता म्हणू लागत. डोळे मिटलेले, आपण आल्याचं भान नाही, भान फक्त कवितेचं. खरोखर कविता हीच सुनीताबाईंची सखी होती.
1: फलाट दादा, फलाट दादा, फलाट दादा, फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी. हिम्मत तुमची खरी पहाडी, हिम्मत तुमची खरी पहाडी, फलाट दादा, फलाट दादा, कितीक गेला गडी तुडवनी, छाती वरती तुमास समदा. फलाट दादा, फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी. फलाट दादा इंजनवाली पसंद पहिली भपकेदार, का आता ही इलेक्ट्रिकची नकटी नागिण तल्लखतार. किती पायांची छोट्या मोठ्या मऊचा मडी गेला हुंगून, किती बुटांच्या ठोकरटाचा फलाट दादा गेला पचवून. सपाट नाजूक नखरे बाज बिलवून गेल्या किती चंपल्या, किती रांगडी ठसकेदार वहाण गेली दावित टिकल्या. फलाट दादा बोलावो तुम्ही, फलाट दादा बोलावो तुम्ही, आली गाडी गेली गाडी, परी न हसला अथवा रडला, राम रामचा फुपाट हरगडी. किती बावटे वाले दादा मुछी दारन मुछी बगरबी, हमाल पोर्टर निळे तांबडे तुम्ही पाहिले हजर जबाबी. पचक पान यो कुणी थुंकले, कुणी मायेचे निरोप दिधले, बिडी माची सकुनी इकित फिरले, विलायती कुणी मुके घेतले. हरगारडाची न्यारी शिट्टी, हरड्रायव्हरचा न्यारा हात, तुम्हास दादा ठाऊक आहे पर समद्यांची पारी कबार. बोलावो तुम्ही, बोलावो तुम्ही, फलाट दादा, फलाट दादा आली गाडी, फलाट दादा, फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी.
0: अनेक भाषांमधल्या पुस्तकांचं त्यांचं वाचन अद्ययावत होतं. सुरुवातीला त्या शिक्षिका असताना त्यांचा विषय इंग्रजी, पुढे इंग्रजी वाचनाचाही त्यांचा व्यासंग अत्यंत सखोल होत गेला. पु ल देशपांडे जेव्हा हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सीचं भाषांतर करत होते तेव्हा एकेका शब्दाबद्दल सुनीताबाई अत्यंत जागरूक असत. याच त्यांच्या विविधांगी व्यासंगानं त्यांचा आणि मराठीतले श्रेष्ठ कथाकार जी ए कुलकर्णी यांचा पत्रव्यवहार बहरला आणि मराठीतलं अक्षर लेणं म्हणून नावारूपाला आला. कोणत्या पातळीवर त्यांच्यातली ही वैचारिक देवघेव होती हे समजून घेणं फार रोचक आहे. बाईंच्या बद्दलचा आदर दुणावणारं आहे. जीएंनी त्यांना लिहिलेल्या पत्रातला एक लहानसा अंश आपल्याला हे दाखवेल, ऐकूया.
2: तुमच्या पत्रातल्या एका वाक्याने मी फार हादरून गेलो. जगावं कसं हा मला जरी रोज पडणारा प्रश्न असला तरी तुम्हाला त्याचं उत्तर सापडलंय असं वाटतं. मला त्या बाबतीत माझ्या इतका शून्य ऐपतीचा माणूस तुम्हाला शोधूनही सापडला नसता. प्रथम मला वाटलं की तुम्ही ते थट्टेनी लिहिलेलं आहे, पण नाही, त्या वाक्याभोवतालचा परिसर फार गंभीर आहे. नंतर वाटलं तो प्रश्न आहे, फक्त प्रश्नचिन्ह नाही इतकंच, तेही तसं नाही, ते विधान आहे. टॉलस्टॉय ओनील ही माणसं खरी प्रतिभावंत, पण त्यांना तर सोडाच, पण व्यासासारख्या द्रष्ट्याला देखील कधी आयुष्याचा अर्थ समजला असेल की नाही कोणास ठाऊक. महाभारत जर एकाच द्रष्ट्यांनी लिहिलं असेल आणि द्रष्टा म्हटलं की मला व्यासच फक्त आठवतो. ग्रीक नाटकाविषयी विशेषतः सोफोक्लस आणि एस्किलस यांच्याविषयी वाटणाऱ्या ओढीबाबत माझ्या इतका संपूर्ण शरण दुसरा कोणीही क्वचित असेल, पण व्यासापुढे ही माणसं

0: देखील लाईट वेट वाटतात. तर महाभारत लिहून झाल्यावर त्यांनीही हताशपणे रित्या मनाने अंग टाकले असेल. परिपूर्तीच्या श्रांतपणाने नव्हे तर अद्यापही केवढा सागर ओलांडायचा आहे या जाणीवेनी. आधी मुळातच जीवनाचा अर्थ समजता येईल का हाच एक प्रश्न आहे. अनंताला शून्याने भागत बसणं यात भागाकार हाती लागणारच नाही. उलट जर एखाद्यानी आपल्याला जीवनाचा अर्थ समजलाय असं म्हटलं तर कुणीतरी आभाळ फाडून मी आपल्याला आपल्या जोगते आंगडे टोपडे शिवले असं म्हटल्यासारखं वाटतं.
1: सुनीताबाईंची कला जाणीव अतिशय सजग होती. पुलंचे मंचीय कार्यक्रम असोत की काव्य वाचनाचे कार्यक्रम असोत की त्यांचे स्वतःचे कार्यक्रम असोत, त्या सम्यक विचार करत, सोख तयारी करत आणि प्रयोग परिपूर्ण होण्यासाठी दक्ष असत. किती दक्ष? तर समजा एखादी जागा प्रयोग करत असताना पुलंना सुचली तरी ती त्यांनी अचानक घ्यायची नाही असा सुनीताबाईंचा दंडक असे. सहकलाकारांना सांगून नीट तालीम करून पुढच्या प्रयोगातच ती जागा घ्यायची किंवा बदल करायचा असा सुनीताबाईंचा आग्रह असे. भाईंचं वय वाढत गेलं तसा एकपात्री प्रयोगांचा ताण त्यांना जाणवू लागला. त्यांना श्वास लागतो हे लक्षात येताच सुनीताबाईंनी त्यांना ते प्रयोग आटोपते घ्यायला लावले. आज आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी धो धो चालणाऱ्या त्या प्रयोगांची दुपती गायच जणू. ते प्रयोग बंद करणं हा किती कठोर निर्णय असेल हे जाणवतं. ही सुनीताबाईंची कलेवर असलेली अव्यभिचारी निष्ठा. कलाकारांचं मानधन ठरल्याप्रमाणे चोख आणि वेळच्या वेळी स्वच्छ पारदर्शी व्यवहार, कुणालाही फ्री पासेस नाहीत. परगावी अनेकदा प्रयोगाच्या वेळेला त्या त्या ठिकाणची प्रतिष्ठित मंडळी देशपांडे दाम्पत्याला घरी जेवणासाठी बोलावत. सुनीताबाई म्हणत, आम्ही कसे एकटे येणार, आमचा 16 जणांचा ग्रुप आहे. आणि अशी आमंत्रणं त्या निग्रहानं परतवून लावत. व्यवहारामध्ये इतक्या काटेकोरपणे वागण्याची काय गरज असं वाटणारे मग त्यांच्याविषयी गैरसमज करून घेत आणि पसरवत देखील. सुनीताबाईंनी आपल्या आत्मचरित्रात सुद्धा याविषयी अतिशय परखडपणे लिहिलंय. त्या लिहितात, कितीही श्रेष्ठ दर्जाचा कलाकार असला तरी त्याला म्हातारपणी सुद्धा तरुण नायिकेच्या भूमिकेत पाण्याचा अट्टहास करणं ही एक प्रकारची विकृती आहे. आणि असा परखडपणा त्यांच्या स्वतःच्या बाबतही होता, पुलंच्या बाबतही होता. लेखिका म्हणून साहित्य संमेलनातला सन्मान त्यांनी नाकारला होता, आपण लेखिका नाही याची पुरेपूर जाणीव ठेवून. दुसरं एक उदाहरण द्यायचं तर आणीबाणीच्या काळामध्ये पुलं आणि सुनीताबाई यांनी जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद करून त्याच्या प्रती स्वखर्चानं छापून ठिकठिकाणी पोहोचवल्या होत्या. आणीबाणीनंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात पुलंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मात्र नंतरच्या यशाच्या विजयाच्या उत्सवात सामील होणं सुनीताबाईंना मुळीच पटलं नाही. त्यांनी पुलंना त्यापासून जाणीवपूर्वक परावृत्त केलं आणि त्यांच्या या दक्षतेमुळे व्यक्तिमत्व अधिक उजळून निघालं ते मात्र पुलंचं. पुलंच्या लेखनातून आणि एकपात्री प्रयोगातून मिळालेला गरजेपेक्षा अधिकचा पैसा त्यांनी 1966 पु ल देशपांडे प्रतिष्ठान उभारून विविध सामाजिक कामांकडे वळवला. कोट्यावधी रुपयांच्या देणग्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी दिल्या. पुलंच्या लेखकपणाची ही किती मोठी श्रीमंती आहे. प्रतिष्ठानची सगळी कामं सुनीताबाई एखाती सांभाळत हेही विशेष. हिशेब ठिशेब ठेवणं, चारचाकी चालवणं, तिची देखभाल करणं, घरातल्या यंत्रांची हाताळणी सगळंच त्यांना जमत असे. पु ल दंपतीवर पुत्रवत माया असणारे नागपूरचे नाना जोग म्हणत, ही पोरगी म्हणजे रत्न आहे रत्न. पुलंच्या प्रचंड जनसंपर्कामुळे सुनीताबाईंच्याही वाट्याला अनेक थोरा मोठ्यांचा स्नेह सहवास आला. त्यातल्या काहींवर त्यांनी सोयरे सकळ आणि मण्यांची माळ या दोन पुस्तकांमध्ये लिहूनही ठेवले. त्यातला हा प्रसिद्ध गायक पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्यावरील लेखाचा छोटासा भाग.
2: अण्णा जसे परंपरावादी होते बंडखोर काही नव्हते, पण परंपरेची त्यांची व्याख्या ही प्रवाहपतिताची किंवा अंधश्रद्धेची नव्हती. साधी सरळ मार्गी असेल पण त्यांची एक निश्चित ठाम विचारसरणी होती. ते गाण्यासाठी जात तेव्हाही त्यांचा धोतर कोट टोपी असा नेहमीचाच पोशाख असे.

0: नीटनेटकेपणाचा किंवा रंगसंगतीचा अजिबात विचार न करता केलेला पोशाख, पण तो स्वच्छ असे. इस्त्रीची तमा त्यांनी बाळगली नाही हे खरं, पण कळकटपणाही तितकाच दूर ठेवला. डोळ्यांवर चष्मा, अनेकदा कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेले असत. असं हे ध्यान गायला बसलं की गंमत वाटे, मनातल्या मनात हसूही येत असे. पण त्यांचं गाणं सुरू झालं की क्षणात जादूची कांडी फिरवल्यासारखं दृश्य बदलून जाईल. त्यांची बैठक रंगायला थोडा देखील वेळ लागत नसे. पहिला सूर कानांवर पडे तो सिद्ध होऊनच अवतरलेला असे. मग पुढचं सगळं गाणं, अखंड बैठक, श्रोत्यांनाही अशा काही तल्लीनतेचा अनुभव येईल की तो सूर, ते मुखमंडल, ती लय, हे सगळं मिळून एक अलौकिक शिल्प आपल्या पुढे साकार होत आहे. आणि आपला सारा जीव, कान आणि डोळे या दोन इंद्रियात एकवटून कसल्या तरी दिव्य साक्षात्काराचा सुखकारी अनुभव आपण घेत आहोत. गातानाच त्यांचं दर्शन फार लोभस वाणं, डोळे भरून पाहत राहावं असं असे. रेशमाच्या धाग्यासारखा तलम, सात्विक, मोत्यासारखा आत्मतेजानी तेवणारा सूर त्यांच्या मुखातून बाहेर पडताना त्यांचा चेहरा दृष्ट लागणा इतका मोहक दिसे. सारे सूर अण्णांच्यावर लुब्ध असल्याचं जाणवे, पण त्याचं नवल वाटत नसे. त्या सुरांची आळवणीसमुळे एखाद्या प्रियकराच्या हळुवार, मृदू, आर्त, थपथपलेल्या मधुर गुंजनात चाले. मधून मधून येणाऱ्या एखाद्या परमोच्च क्षणी बैठकीतून नकळत उमटणारी दाद आणि तिला अण्णा देत तो निरागस पण खदखदून हसण्याचा प्रतिसाद, हाही एक दुर्मिळ अनुभव असे. सूरलईंच्या त्या अखंड प्रवाहामधूनच असा एखादा हास्याचा जिवंत झरा खळाळून जाई. कुमारच्या बैठकीत गाण्याची प्रत्यक्ष निर्मिती पाहण्याचा योग येईल, तर अण्णांची बैठक ही आपल्या पुढे गाण्याचं भांडार खोलायला सिद्ध होऊन आल्यासारखी सुरू होईल. प्रथमपासून शेवटपर्यंत आपल्याला मुग्ध करून टाकी. तसे अण्णा सनातनी, कर्मठ, गुरु, मठ, सेवा असं मानणारे, पण गाण्याच्या साम्राज्यात त्यांनी सूर लईंवर प्रेम केलं ते केवळ भक्तिभावानी नव्हे. कवन देस गयो काय, मतजा जोगी काय, किंवा ही रात सवत बाई काय, किंवा बिहारी मधली नींद नाई काय, अशा त्यांच्या अनेक चीजा ऐकताना वाटे हा माणूस भक्त म्हणूनच नव्हे तर प्रियकर म्हणूनही फार वरच्या श्रेणीतलाय, सर्वस्वपणाला लावणारा.
1: पुलंच्या अखेरच्या दिवसात सुनीताबाईंनी अत्यंत धैर्यानं आणि विवेकवादी वृत्तीनं सारं निभावून नेलं. भाईंच्या आजारपणाचं स्वरूप पाहता आपल्या आधी भाईनं जावं ही त्यांची रास्त इच्छा होती. तसंच घडलं. पुलं गेल्यानंतर अखेरच्या काळात सुनीताबाईंच्या काव्यवाचनाचा काव्यांजली हा कार्यक्रम नॅशनल फिल्म आर्काईव्जमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीतही होणार होती. या प्रयोगाला उपस्थित राहण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं. जांभळ्या रंगाच्या फुलांच्या साध्या शुभ्र साडीत मऊ चंदेरी केसांचा पोनी बांधलेल्या सुनीताबाई आज एकट्याच कविता म्हणत होत्या. इतक्या वर्षानंतर झालेल्या त्या प्रयोगातही बाईंचं स्मरण, सादरीकरण आणि त्यांची उत्कटता यांची मात्रा मात्र तीच होती. सर्व कविता त्यांना तोंडपाठ होत्या, तरीही कविता लिहिलेले कागद हाताशीच होते. बाईंचं कविता वाचन, त्यांनी सांगितलेल्या कवींच्या आठवणी, अधूनमधून भाईच्या आठवणी, सारं सारं फार देखणं होतं. आताशा मी नसतेच इथं ही पद्मा गोळे यांची कविता त्या म्हणत असताना ती ऐकताना नकळत डोळे पाणावले. सुनीताबाईंचे पहिलं तिरी लागलेले नेत्र जाणवून गलबलून आलं.
0: आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे, तशी अजून माझी जाये असली तरीही आताशा मी नसतेच इथे. कुठे म्हणून काय विचारता, जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही. बाकी नसेलही म्हणा, कारण त्या गावाच्या वाटेला फारस कुणी जातही नाही. तिथे घर म्हणता आहे की इतकं मोठं

0: इतकं मोठं की त्या घराला भिंतीच नाहीत, छत ना आहे नाहीच, तसला सुंबरठा, त्यावरून वाहते नदी, नदीत खेळतात चंद्र आणि चांदण्या, मी ना काठाकाठाने निर्माल्य वाहतय ना, त्यातच असते कुठेतरी, त्यात आणि निर्माल्याच्या ताज्या ताज्या स्वप्नात। सोबत आहे की आपल्या त्या यांची नावही आहे त्यांना, पण मला की नाही काही आठवतच नाही। आता श्यामी नसतेच इथे, हळूहळू तुटतय रेशीम काचणार, आता गळा मोकळा होतोय, ओठापर्यंत आलंय गाणं, म्हणू का? यमुनेच्या डोहात रास रंगात आला होता तेव्हाच गाणं, वस्त्र केव्हाच गेलीत कदंबावर अंतरपाठ होण्यासाठी, सावधान मी झालीय निळ गाणं निळ्या नदीत वाहणार निर्माल्या बरोबरच। आता श्यामी नसतेच इथे, आता श्यामी नसतेच इथे, तशी अजून माझी जाई असली तरी आता श्यामी नसतेच इथे, मी नसतेच इथे।
1: सुनीताबाईंना ज्यांचं मैत्र लाभलं ते माधव अस्वल, जी ए कुलकर्णी आणि अखेर भाई, हे सारेच गेल्यावर तर या ओळींचा अर्थ अधिकच खोलवर भिडला। कोणत्याही तडजोडी न करता जगता येतं आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व त्याच्या प्रतिष्ठेसह जपता येतं हे सुनीताबाईंच्या जगण्यातून उमजतं। असं हे लाख मुलाचं जगणं, सुनीताबाई देशपांडे।
2: आताच आपण सुनीताबाई लाख मोलाचं जगणं हे रूपक ऐकलं। लेखन केलं होतं डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा। मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, पण पुलं आणि सुनीताबाई यांचा विषय चालू असताना, त्यांच्या जगण्याबद्दलचे आयाम समजून घेत असताना गाणं तर व्हायलाच हवं, आणि म्हणूनच कार्यक्रमाचा शेवट करूया पुलंनी संगीतबद्ध केलेल्या एका भावगीतानं। गीतरचना आहे मंगेश पाडगावकर यांची आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा। काफी या रागावरती आधारित पुलंनी हे गीत संगीतबद्ध केलंय। चला तर मग घेऊया आस्वाद।

मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आम्हाला मेल करा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर, किंवा फोन करा, पत्र पाठवा किंवा मेसेज करा. पण तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की नक्की कळवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, जो आम्ही पुणे केंद्रावरून सहक्षेपित केला होता. एक वाजतो आहे, आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते हो, दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: देवकी पंडित यांनी गायलेलं आत्ताचं हे गीत होतं नांदो महानोरांचं, एक होता विदूषक, या सिनेमातलं संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी.
1: श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटत राहतात. काही येतात आणि जातात, काही मनात घर करून राहतात. मनीष पाटील यांना असाच भेटला अशरफ.
2: अशरफ, तुझी मैत्री हेच माझं बक्षीस. पुढच्या वेळी जो माझा हिस्सा ठेवशील तो माझ्या कंपनीला तू डिस्काउंट म्हणून दे, म्हणत मी त्याचे पैसे परत केले. त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलं. त्याची नजर चुकवून मी बाहेर पडलो. भाऊक अशरफच्या मनाला हे फारच लागले आणि मग त्याने सुरू केला एक वेगळाच धडाका.
1: त्यांनी रंगवलेलं त्यांच्या या मित्राचं व्यक्तिचित्रण आणि सखी गुंडये लिखित पडद्यामागचा प्रयोग ही कथा.
3: तो नको नको म्हणत असतानाही मी किचन मध्ये गेलोच. किचनच्या एका कोपऱ्यात मला अभिनव पुरस्काराचं सन्मान चिन्ह दिसलं. त्यावर आनंद जोशीचं नाव होत. मी चकितच झालो. काही संबंध नसणाऱ्या आनंदचं सन्मान चिन्ह जयेशच्या घरात कसं? जयेशला विचारलं, तू काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. त्याने काही बाई सांगून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमलं नाही. मी समीक्षक असल्यामुळे खऱ्या खोट्यातला फरक मला चांगलाच समजत होता. शेवटी त्याने खुलासा केलाच.
1: अवश्य ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये सोमवार दिनांक 7 जुलै रोजी संध्याकाळी 6:35 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवर.

0: दीड वाजतो आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या सध्याच्या 7 ते 8% वृद्धिदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. NHAI टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ED देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBI सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा 2ऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. भारताच्या सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धिदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं. अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेत ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डॉब्रोव्स्किस यांची देखील भेट घेतली. या भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधल्या वाढत्या संधी आणि सहकार्य याबाबतही चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघ राज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी

यांनी मांडली होती. त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यासाठी या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जल जीवन मिशनची दुसरी आवृत्ती या चार प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 3 दिवसांच्या युक्रेन आणि पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आणि पोलंडचे परराष्ट्र मंत्री यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय होईल असं परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे छापे टाकण्यात आले. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲपचा वापर झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीनं विविध राज्यांमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली NCR 4, राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश CBIला देण्यात आले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. नेपाळमधल्या आकस्मिक पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली असून ओळख पटलेले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अद्याप 911 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. जवळपास 4000 जास्त अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती नियमन आणि व्यवस्थापन संस्थेने ही माहिती दिली. आत्तापर्यंत एकूण 1113 मृतदेहांचं शवविच्छेदन आणि कायदेशीर ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. विविध जलविद्युत प्रकल्पांमधल्या 983 जणांचाही अद्याप शोध लागलेला नाही अशी माहिती खाजगी वीज उत्पादकांच्या संघटनेनं दिली आहे. दरम्यान 11 जणांचं बचाव पथक आणि 5.5 टन औषधं घेऊन भारताचं 5वं मदत पथक विमानानं काठमांडू इथं पोचल्याची माहिती नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. नेपाळमधल्या पुरामुळं बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे.
गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नवगछिया ब्लॉकमधील

0: एक जुना दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित भागातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी शेतात पिकांचे अवशिष्ट जाळू नयेत यासाठीची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत, शेतकरी संस्था यांच्या मदतीनं गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूक करावं असे निर्देश त्यांनी काल याविषयीच्या बैठकीत दिले आहेत. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चीनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला मात्र कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या सध्याच्या 7-8% वृद्धीदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनुने. 24 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. रुग्णालय 2 वर्षांपूर्वीच नव्याने सुरू करण्यात आले होते. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. जखमी बालकांना तातडीने डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आणि इतर रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनेच्या तीव्रतेमुळे राज्य शासनाकडून तातडीने प्रतिसाद देण्यात आला. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली 7-सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीला 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमी बालकांवरील उपचाराचा खर्च शासन उचलत आहे. राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी देखील रुग्णालयाला भेट देऊन आग लागलेल्या विभागाची पाहणी केली. ईद ए मिलाद, जन्माष्टमी, दही हांडी, गणेशोत्सव या काळात ग्रामीण भागात आक्षेपार्ह गाणी, भडकव भाषणे आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यास तसेच डॉल्बी सिस्टम वाजवण्यास अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये स्वतंत्र मनाई आदेश जारी केले. उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 464 सोयाबीन बियाणे नमुन्यांपैकी 189 नमुने अप्रमाणित आढळले. एकूण 3157 तक्रारींपैकी 2326 तक्रारी छत्रपती संभाजीनगरच्या बूस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी विरुद्ध असून गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये 11 ऑगस्ट रोजी कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला. जिल्ह्यात 41 कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून बियाणे कायदा 1966 आणि अधिनियम 1968 अंतर्गत कारवाई सुरू आहे. सोमठाणा खुर्द गावाचे 2013-14 मध्ये पुनर्वसन झाले असून 42 शेतमूल्यांकन धारक, 21 वन हक्क धारक आणि 112 घरमूल्यांकन धारकांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. दस्तऐवजाअभावी अडकलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे अकोट वन्यजीव विभागाकडे तातडीने सादर करा. करण्याचे आवाहन उपवन संरक्षक आर एस टोलिया यांनी केले. 12 ऑगस्ट पर्यंत 34,462 मेट्रिक टन युरिया आणि इतर खतांचा पुरवठा सुरळीत झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितलं. खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात एकही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्ष

0: अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. माय भारत केंद्र आणि NSS यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 8 लाखांहून अधिक युवकांना आभासी माध्यमातून संबोधित केलं. अमरावतीत पोटे पाटील आणि बियाणी महाविद्यालयात युवक संवाद आणि सहभागात्मक उपक्रम पार पडले. बुलढाणा जिल्ह्यातील मामाचं वावर इथं 18 ऑगस्ट रोजी अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा झाली. पर्यटन धोरण 2024 अंतर्गत नोंदणी प्रक्रिया आणि AIच्या वापराबाबत उपसंचालक विजय जाधव यांनी मार्गदर्शन केलं. 27 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिनी विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा लघु चित्रफिती आणि पोस्टर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. तज्ज्ञ प्रवीण वानखेडे यांनी अक्षय ऊर्जेतील रोजगार आणि संशोधन संबंधित मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून ऊर्जा संवर्धनाची शपथ घेतली. स्पीड पोस्ट बचत बँक मनी ऑर्डर संबंधी 6 आठवड्यात निराकरण न झालेल्या तक्रारींसाठी 1 सप्टेंबर रोजी प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली. तक्रारदारांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी दूर न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय 29 ते 30 ऑगस्ट रोजी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशीही पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात आलं. अचलपूर तालुक्यातील प्रथोड इथं सेंट्रल बँक ऑफ इंडियाने कृषी कर्ज वितरण शिबिर आयोजित केलं, ज्यात शेतकऱ्यांना सुमारे 20 कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरित करण्यात आले. सुमारे 800 महिला बचत गट सदस्य आणि शेतकरी यात सहभागी झाले होते. बांगलादेशातील आशियाई तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अमरावतीच्या यशदीप भोगे यांना राज्य शासनाने 52,50,000 रुपयांचा पारितोषिक निधी मंजूर केला. मार्गदर्शक गणेश विश्वकर्मा यांनाही 5,25,000 निधी मंजूर करण्यात आला. आताच आपण ऐकलात अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते जयंत सोनुने आणि वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा.
1: अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आकाशवाणी नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केलं. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा अनिता कुलकर्णी यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया सर्बियन साहित्यिक मिलोराद पाविच यांच्या डिक्शनरी ऑफ खजार्स या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, कोणतंही पुस्तक वाचताना आपण काय करतो? आपण अगदी पहिल्या पानापासून सुरुवात करतो आणि शेवटच्या पानापर्यंत ते सलग वाचत जातो. पण जर मी तुम्हाला म्हटलं की असं एक भन्नाट पुस्तक आहे जे तुम्ही पहिल्या पानापासून मधूनच कुठूनही किंवा अगदी शेवटूनही वाचायला सुरुवात करू शकता, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. तर आज तुम्हाला अशाच एका डोकं चक्रावून टाकणाऱ्या कादंबरीची ओळख करून देणार आहोत. या अजब कादंबरीचं नाव आहे डिक्शनरी ऑफ खजार्स. लेखक आहे अत्यंत प्रतिभावान सर्बियन साहित्यिक मिलोराद पाविच. पाविच हा जागतिक साहित्यातला एक अत्यंत प्रयोगशील आणि विक्षिप्त लेखक मानला जातो. त्यानं या पुस्तकातून कादंबरी या साहित्य प्रकाराची एकूण व्याख्याच बदलून टाकलेली आहे. डिक्शनरी ऑफ खजार्स ही एक पारंपरिक सलग गोष्ट सांगणारी कादंबरी नाहीये, तर नावाप्रमाणेच तो एक शब्दकोश आहे. एकाच पुस्तकात ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम या तीन वेगवेगळ्या धर्मांच्या दृष्टिकोनातून लिहिलेले तीन स्वतंत्र शब्दकोश आहेत. लाल पुस्तक, पिवळं पुस्तक आणि हिरवं पुस्तक. अत्यंत गूढ प्राचीन खजार नावाच्या जमातीचा इतिहास हा या कादंबरीचा मुख्य विषय. आठव्या किंवा नवव्या शतकात काळ्या समुद्राच्या आसपास खजार नावाची एक अत्यंत शक्तिशाली आणि भटकी जमात राहत होती. एकदा या जमातीच्या राजाला

0: एक विचित्र स्वप्न पडतं. या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी तो जगातल्या तीन महान विद्वानांना बोलावतो, एक ख्रिश्चन, एक ज्यू आणि एक मुस्लिम. राजा जाहीर करतो की ज्या विद्वानाचा अर्थ सर्वात योग्य असेल त्याचा धर्म संपूर्ण खजार जमात स्वीकारेल. पण खरी गोम इथंच आहे. इतिहासात नेमकं काय घडलं हे कुणालाच माहिती नाही. खजारांनी आपलाच धर्म स्वीकारला होता असा दावा या तिन्ही धर्मांचे कादंबरीतले शब्दकोश करतात. पाविचनं अत्यंत कल्पकतेनं या तिन्ही परस्पर विरोधी कहाण्यांचे तुकडे या शब्दकोशामध्ये विखुरलेले आहेत आणि वाचक म्हणून आपण हे तुकडे शोधायचे आहेत आणि आपल्या सोयीनुसार ते जोडून एक संपूर्ण चित्र उभं करायचं आहे. म्हणजे तुम्ही एखादा शब्द शोधता, तो शब्द तुम्हाला दुसऱ्या शब्दाकडे नेतो आणि असं करत करत तुम्ही एका अत्यंत गूढ रहस्यमय अशा चक्रव्यूहात हरवून जाता. इतिहास कसा लिहिला जातो, सत्य नेमकं काय असतं आणि मानवी स्मृती किती फसवी असते यावर पाविचनं अत्यंत खोल भाष्य केलं आहे. या पुस्तकाची आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे पाविचनं या कादंबरीच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या छापल्या आहेत, एक पुरुष आवृत्ती आणि एक स्त्री आवृत्ती. या दोन्ही आवृत्त्यांमध्ये फक्त एका लहानशा परिच्छेदाचा फरक आहे. तो एकच परिच्छेद या पुस्तकाचा आणि वाचनाचा संपूर्ण अर्थच बदलून टाकतो. एखाद्या लेखकाची कल्पनाशक्ती किती अफाट असू शकते याचा हा एक मूर्तिमंत आणि थक्क करणारा पुरावा आहे. हे पुस्तक वाचणं हा एक अत्यंत गुंतागुंतीचा पण जादुई असा बौद्धिक अनुभव आहे. पाविचनं वाचकाला नुसतं निष्क्रियपणे कथा ऐकत ठेवलं नाहीये, तर त्यानं वाचकाला चक्क या रहस्यमय निर्मिती प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग बनवला आहे. प्रत्येक वाचक जेव्हा त्याच्या त्याच्या पद्धतीनं यातल्या नोंदी वाचतो तेव्हा तो जणू काही स्वतःची एक नवीन वेगळीच कादंबरी लिहित असतो. तर श्रोतेहो, जर तुम्हाला नेहमीच्या चौकटीतल्या कथा वाचून कंटाळा आला असेल आणि तुम्हाला वाचनातून एक अत्यंत वेगळं गुंतागुंतीचं बौद्धिक आव्हान हवं असेल तर मिलोरात पाविचची ही अजब कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला सर्बियन साहित्यिक मिलोरात पाविच यांच्या डिक्शनरी ऑफ खजार्स या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात हळदीची पानं पिवळी पडण्यामागील कारणं आणि त्यावरील उपाययोजना याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, सध्या हळद लागवड होऊन 2 ते 3 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. पीक सध्या कायिक वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी हळद पिकाची पानं पिवळी पडत असल्याचं दिसून येत आहे. पानांमधील पिवळेपणा वाढत गेला तर अन्ननिर्मिती प्रक्रियेत बाधा येण्याची शक्यता आहे आणि त्याचा पिकावर परिणाम होऊन उत्पादनात घट संभवते. तसंच हळदीची प्रत किंवा गुणवत्ता घटक जसे रंग, कुरकुमींचं प्रमाण या गोष्टींवर देखील परिणाम होतो. हळद लागवडीसाठी क्षारपड जमीन, चोपण जमीन आणि चुनखडीयुक्त जमीन निवडली तर अशा जमिनीत पिकाच्या वाढीला आवश्यक असणारी मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत नाही. त्यामुळे शेंड्याकडील पानं पिवळी पडून पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे पानांवर कायमस्वरूपी पिवळसरपणा दिसून येतो. जमिनीमध्ये नत्र, मॅग्नेशियम आणि लोहाच्या कमतरतेमुळे हळद पिकाची पानं पिवळी पडतात. अधिक पावसामुळे जमिनीत पाणी साचून राहतं, त्यामुळे जमीन संपृक्त होऊन हवा खेळती राहत नाही. अशावेळी मुळांच्या श्वसन प्रक्रियेत बाधा येऊन मुळांची वाढ खुंटते. तसंच पिकाला जमिनीतील पोषक अन्नद्रव्य शोषून घ्यायला अडथळा येतो, त्यामुळे शेंड्याकडील पानं पिवळी पडतात. लागवडीपासून ते काढणीपर्यंत वाण परतवे हळद पीक 9 महिने शेतात राहतं. हळद पिकाचा उत्पादनाचा मुख्य स्रोत जमिनीत वाढणारे गड्डे हे असतात. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा गैरसमज असतो की नत्रयुक्त खतांचा वापर केला तर गड्डे खराब होतील, त्यामुळे हळद पिकाला शिफारशीत मात्रेत नत्रयुक्त खतांचा पुरवठा होत नाही. नत्राच्या कमतरतेमुळे पानं लहान आणि

फिकट हिरवे होतात. जमिनीतील अन्नद्रव्य जसं नत्र, मॅग्नेशियम आणि लोह यांची कमतरता असेल तरीसुद्धा पानं पिवळी पडतात. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पानं कडापासून पिवळी पडतात. लोहाच्या कमतरतेमुळे हरितद्रव्याची निर्मिती कमी होऊन पानं पिवळी होतात. यावर उपाययोजना म्हणून लागवडीसाठी मध्यम प्रतीची भुसभुशीत आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी सेंद्रिय कर्बाचं जास्त प्रमाण असलेली जमीन निवडणं आवश्यक आहे. जमीन सतत वापसा स्थितीत असावी, त्यामुळे बारीक तंतुमय मुळांची वाढ चांगली व्हायला मदत होते. चोपण, क्षारपड, चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हळद लागवड करणं टाळावं. लागवडीपूर्वी माती परीक्षण जरूर करावं. जमिनीचा सामू 6.5 ते 8 पर्यंत असावा. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.8% जास्त असावं. अन्नद्रव्य पुरवठ्याचा वेग हा जमिनीतील सेंद्रिय कर्बावर अवलंबून असतो. चुनखडीयुक्त जमिनीत दरवर्षी भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर आणि खोल नांगरट करून गंधकाचा वापर केला तर चुनखडीचा पिकावर होणारा परिणाम कमी करता येतो. भारी काळ्या जमिनीमध्ये अतिवृष्टीनंतर शेतात पाणी साचलं असेल तर चर खोदून पाणी उताराच्या दिशेने शेताबाहेर काढावं. कॉपर ऑक्सिक्लोराईड 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी किंवा फवारणी करावी. हळद लागवडीपूर्वी हळद बेण्याला जैविक बीजप्रक्रिया करावी. ॲझोस्पिरिलम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी 10 ग्रॅम अधिक व्हॅम 25 ग्रॅम याप्रमाणे प्रति लिटर पाण्यात घेऊन त्यामध्ये बेणे 10 ते 15 मिनिटं बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावेत. बीजप्रक्रिया केल्यामुळे बेण्याभोवती उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचे संरक्षित कवच तयार होतं. बेणे रोग किडींना बळी पडत नाहीत. अशा प्रकारे हळदीची पानं पिवळी पडण्यामागील कारणं जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करायला हवी. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात हळदीची पानं पिवळी पडण्यामागील कारणं आणि उपाययोजना याविषयीची माहिती आताच आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आपण पॉलिश तांदूळ मैदा रिफाईन फूड इकडे जास्त वळलो आणि आपल्या पारंपरिक धान्यांचा वापर कमी झाला. आज पुन्हा आपण या धान्यांकडे वळत आहोत कारण मिलेट्सचे फायदे. मिलेट्स म्हणजेच भरड धान्य. ज्वारी बाजरी नाचणी राळा कुटकी कोदो सावा अशा विविध धान्यांचा समावेश मिलेट्समध्ये होतो. प्रत्येक मिलेटची पोषण मूल्ये वेगवेगळी आहेत पण अनेक मिलेट्समध्ये फायबर मिनरल्स आणि भरपूर पोषक घटक चांगल्या प्रमाणात आढळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलेट्सचा आहारात वापर केल्याने फायबर तर मिळतेच पण ॲसिडिटीसुद्धा कमी होते. आपण रोज फक्त गहू आणि तांदूळ यांच्यावरच अवलंबून राहण्याऐवजी वेगवेगळी धान्ये आहारात समाविष्ट करू शकतो. जसे एक दिवस गव्हाची चपाती केली तर दुसऱ्या दिवशी ज्वारीची भाकरी तर कधी नाचणीची भाकरी किंवा नाचणीचं घावन. दुपारच्या जेवणात चपाती केली तर रात्रीच्या जेवणात भाकरी असा आपण समावेश नक्कीच करू शकतो. मिलेट खाल्ले की वजन कमी होतं, डायबिटीज असेल तर शुगर कमी होते हे पूर्णपणे बरोबर नाही कारण मिलेट हे देखील कार्बोहायड्रेट पदार्थच आहे त्यामुळे त्यांचे प्रमाण महत्त्वाचे आहे. एखादा पदार्थ मिलेटपासून बनवला आणि तो कितीही प्रमाणात खाल्ला म्हणजे आपल्याला मिलेटचे फायदे भरपूर प्रमाणात मिळतात असा गैरसमज करून घेऊ नये. उदाहरणार्थ ज्वारीची भाकरी घेतली किंवा त्यासोबत भरपूर भाजी वरण उसळ सॅलड घेतलं तर आपल्या आहारात कार्बोहायड्रेट बरोबरच फायबर आणि प्रोटीन देखील मिळू शकते. म्हणजेच मिलेट एकटं नाही तर बॅलन्स मिलचा एक भाग आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बाजारात मिलेटची बिस्किटं चिप्स नूडल्स मिळतात अशा अनेक प्रोसेस प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मिलेट लिहिलं म्हणजे ते आपोआपच हेल्दी असेलच असं नाही. पॅक फूड घेताना न्यूट्रिशन लेबल इन्ग्रेडियंट्स पाहण्याची सवय करणं अतिशय गरजेचं आहे. रोजच्या स्वयंपाकात साध्या कमी प्रोसेस्ड स्वरूपातील मिलेट्स वापरण्यावर जास्त भर दिला तर उत्तम. जसं

0: मिलेट्स पासून आपल्याला इडली, डोसा, उपमा असे विविध पदार्थ बनवता येतील. आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातील ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही आजच्या भाषेत ट्रॅडिशनल मिलेट फूड आहे. मिलेट हा केवळ आजचा ट्रेंड नाही, तर ही आपल्या परंपरेचीच आधुनिक पुनरावृत्ती आहे. श्रोते हो, आजपासून आपल्या आहारात एक छोटासा बदल करून पहा. आठवड्यातून एखाद्या दिवशी गहू किंवा तांदळाच्या ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर आपल्या आवडीचे मिलेट्स वापरून पहा. मिलेट म्हणजे मॅजिक फूड नाही, मिलेट म्हणजे बॅलन्स डाएटमधला एक पौष्टिक पर्याय आहे. आपल्या मातीत उगवलेलं धान्य, आपल्या परंपरेत रुजलेलं पोषण आणि आजच्या आरोग्यासाठी एक सुंदर निवड म्हणजेच मिलेट्स. आपल्या पारंपरिक आहाराला आधुनिक पोषणाची जोड देऊन आज आपण पुन्हा आपल्या ताटात या भरड धान्यांना मानाचं स्थान देऊया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत दूध बिस्किट नाश्ता की सवय याविषयी माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन.

0: श्रुती हो, नमस्कार. श्रुती हो, पर्यावरणपूरक आहार याविषयी आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमामध्ये सृष्टी ज्ञान संस्थेच्या सहसंचालिका श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडम, काल आपण पर्यावरणपूरक आहार ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेतली. आज आम्हाला आपल्या आजूबाजूला जी काही स्थानिक जैवविविधता ती आपल्या आहारामधनं कशी सांभाळायची आहे याबद्दल तुमचं जे काही काम चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा.
1: जरूर. आता आपल्या आहारातली जैवविविधता म्हणजे काय? जर आपण सकाळपासून रात्रीपर्यंत असं जर आपण आपला आताचा जो आहार आहे तो जर आपण बघितला की मी काय खातो, मी बाबा उठते आधी मी चहा घेते, इथपासून आपण सुरुवात केली ते रात्रीपर्यंत जर आपण विचार केला तर आपण मुख्यतः पाच गोष्टी परत परत खात असतो. आपण साखर खातो मोठ्या प्रमाणावर, आपण गहू खातो मोठ्या प्रमाणावर, आपण तांदूळ खातो मोठ्या प्रमाणावर, आपण मैदा खातो मोठ्या प्रमाणावर आणि बटाटा खातो आपण मोठ्या प्रमाणावर. तर ह्याच चार पाच गोष्टी आपण जरी पदार्थ वेगळे वेगळे खातात असलो, म्हणजे आज बटाटा वडा खाल्ला आणि उद्या समोसा खाल्ला, तरी इन्ग्रेडियंट्स त्यातली जे साहित्य आहे, हे जे पाच ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच्या त्या काही बदलत नाहीत. आपण तेच भरपूर प्रमाणात खात असतो. मात्र याला पर्याय म्हणून खूप अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आहेत, ज्या एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होता, ज्या कुठेतरी आपण गमावलेल्या आहेत. म्हणजे जसं की गहूच म्हटलं तर गव्हाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्य आहेत. तांदळाला पर्याय म्हटलं तर वरी, सावा, कुटकी, कोदो यातली अनेक नावं तर अनेकांना माहिती नसतील. जर माहिती असतील, आता जर बघायची झाली तर आपल्या आसपास आपल्याला सहज अगदी दिसणार नाहीत, मात्र ही धान्य एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होती. तर हे सगळे पर्याय आपल्यासमोर होते आणि हे पर्याय जर आपण वापरले तर आपण ह्याच्यामध्ये विविधता आणू शकतो. कुठेतरी ग्लोबलायझेशनमुळे जे काही खेडं झालेलं आहे पूर्ण जगाचं, त्याच्यामुळे जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्या शेतीतंत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्या ह्यांनी आपल्याला कोणत्याही सीझनला कोणत्याही भाज्याही मिळतात. अनेकदा फ्रोझन म्हणून पण आपल्याला काही भाज्या मिळू शकतात आणि त्यामुळे आपण तो जो एक काहीतरी हट्ट आहे ना, किंवा आग्रह आहे मला हेच खायचं आहे असंच खायचं आहे, थोडंसं आपण त्याला बाजूला ठेवून माझ्या आजूबाजूला काय आहे, आता काय सध्या ऋतू काय चालू आहे, या ऋतुमानानुसार बाजारात कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत, त्या जर आपण तसा खायचा प्रयत्न केला. ही वेगळी धान्य, गहू आणि तांदूळाला पर्याय म्हणून असलेली जी इतर धान्य आहेत तर त्यांचासुद्धा जर आपण आपल्या आहारात समावेश केला तर ह्यासारख्या गोष्टी जर आपण

0: केलो, जाणीवपूर्वक जर आपण त्याचा विचार केला की मी काय खाते याच्याकडे डोळसपणाने जर बघितलं, तर कुठेतरी तुम्ही पर्यावरणपूरक आहाराकडे पोचाल. दुसरं तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे स्थानिक विविधता. जसं आता म्हटलं तसं आपल्याला कितीही जगाच्या कानाकोपऱ्यातून कोणताही आहार उपलब्ध होत असला, तरी आपण जर आपल्याच जवळचा, आपल्या जवळ शहराच्या जवळ पिकवलेला, आपल्या मातीतला जेव्हा आपण आहार घेतो, तर तेव्हा कुठेतरी आपण पर्यावरणावर असलेलं एक कार्बन फुटप्रिंटचं जे ओझं आहे किंवा काही गोष्टी पॅकेजिंग होऊन ज्या आपल्यापर्यंत येतात त्याचं जे होणारं जे पर्यावर पडणारा जो भार आहे तो कुठेतरी आपण कमी करत असतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला हे सगळं खूप खूप खूप हवं असतं. तुम्ही कदाचित रेनबो डाएट वगैरे हा ऐकलं असेल याबद्दल, म्हणजे तुमचं अन्न हे रंगीबिरंगी हवं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग हवे, सगळ्या प्रकारच्या चवी हव्या. आणि आपण आपल्याच थोडंसं मागे जाऊन आपल्या आजी आजोबा काय खात होते असा थोडासा मागे जाऊन विचार करून आपण त्या चवी परत आणायचा प्रयत्न केला, त्या भाज्या ते पदार्थ, तर मला वाटतं तो खरा पर्यावरणपूरक आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार असेल.
1: श्रोते, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. आज आपण आपल्या आजूबाजूची स्थानिक जैवविविधता आपल्या आहाराच्या निवडीद्वारे आपण कशाप्रकारे त्याचं संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेतलं. नमस्कार.

पंडित उदय भवाळकर यांचं ध्रुपद गायन श्रोतेहो आपण ऐकत होता. राग गौडसारंग आपण ऐकलात, त्यांना पखावसची साथ गणेश पाटील यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सध्याच्या 7 ते 8% वृद्धिदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. NHAI टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ED देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBI सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे

अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजय बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डोम्ब्रोवस्कीस यांची देखील भेट घेतली. यावेळी भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधली वाढती संधी आणि सहकार्य याबाबत अशा अनेक बाबींवर या भेटीत चर्चा झाली. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं 60% जास्त उच्च वाढीचा दर कायम राखला आहे. सरकारनं उत्पादकता वाढ आणि आर्थिक विकासाकरता अनुकूल धोरणांची सातत्यानं अंमलबजावणी केली आहे याची नोंद या निवेदनात घेतली आहे. JCRAनं बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणेकडेही लक्ष वेधलं आहे. यंदा मार्च महिना अखेर एकूण थकीत कर्जाचं प्रमाण 1.8% घसरल्याचं नमूद केलं आहे. या संस्थेनं या सुधारणेचं श्रेय दिवाळखोरी आणि नादारी कायदा, सरकारी भांडवली गुंतवणूक आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिक मजबूत देखरेखीला देखील दिलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती. त्या अनुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी पतपुरवठा आणि कारखान्यातली संलग्न उत्पादनं याबाबत धोरण ठरवण्यासाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी गाळप हंगामात पूर्वतयारीसाठी आणि ऊस उत्पादकांना FRP रक्कम वेळेवर देता यावी याकरता सॉफ्ट लोनची मदत होईल. साखर कारखान्यांमध्ये साखरेबरोबर तयार होणाऱ्या पदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचना सुनेत्रा पवार यांनी बैठकीत केली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲपचा वापर झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीने विविध राज्यांमधल्या 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली NCR 4, तर राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय

0: शिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारण्यापूर्वी झाला होता असं विवेक भीमनवार यांनी म्हटलं आहे. या पेपरफुटीनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. कोणत्याही गंभीर आरोपाचं मूल्यांकन वस्तुस्थिती अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झालं पाहिजे असं ते म्हणाले. नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसीय निवासी शिबिराचा समारोप आज खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचं गंगापूर इथं आगमन झालं तेव्हा नाशिक भाजपने राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली तसंच काही काळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. नारी शक्तीला विरोध करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करणाऱ्या घोषणा या निदर्शनात देण्यात आल्या. बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं आज सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसंच मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदार आणि पोलीस ठाणे प्रमुखांना समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 30 वर्षांचा पल्ला तपासणी सल्ला हे विशेष अभियान बुलडाणा जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर रोजी या कालावधीत 100 दिवस मिशन मोडवर राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या 30 वर्ष आणि त्यावरच्या प्रत्येक नागरिकानं या अभियानाचा लाभ घेऊन जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलं आहे. गोंदियात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन आणि निषेध मोर्चा काढला. जळगाव जिल्ह्यात ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा ग्रामसभेदरम्यान झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्ह्यातले 300 हून अधिक नियमित आणि कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक साईराज रांगीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. NHAIच्या टोल वसुली झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोवर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजतायत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांच्या

0: अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBIला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्यानं 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

0: अभिजीत, कविता, कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं आनंद मिलिंद यांचं आणि चित्रपट होता बागी.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्डमध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी, विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सीडी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि याचं प्री परमिशन जे आहे, म्हणजे त्याची परवानगी, हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन, डेडिकेशन या विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफगार्ड ऑफ द लाईफ.
1: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

बाजीगर या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं नवाब आरजू यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं. श्रोते हो गीतसंध्या या कार्यक्रमात यानंतर किशन कन्हैया या चित्रपटातलं इंदीवर यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलं आहे राजेश रोशन यांनी आणि गायलंय आशा भोसले, मोहम्मद अजीज आणि सहकाऱ्यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं इंग्लिश बाबू देसी मेम या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती योगेश यांची आणि संगीत होतं निखिल विनय यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत हिंदी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृती दिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे दिशा जोशी यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी दिशा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो 2 सप्टेंबर म्हणजेच संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्मृतिदिन. मित्रांनो आपल्या प्लेलिस्टमध्ये बऱ्याच प्रकारचं संगीत असतं, बघा ना, म्हणजे कधी कधी बॉलिवूड तर कधी टॉलिवूड, कधी रॅप तर कधी टेक्नो, कधी एखादं गाणं फक्त लिरिक्समुळे आवडतं तर कधी बीट इतके कॅची असतात की आपण नकळत ते गाणं रिपीटवर ऐकत असतो. पण कधी असा विचार केलाय

आजच्या या सगळ्या म्युझिक कल्चरमध्ये जर तुम्हाला एखादं गाणं फक्त त्याच्या चालीमुळे ओळखायचं असेल तर ती चाल किती ताकदीची असायला हवी. कारण काही संगीतकार गाणी तयार करतात आणि काही संगीतकार गाण्यांना आयुष्य देतात. अशाच एका विलक्षण संगीतकाराचं नाव म्हणजे श्रीनिवास खळे. एक नाव ज्यांच्या चालीमध्ये गोडवा होता, शब्दांचा आदर होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनाला स्पर्श करण्याची ताकद होती. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मराठी संगीत विश्वातील या दिग्गज संगीतकाराची गोष्ट. आजच्या काळात आपण बहुतेक वेळा बॅकग्राऊंडमध्ये गाणी ऐकत असतो, म्हणजे कधी काम करताना किंवा कधी ट्रॅव्हलिंग करताना किंवा कधी वर्कआउट करताना. पण काही गाणी अशी असतात की ती बॅकग्राऊंडमध्ये राहतच नाहीत. मुळे ही गाणी आपल्याला थांबवतात, 2 मिनिटांसाठी का होईना त्यांच्या मोहात पाडतात. खळे काकांच्या संगीताचं हेच वैशिष्ट्य होतं. त्यांच्या चाली ऐकताना आपल्याला असं जाणवतं की इथे फक्त स्वरांची मांडणी नाही, इथे शब्द समजून घेतले जातात, कविता समजून घेतली जाते आणि त्या कवितेमागचा भाव सुद्धा समजून घेतला जातो. म्हणूनच खळे काकांची गाणी ऐकताना आपण फक्त गाणं ऐकत नाही, आपण त्या भावना अनुभवतो. श्रीनिवास विनायक खळे यांचा जन्म 30 एप्रिल 1926 रोजी झाला. लहानपणापासूनच संगीताशी त्यांचा जवळचा संबंध होता. संगीत शिकताना त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची शिस्त आत्मसात केली. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांच्या संगीत प्रवासाला वेग आला, पण त्यांच्या वाटाला लगेचच मोठं यश आलं नाही. प्रत्येक कलाकाराप्रमाणे त्यांनाही संघर्ष करावा लागला आणि कदाचित त्याच संघर्षामुळे त्यांच्या संगीतामध्ये एक वेगळी खोली निर्माण झाली. कारण ज्यांनी संगीत फक्त शिकलेलं नसतं ते जगलेलं असतं, त्यांच्या रचनांमध्ये ती अनुभूती दिसते. मित्रांनो, आता समजा तुम्हाला एखादं गाणं कंपोज करायचंय, तुम्ही काय बरं कराल? पहिल्यांदा बीट शोधाल की लिरिक्स वाचाल? खळे काका यांच्या संगीताकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, शब्दांना ते खूप महत्व देत असत. कवितेची लय, तिचा अर्थ, तिच्यातील भाव, त्यानुसार तयार होणारी चाल. म्हणूनच त्यांच्या अनेक रचना आजही कविता आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ वाटतात. श्रीनिवास खळे यांच्या संगीत प्रवासातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक उत्तमोत्तम कवींशी आणि गीतकारांशी केलेलं काम. गदिमा, मंगेश पाडगावकर, सुरेश भट आणि इतर अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या शब्दांना त्यांनी स्वर दिले. आता जरा कल्पना करा, एका बाजूला एखाद्या कवीची कविता, दुसऱ्या बाजूला संगीतकार आणि मध्ये शब्द आणि स्वर यांच्यातील संवाद. हीच त्या काळातील संगीत निर्मितीची जादू होती. आज आपण एका क्लिकवर बीट बदलू शकतो, पिच बदलू शकतो, टेम्पो सुद्धा बदलू शकतो, पण त्या काळात मात्र चाल ही संगीतकाराच्या कल्पनेतून जन्माला यायची आणि खळे काका यांची कल्पकता विलक्षण होती. कधी एखाद्याचं हसणं पाहून मनात नकळत एक गोड भावना निर्माण होते, नाही का? न बोलताही खूप काही सांगून जाणारं ते हसू, लाजून हसणे, या गीतातून अशीच एक नाजूक हळूवार भावना अनुभवायला मिळते. खळे काकांच्या चालींचं हे वैशिष्ट्य. भावना मोठ्याने व्यक्त करण्यापेक्षा त्या अलगद मनापर्यंत पोहोचवणं, चला तर मग अनुभवूया हीच कोमल भावना. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी कंपोज केलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आपलं आवडीचं गाणं लाजून हसणे.

0: याबद्दल बोलताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. महान गायकाचा आवाज असणं पुरेसं नसतं, त्या आवाजाची क्षमता ओळखणारा संगीतकारही तितकाच महत्वाचा असतो. खळे काकांच्या चालीमध्ये आवाजाला भरपूर मोकळीक मिळते, स्वरांना श्वास मिळतो आणि शब्दांना त्यांचा अर्थ मिळतो. म्हणूनच त्यांच्या रचना ऐकताना गायक आणि संगीतकार यांच्यातील सुंदर संवाद जाणवतो. खळे काकांच्या संगीताबद्दल बोलताना काही गोष्टी विशेष जाणवतात. पहिली म्हणजे सुरेलपणा, त्यांच्या चाली ऐकताना त्या सहज गुणगुणता येतात. दुसरी म्हणजे कवितेचा आदर किंवा त्या संगीताचा आदर. चाल सुंदर असावी पण ती शब्दांना झाकून टाकणारी नसावी. आणि तिसरी खासियत म्हणजे भावनांची सूक्ष्मता. प्रेम असो, विरह असो, निसर्ग असो की भक्ती असो किंवा जीवनाकडे पाहण्याचा शांत दृष्टिकोन असो, खळे काका यांच्या संगीतामध्ये भावना मोठ्या आवाजात ओरडत नाहीत. त्या अलगत मनात उतरतात आणि कदाचित म्हणूनच आजही त्यांचं संगीत जुनं वाटत नाही. आजच्या आपल्या तरुणांना बऱ्याच वेळा विचारलं जातं बरं का की तुम्ही जुनी गाणी ऐकता का रे. काही जण म्हणतात अरे आमच्या जनरेशनची ही गाणी नाही आहेत. पण मित्रांनो, म्युझिकला जनरेशन असतं का? एखादं गाणं 1960 असलं म्हणून ते 2026 मध्ये ऐकता येत नाहीये का? तर मुळीच नाही. कारण भावना कालबाह्य होत नाहीत. प्रेम आजही आहे, मैत्री आजही आहे, विरह आजही आहे आणि आठवणी त्या सुद्धा आजही आहेत. पावसात भिजताना मनात येणारी भावना आजही तीच आहे, फक्त आपल्या हातातील मोबाईल बदलला आहे, भावना नाही. आणि म्हणूनच खळे काकांचं संगीत आजही आपल्या तरुणांना आपलंसं वाटतं. मराठी भावसंगीताच्या प्रवासात श्रीनिवास खळे यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. भावसंगीत म्हणजे फक्त संथ चाल किंवा गंभीर कविता नव्हे. भावसंगीत म्हणजे शब्दांच्या भावनेला स्वरांचं रूप देणं. आणि खळे काका यांनी हे अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया जाणवतो, पण त्याचबरोबर ते सहज ऐकू येतं. हे कॉम्बिनेशन मात्र सोपं नाही बरं का. शास्त्रीयतेचा आधार आणि लोकप्रियतेची सहजता ह्या दोन्ही गोष्टींचा सुंदर समतोल त्यांच्या संगीतामध्ये दिसतो. श्रीनिवास खळे यांच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीला अनेक मान सन्मान मिळाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात त्यांचं स्थान अत्यंत मानाचं राहिलं. त्यांच्या योगदानाची दखल विविध पुरस्कारांनी घेतली. पण मित्रांनो, कलाकारासाठी सर्वात मोठा पुरस्कार कोणता बरं? तो म्हणजे त्यांचं काम पुढच्या पिढीनं ऐकणं. आज आपण त्यांच्या रचना ऐकतो, त्यांच्याबद्दल बोलतो, नव्या पिढीला त्यांची ओळख करून देतो, यापेक्षा मोठं स्मरण कोणतं बरं असेल? श्रीनिवास खळे यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी पु ल देशपांडे त्यांच्या बाबतीत काय बोलले होते ते ऐकूयात.
1: ऐकणाऱ्यांनी खळ्यांच्या संगीतावरती प्रेम केलं, दाद दिली. प्रेम आणि दाद याचं प्रमाण वाढलं की माणूस थोडासा किती तालात असला तरी थोडा बेताल व्हायला लागतो. खळ्यांचं तसं काही झालं नाही, मुळीच झालं नाही. याचं कारण आहे की त्यांचं स्वतःवर प्रेम नसून संगीतातल्या प्रत्येक सुरावरती प्रेम आहे. ज्याचं सुरावर आणि लईवर प्रेम जडलं त्याला दुसऱ्याकडून काही आलं आणि गेलं त्याला काही संबंध नसतो. आणि अशा रीतीने प्रेम करणारा माणूस महाराष्ट्राला केवढी संस्कृती देऊन गेला. आपल्याला खळे लहानसे आपल्या बरोबर बसलेले आहेत म्हणून त्याचं एवढं वाटत नाही, परंतु मी तर असं समजतो की भारतातल्या मोठ्या मोठ्या कलावंतांची संगीताच्या क्षेत्राचे नाव घ्यायचे असेल त्यात जर खळ्यांचं नाव नसेल तर ती यादी चुकीची आहे असं मी म्हणतो. आणि हे खळ्यांची तारीफ करावी म्हणून मी सांगत नाही, त्याची गरजच नाहीये. त्यांचं गाणं ऐकू येतं ज्या वेळेला त्याची तारीफ सुरू झालेली असते. आणि त्यांचं नशीब आहे की मंगेश पाडळकरांचा का महाप्रतिभेचा कवी हा त्यांना त्यांच्या कवितेला चाल लावायला त्यांची कविता त्याला म्हणे.
0: आज संगीत बनवणं पूर्वीपेक्षा बरंच सोपं झालं आहे. मोबाईलवर ऍप डाऊनलोड करा, बीट तयार करा, रेकॉर्डिंग करा आणि अपलोड करा आणि काही तासातच तुमचं म्युझिक जगभर पोहोचू शकतो. पण खळे काकांचा प्रवास आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवून जातो. टेक्नॉलॉजी संगीत तयार करू शकतं पण संगीताला आत्मा कलाकार देतो. म्हणूनच आजच्या जनरेशनने टेक्नॉलॉजी वापरावी पण संवेदनशीलता सोडू नये. काही संगीतकारांचं निधन होतं पण त्यांचं संगीत कधीच मरत नाही. श्रीनिवास खळे यांच्या बाबतीतही हेच म्हणावं लागेल. आज ते आपल्यामध्ये शारीरिकरित्या नसले तरी त्यांच्या चाली आहेत, त्यांचे स्वर आहेत, त्यांच्या रचना आहेत आणि त्या रचनांमधून

एक गोष्ट नक्कीच जाणवते की काळ बदलतो, संगीताची साधनं बदलतात, पण चांगल्या संगीताची एक गोष्ट कधीच बदलत नाही आणि ते म्हणजे ते गाणं आपल्या मनाला भिडतं. भारतीय संगीत विश्वात लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक स्वतंत्र पर्व आहे आणि श्रीनिवास खळे यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजासाठी अनेक सुंदर चाली दिली.

त्यांची संवेदनशीलता आजही आपल्यापर्यंत पोहोचते. एक सुंदर चाल ऐकताना कधी कधी आपल्याला त्या चालींना निर्माण केलेली भावना आठवते आणि तेव्हाच लक्षात येतं संगीतकार निघून जातो पण त्याचे स्वर राहतात. मित्रांनो, आज आपण अशा संगीतकाराबद्दल बोललो ज्यांनी आपल्याच आधीच्या पिढीला संगीत दिलं, पण त्यांचं संगीत फक्त त्या पिढीचं नाही, कारण चांगलं संगीत कोणत्याही एका जनरेशनचं नसतं. ते तुमचं असतं, माझं असतं, आपल्या सगळ्यांचं असतं. सोशल मीडिया ॲप्सवर किंवा म्युझिकल ॲप्सवर जर श्रीनिवास खळे यांचं एखादं गाणं शोधलं तर ते फक्त ओल्ड सॉन्ग म्हणून ऐकू नका. एकदा लिरिक्सकडे लक्ष द्या, दुसऱ्यांदा मेलडी ऐका आणि तिसऱ्यांदा गायकाचा आवाज ऐका. चौथ्यांदा फक्त डोळे बंद करून ऐका, कदाचित तुम्हाला जाणवेल इतक्या वर्षापूर्वी तयार झालेला हा स्वर आजही तुमच्या मनाशी संवाद साधतोय आणि हीच एका महान संगीतकाराची ओळख असते. आकाशातला शुक्रतारा, मंद वाहणारा वारा आणि दोन मनांमधला संवाद, शुक्रतारा मंद वारा हे गीत म्हणजे प्रेमाला मोठमोठे शब्द न वापरता व्यक्त करण्याचं सुंदर उदाहरण. साधे शब्द, सुंदर सूर आणि मनात राहणारी भावना. अरुण दाते आणि सुधा मनोत्रा यांनी गायलेलं आणि मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी कंपोज केलेलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूयात.

प्रेम आणि श्रावणाच्या भावविश्वातून चला जाऊयात एका निरागस जगात, बालपणाच्या जगात. एका तळात होती बदके पिले सुरेख, हे गीत ऐकलं की अचानक आपल्यातलं लहान मूल जाग होतं. आणि खळे यांच्या संगीताची ही आणखी एक खासियत दिसते, गंभीर भावनेपासून बालमनाच्या निरागसतेपर्यंत प्रत्येक भावनेला ते तितक्याच सहजतेने स्वर देतात.

0: काळ बदलला, संगीत ऐकण्याची माध्यम बदलली, पण मनाला भिडणारे सूर आजही तसेच आहेत. आणि म्हणूनच खळे काकांचं संगीत जुनं नाही, ते आजही तितकंच जिवंत आहे. मित्रांनो, 2 सप्टेंबर रोजी श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्टेट युन या सदरात एव्हरग्रीन खळे काका हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मला आशा आहे. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या अभिप्रायाबरोबरच जर तुमच्या ओळखीतले किंवा माहितीतले युवक युवती त्यांच्या क्षेत्रातील कार्याने प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची माहिती सुद्धा तुम्ही आमच्या ईमेल आयडीवर पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniair@gmail.com. याचबरोबर आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमातून मी दिशा जोशी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृती दिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं दिशा जोशी यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. पहिल्यांदा ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या.

हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत ऐकलं. दगडी चाळ या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं अमित राज यांचं. श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं मितवा या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतरचना आहे अश्विनी शेंडे यांची आणि संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं मितवा या चित्रपटातलं गीत ऐकलं आणि या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: भूभागयोः द्विपक्षीय व्यापारस्य आर्थिक सहयोगस्य च सुदृढीकरणार्थम् उपायानां समीक्षायै एका मन्त्रणा आयोजिता। वाणिज्य उद्योग मन्त्रालयेन ज्ञापितं यत् ह्यः आभासीय माध्यमेन आयोजिते अस्मिन् उपवेशने व्यापार सुगमता, सीमा शुल्क सहयोगः, अफगान व्यापारिभ्यः प्रवेशानुमतिः, सौविध्यं, बैंकिंग, वित्तीय सहयोगश्चेति प्रमुखाः विषयाः चर्चिताः। अनेन नैव सह औषध कृषि व्यापारः, ऊर्जा सहयोगः, निवेश व्यापार प्रोत्साहनम्, सीमा शुल्क सौविध्यम्, वस्तु वाहन संयोजकता अथ च पत्तन सम्बद्धानां विषयाणाम् उपरि विशदयता विचार विमर्शः संजातः। बेल्जियम देशस्य प्रधानमंत्री वॉर्ट डी वेवर इत्येषः अद्यारभ्य त्रिदिवसीयायां भारत यात्रायां भविष्यति। भ्रमणावधौ सः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह द्वैपाक्षिक सम्बन्धानां समग्र विषयेषु अपि च परस्पर हितानां क्षेत्रीय वैश्विक विषयाणां विषयेषु च चर्चां करिष्यति। प्रधानमन्त्री डी वेवर इत्येषः भारत यूरोपीय संघ मुक्त व्यापार समन्वयस्य व्यावसायिक कार्यक्रमे मुख्य भाषणम् अपि प्रदास्यति। सः मुंबई नगरम् अपि गमिष्यति, यत्र सः वज्रस्य, नौकाश्रयस्य, रसद इत्यस्य च क्षेत्रैः सह विविधैः सहभागिभिः सह वार्तां करिष्यति। विदेशमन्त्रालयः अवदत् यत् इयं यात्रा भारत बेल्जियम सहभागित्वम् इतोपि सुदृढं कर्तुम् अवसरं प्रदास्यति। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः श्वः आरभ्य शनिवासर पर्यन्तं यूक्रेन पोलैंड देशयोः त्रिदिवसीयायां यात्रायां भविष्यति। डॉ जयशंकरः यूक्रेन देशस्य समकक्षेण आंड्री सिबिहा इत्यनेन, पोलैंड देशस्य उपप्रधानमन्त्रिणा, विदेशमन्त्रिणा च राडोस्लाव सिरोस्की इत्यनेन च सह द्वैपाक्षिक विमर्शं करिष्यति। विदेशमन्त्रालयः अवदत् यत् इयं यात्रा द्वैपाक्षिक सम्बन्धान् वर्धयितुं केन्द्रिता भविष्यति, अथ च क्षेत्रीय विकास विषयेषु परस्पर हितानां विषयेषु च विचाराणाम् आदान प्रदानस्य अवसरमपि प्रदास्यति। भारत ऋतु विज्ञान विभागेन अद्य मध्याह्ने पूर्वी मध्यप्रदेशे अतिप्रबल वृष्ट्यै रक्तवर्णपरा संचेतना प्रसारिता। बैडमिंटन क्रीडायां भारतस्य किदाम्बी श्रीकान्तः, तन्वी शर्मा च अद्य चाइना ओपन प्रतिस्पर्धायाः द्वितीय चक्रे प्रविष्टवन्तौ। इति वार्ताः।
1: ४१४ किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 वाजलेत, आता रूपरेषा आमच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर 6:35 ऐकाल लोकसंगीत। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैव तंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉ संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकाल। 7:15 नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। नादब्रह्म या कार्यक्रमात 10:30 माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा आपण ऐकू शकाल। या दरम्यान रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याचे कार्यक्रम उद्या गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2026 उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार। त्यानंतर मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल। 6:40 कृषीवाणीमध्ये जीवामृत आणि इतर अर्कांची निर्मिती या विषयाची माहिती याचं पुनःप्रसारण 2:00। 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये पोषक आहार या विषयाच्या माहितीचा भाग 3 तज्ज्ञ डॉक्टर पुष्पलता ठोंबरे यांनी दिलेली माहिती याचं पुनःप्रसारण 2:05। 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरणपूरक आहार याविषयी संगीता खरात यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत उद्या याचा 3 भाग ऐकाल। याचं पुनःप्रसारण 2:10। आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:55। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। 7:20 आम्ही सांगू दिनविशेष। 7:25 दिलखुलास हा

प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम, 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा, आणि त्यानंतर भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती, यामध्ये गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या पाककृती संवादिका पल्लवी गोडसे, सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 लखलक चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सर्पमित्र, होमगार्ड प्रशिक्षक अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित होईल. 11:05 दुपारी 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. असे 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, यामध्ये क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर, आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांची मुलाखत आणि प्लॅस्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत. 1:05 गीता बहार, 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके आणि 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात वरदा गोडबोले यांनी गायलेला राग धनश्री आपण ऐकू शकाल. दुसरी सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात उद्या काल मराठी चित्रपट गीतं. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार या कार्यक्रमात उद्या काल हिंदी चित्रपट गीतं. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:30 मावळतीचे रंग हा संवाद, याचं लेखन राजेंद्र कुमार घाग यांचं. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि हाँगकाँग संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. हे वर्णन आपण ऐकाल आकाशवाणी रत्नागिरीच्या 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून. याचवेळी न्यूज ऑन AIR या ॲपवरून आपले रोजचे कार्यक्रम सुरू राहतील. ते असे 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 ऐकाल सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 कंट्री वाईड, तसंच 9:45 इन्साईट आणि 10:00 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम, यामध्ये सलीम अल्लाहवाली आणि गोपाल सिंग खिची यांचं गायन. दिल्ली केंद्रावरून हे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्रं सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या चौरवरीत तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झालेत. ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा.

या न्यायाने शहाजीराजे व जिजाईचे पोटी शिवावतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येसाजी सूर्याजी भिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि

0: श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पोवाडा गायला होता शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकाऱ्यांनी.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकूया.

दामोदर विटावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीत आणि संगीत होतं दामोदर कोळी यांचं. लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. SIR अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्यातल्या आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी विभागानं काम करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या 40 अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरची महत्वाची माहिती एकत्रित करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित केलं आहे. एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून 104 कॉल सेंटरचं सुसूत्रीकरण केलं आहे. नागरिकांकडून येणारे फोन कॉल्स तसंच आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या संपर्क कॉल्सचंही नियोजन या केंद्रातून होणार आहे. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवांचं प्रमाणीकरण आणि

गुणवत्ता वाढ करण्यासाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध सेवांची सर्वसमावेशक माहिती घरबसल्या मिळेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी विनावाहक बस सेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्न वाढीच्या अनुषंगानं बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत असे निर्देश सरनाईक यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान केलं जाणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देववर्मा यांच्या पुढाकारानं सुरू केल्या जात असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश आज मुंबईत लोकभवन इथं प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची आणि विद्यापीठासाठीच्या विशेष योगदानाची दखल घेणारं असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी दिली आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. बीड ते पुणे रेल्वेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या असून येत्या 17 सप्टेंबरला ही गाडी धावणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले. बीडपासून मुंबईपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या आवश्यक त्या चाचण्या लवकरात लवकर करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी यावेळी केल्या. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्यासोबतच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असेल तर त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रावर घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतले नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्र स्वीकारावं असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादीत मोठ्या संख्येनं मतदारांची नावं वगळली गेली आहेत त्यावर दावे हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBIला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजेभोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं CBIला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कुणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियान हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच

0: आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणण्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला होता. अवैध जात प्रमाणपत्र सादर केल्यामुळे नगरसेविका पद रद्द करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशांना आव्हान देणारी माजी महापौर विशाखा राऊत यांची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ज्या अधिकाऱ्यानं राऊत यांना जात प्रमाणपत्र जारी केलं होतं त्याला तसे अधिकार नसल्याचं सांगत पालिका आयुक्तांनी राऊत यांचं पद रद्द करून 6 वर्षांच्या निवडणूक अपात्रतेची अधिसूचना जारी केली होती. काँग्रेस संघटनेचा विस्तार करण्याचं आणि काँग्रेसच्या विचारांशी ठाम बांधिलकी ठेवून जनतेला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करण्याचं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेचा भाग म्हणून हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. राहुल गांधी यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यात सोबत असल्याची ग्वाही दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि 25 वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेना 25 राज्यात रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या शिवसेना राज्यप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिवसैनिकांनी शिक्षण, रोजगार अशा अनेक मूलभूत मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन केलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यामधल्या मौजे मोरी इथल्या अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणाविरोधात महसूल प्रशासनानं कारवाई करत 574 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केलीत. यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं श्री गणेश आरोग्याचा हा उपक्रम राबवला जाईल अशी घोषणा महापौर रितू तावडे यांनी काल केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई, पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. एसआयआर अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:10 झालेत. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम.
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जाडकाल.
4: 10 लाख द्या, वाचाल.
2: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
2: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
3: अरे
2: ठेवला
5: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
2: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल.
6: आरबीआय सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान या मध्य आशियाई देशांचा दौरा केला. या पार्श्वभूमीवर शांघाय सहकार्य संघटनेची 26वी शिखर परिषद अत्यंत महत्वाचा टप्पा ठरली आहे. भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्त्व आणि मध्य आशियाई देशांशी असलेले भारताचे संबंध याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत परराष्ट्र धोरणविषयक अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार जोगळेकर सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान 26वं शांघाय सहकार्य संघटना शिखर संमेलन पार पडलं. शांघाय सहकार्य संघटना नेमकी काय आहे आणि ती इतकी महत्वाची का मानली जाते?
1: शांघाय सहकार्य संस्था नुकतीच 25 वर्षाची झाली. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांकडे जगाच्या आकारमानाच्या 40%हून अधिक भूभाग आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारत, चीन, पाकिस्तान सारखे मोठे लोकसंख्या असलेले देश याच्यात असल्यामुळे खूप मोठी लोकसंख्या या भागात राहते. हा जो गट आहे हा काही सुरक्षा संबंधित गट नाहीये. एकमेकांची संवाद, वेगवेगळ्या देशांचा संवाद, जे एकमेकांचे मित्र आहेत, जे एकमेकांचं शत्रुत्व आहे, अशा देशांच्या संवाद साधण्यासाठी हा गट असल्यामुळे त्याचं विशेष महत्व आहे.
0: शांघाय सहकार्य संघटनेनं 25 वर्षांचा टप्पा

0: टप्पा ओलांडला आहे आणि यंदा 26व्या शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांनी सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी हे 3 मुख्य आधारस्तंभ पुन्हा अधोरेखित केले आहेत. काय सांगाल?
1: 25 वर्षानंतर भारताने पुढच्या 25 वर्षासाठी शांघाय सहकार्य परिषदेची नेमकी कोणती दिशा हवी याबाबत भूमिका घेतली. अर्थात ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात स्पष्ट केली. भारताला असं वाटतं की शांघाय सहकार्य संस्थेच्या यापुढील वाटचालीमध्ये सुरक्षा, कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणी आणि ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी हे 3 महत्वाचे घटक असले पाहिजेत. शांघाय सहकार्य संस्थेचे सदस्य देश आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे दहशतवादानी ग्रस्त आहेत. त्याचबरोबर दहशतवादाचं समर्थन करणारेही देश या गटामध्ये आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत हे देश दहशतवादाला असलेला आपला पाठिंबा थांबवत नाहीत तोपर्यंत सुरक्षा साध्य होणार नाही. शांघाय सहकार्य संस्थेच्या मध्यभागी हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत आणि त्यामुळे जरी व्यापार, गुंतवणूक आणि अन्य प्रकारच्या देवाणघेवाणीसाठी प्रचंड क्षमता असली तरी देखील जोपर्यंत चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत, जोपर्यंत अधिक चांगली विमान सेवा उपलब्ध होत नाहीत, जोपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे इंटरनेटची जोडणी या भागात होत नाही तोपर्यंत कनेक्टिव्हिटीच्या मर्यादा आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. कारण या सगळ्या देशांमध्ये चीन वगळता तरुणांची संख्या मोठी आहे. जर परस्परांच्या सहकार्यातून तरुणांना, उद्योजकांना, शेतकऱ्यांना, स्टार्टअप कंपन्यांना संधी मिळाली तरच या गटाच्या सहकार्याला अर्थ प्राप्त होईल.
0: या परिषदेमध्ये बोलताना कुठल्याही क्षेत्रातील संघर्ष हा जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर विपरीत परिणाम करतो असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेतूनच मार्ग काढणं गरजेचं असल्यावर भर दिला आहे. काय सांगाल?
1: जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर सध्या चालू असलेल्या युद्धांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट भूमिका मांडली. युक्रेन युद्धाला जवळपास 4.5 वर्ष होत आलेली आहेत. गाझा युद्धाला लवकरच 3 वर्ष पूर्ण होतील. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धालाही 6 महिने पूर्ण झालेले आणि जेव्हा अशी न संपणारी युद्ध सुरू असतात तेव्हा त्याचे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीवर परिणाम होतात, खतांवर, रसायनांवर परिणाम होतात, समुद्राची वाहतूक धोक्यात होते, एकूणच विम्याचा खर्च वाढतो आणि यामुळे जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत होतात. अनेक विकसनशील देशांना अन्नधान्याचा तुटवडा सहन करावा लागतो, औषधांचा तुटवडा सहन करावा लागतो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी यादवी किंवा संघर्ष सदृश परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी आपली भूमिका अधोरेखित केली की जागतिक संघर्षांचा जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर कमीत कमी परिणाम होण्यासाठी या संस्थेच्या व्यासपीठाचा वापर करायला हवा. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या संवादात युक्रेन युद्ध संपवण्याची भूमिका घेतली. यापूर्वी पुतीन यांची बोलताना मोदींनी हे युग किंवा हा काळ युद्धाचा नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. आता त्यांनी मानवतेसाठी हे युक्रेनचं युद्ध लवकरात लवकर संपलं पाहिजे अशी भूमिका घेतली हे अतिशय महत्वाचं आहे.
0: दहशतवाद विरोधी लढाईत भारतानं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत शेजारील देशांना काय स्पष्ट संदेश दिलाय?
1: शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांमध्ये इराण आणि पाकिस्तान सारखे देश आहेत जे आपलं राष्ट्रीय धोरण म्हणून दहशतवादाला पाठिंबा देतात. त्यापैकी पाकिस्तानच्या दहशतवादामुळे भारत गेली अनेक दशके त्रस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेच्या व्यासपीठावरून स्पष्टपणे सांगितलं की दहशतवादाविरुद्धचा लढा हा फक्त दहशतवादी हल्ला झाल्यावर त्याचा प्रतिकार करणं एवढ्या पुरता मर्यादित राहता कामा नये. दहशतवाद समूळ उखडून टाकायचा असेल तर दहशतवादाला वित्त पुरवठा करणं बंद केलं पाहिजे. आपल्या समाजाचं किंवा इतर कुठल्या देशामध्ये रॅडिकलायझेशन करणं, लोकांना चिथावणं ते बंद केलं पाहिजे. दहशतवाद्यांची भरती करणं बंद केलं पाहिजे. त्यांना असलेली सुरक्षित आश्रयस्थानं बंद केली पाहिजेत आणि त्यांना जे पैसा आणि समर्थन मिळतं, माध्यमातून समर्थन मिळतं, नेत्यांकडून समर्थन मिळतं, स्वातंत्र्य सैनिक म्हणून समर्थन मिळतं, अशा प्रकारचं समर्थन त्याचं होऊ शकत नाही. अर्थात नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव घेतलं नसलं तरी मोदींचा रोख पाकिस्तानकडे होता हे स्पष्ट आहे.
0: चोगळेकर सर, प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की कुठलाही कनेक्टिव्हिटी प्रकल्प राबवताना सर्व देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान राखणं अत्यंत आवश्यक आहे. काय सांगाल?
1: कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमध्ये सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सीमांचा सन्मान राखणं म्हणजे सॉव्हरनिटी आणि टेरिटोरियल इंटिग्रिटी महत्वाची आहे. व्यापार, गुंतवणूक यासाठी परस्परांमध्ये जोडणी असणं आवश्यक आहे. भारत याचं समर्थनच करतो. भारताचा रुख अर्थातच चीनच्या बेल्ट रोड प्रकल्पाकडे आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांकडे होता. मोदींनी स्पष्ट केलं की भारताचा अशा प्रकारच्या प्रकल्पांना विरोध नाहीये पण असे प्रकल्प बांधताना सदस्य देशांच्या सार्वभौमत्वाचा विचार केला

0: पाहिजे. चीनने ज्याला सीपेक म्हणतात, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, हा जो मार्ग आहे तो पाकव्याप्त काश्मीर मधून बांधलेला आहे. तो प्रकल्प बांधत असताना त्यांनी भारताची परवानगीही घेतली नाही. जेव्हा अशा प्रकारे वादग्रस्त प्रदेश असेल तर ज्या देशांमध्ये वाद आहे त्या दोन्ही देशांची परवानगी असेल तर अशा प्रकारचा प्रकल्प बांधणं संयुक्तिक ठरतं. पण चीननी भारताला न विचारताच अशा प्रकारचा प्रकल्प बांधलेला आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा बांधल्या जातात तेव्हा त्या सुविधा त्या देशात पांढरा हत्ती होणार नाही ना किंवा त्यांचं गळफास त्याच्यात रुपांतर होणार नाही ना याची काळजी घेणं आवश्यक असतं. त्या देशाची अर्थव्यवस्था, त्या देशात अशा प्रकारचा प्रकल्प बांधल्याने किती पैसे मिळू शकतील याचा विचार करायला हवा. चीननी आतापर्यंत आपल्या पायाभूत सुविधांचा विकास करताना अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचाही विचार केला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे असे प्रकल्प बांधताना त्या देशांना ते प्रकल्प परवडू शकतील का याचाही विचार केला नाही. अर्थात नरेंद्र मोदींनी चीनचं नाव घेतलं नसलं तरी चीनच्या पायाभूत सुविधांना आपला विरोध नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर सार्वभौमत्व आणि त्या देशाच्या सीमांचा सन्मान करणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सूचित केलं.
1: या परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची चीन, रशिया, इराण, तुर्कीसह विविध देशांच्या प्रमुखांशी चर्चा झाली आहे. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता अशा भेटी कशा प्रभावी ठरतात?
0: अशा जेव्हा परिषदा होतात ज्याच्यामध्ये अनेक देशांचे शीर्षस्थ नेते सहभागी होतात, शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेस्कियान, तुर्कीचे रशीद तय्यब अर्दवान आणि अन्य युरोशियन देशांच्या नेत्यांची भेट घेतली. अर्थात ही भेट सविस्तर नसते, भारताशी या देशांची संबंधित असलेल्या विविध विषयांवर चर्चा झाली. अशा परिषदांच्या माध्यमातून मला असं वाटतं की जागतिक नेत्यांमध्ये सुसंवाद प्रस्थापित राहतो आणि त्याच्यामुळे परस्परांबद्दल गैरसमज होण्याचं प्रमाण कमी होतो.
1: भारत आणि किर्गिस्तान दरम्यान व्यापार, संरक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात कोणते महत्वाचे सामंजस्य करार झाले आहेत?
0: किर्गिस्तान हा एक महत्वाचा युरेशियन देश आहे. या देशाची किंवा या प्रदेशाशी भारताचे अनेक शतकांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिजिस्तानचे अध्यक्ष सदीर झापारो यांच्यातही बैठक झाली. भारत आणि किर्गिजिस्तान मधल्या संबंधांना परराष्ट्र मंत्रालयाने स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा दिलेला आहे. तो अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा झाली. त्याचा भाग म्हणून व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढवणं, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, सांस्कृतिक देवाणघेवाण याच्यातही वाढ करण्याबाबत चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रात भारत आणि किर्गिजिस्तानचं सहकार्य आधीपासून आहे, कारण दोन्ही देश एका प्रकारे सोव्हिएट रशियन प्लॅटफॉर्म्सचा वापर करत होते. आता भारत एक आघाडीचा संरक्षण उत्पादक देश म्हणून पुढे येत आहे, शस्त्रास्त्रांचा उत्पादक देश आणि निर्यातदार देश म्हणून पुढे येत आहे आणि त्यामुळे किर्गिजिस्तान सारख्या देशांना भारताकडून शस्त्रास्त्र मिळणं त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. दोन्ही देशांची विशेष दलं एकत्र सराव करतात. खास करून दोन्ही देश हे पर्वतमय प्रदेशात असल्यामुळे त्या प्रकारच्या युद्धाचा सराव करणं, सुरक्षा सहकार्य वाढवणं याबाबतही त्यांच्यामध्ये चर्चा झाली. याशिवाय आरोग्य, गुंतवणूक, व्यापार, कृषी आणि शिक्षण अशा सगळ्या गोष्टींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा आणि करार झाली. किर्गिजिस्तान मध्ये सध्या वर्ल्ड नोमाड गेम्स पार पडत आहेत. म्हणजे जे सगळे लोक भटके लोक किंवा मोठ्या प्रमाणावर प्रवास करणारे एका ठिकाणी न राहणारे लोक होते त्यांचे जे खेळ आहेत अशा स्पर्धांचं तिथे आयोजन करण्यात आलेलं असून 104 देशातील खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्याच्यामध्ये खास करून घोडेस्वारी, तिरंदाजी, कुस्ती आणि अन्य खेळांचा समावेश आहे. त्याच्यातनं भारत आणि किर्गिजिस्तान नाही तर या सगळ्या प्रदेशातील देश खेळाच्या माध्यमातून अधिक जवळ येऊ शकतो.
1: जोगळेकर सर, या वर्षाच्या उत्तरार्धात SCO सिव्हिलायझेशन डायलॉग फोरमची पहिली आवृत्ती आयोजित करण्यास भारत उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलंय. सदस्य देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याच्या उद्देशानं सुरू केलेला हा भारताचा एक प्रमुख उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण कशी वाढवता येईल?
0: शांघाय सहकार्य संस्थेतल्या सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरममुळे या देशातील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढू शकते. शांघाय सहकार्य संस्थेची निर्मिती एका प्रकारे सुरक्षा आणि व्यापार संबंधित मुद्द्यांवर करण्यात आली होती. आज या संस्थेला 25 वर्ष उलटून गेलेली आहेत. हे जे सगळे देश आहेत हे एका प्रकारे पूर्वी रेशीम मार्गाने किंवा खुशकीच्या मार्गाने जोडले होते. त्याच माध्यमातून आलेले व्यापारी, विचारवंत, विद्यार्थी या माध्यमातूनच भारतातून बौद्ध धर्म चीनमध्ये तसंच मध्य आशियात पसरला होता. अनेक मध्य आशिया देशात भारताच्या बॉलिवूडचे किंवा हिंदी चित्रपट सृष्टीचा बोलबाला आहे. पण याच्या जोडीला जर या देशांमध्ये अधिकाधिक सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली तर त्याचा उपयोग परस्परांमध्ये देशांमधील संबंध अधिक सुदृढ होण्यामध्ये होऊ शकतो. अर्थात असं करायचं तर वेगवेगळ्या विद्यापीठांना एकमेकांच्या देशातल्या जोडणं, एकत्र संशोधन करणं, संग्रहालय उभारणं, चित्रपट कला हस्तकला असे यांचे उत्सव साजरे करणं, एकत्र परिषदा घेणं, अशा अनेक गोष्टी आहेत. आतापर्यंत हा आयाम शांघाय सहकार्य संस्थेच्या कामामध्ये फारसा नव्हता.

0: पुढच्या 25 वर्षासाठी हा आयाम महत्वाची भूमिका बजावू शकतो.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा 4 दिवसीय दौरा भारताची ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक शांततेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी कसा महत्वाचा ठरतो?
0: सर्वप्रथम उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा स्तर वाढवला, त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा देण्यात आला. उझबेकिस्तान हा जगातल्या सगळ्यात मोठ्या युरेनियम उत्पादक देशांपैकी एक आहे.

0: मध्ये नैसर्गिक संसाधनांच्या उत्खनात योगदान देऊ शकतील. खास करून रेअर अर्थ मिनरल्सच्या दृष्टीने त्याचा मोठा उपयोग होऊ शकेल. किर्गिझिस्तान मध्ये पंतप्रधान शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी उपस्थित होते, पण त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या किर्गिझिस्तान आणि इतर मध्य आशियाच्या देशाच्या महत्वाच्या नेत्यांशी बैठका झाल्या आणि त्या बैठकांचा उपयोग जागतिक शांततेसाठी आणि सुरक्षेसाठी होऊ शकतो. याचं कारण म्हणजे सध्या जगात सगळीकडे युद्ध सुरू आहेत आणि त्याच्यामुळे पुरवठा सगळ्या धोक्यात आलेला आहे. इंधनाचे भाव वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे आणि अशा पार्श्वभूमीवर भारत असेल, चीन असेल, पाकिस्तान, रशिया, इराण हे जे सगळे देश आहेत त्यांचे सगळ्यांचे संबंध एकमेकांशी खूप चांगले आहेत अशातला भाग नाही, पण किमान हे देश एकत्र येऊ शकतात आणि आपापसातले मतभेद परस्परांसमोर मांडू शकतात, त्याच्यावर शांततामय मार्गाने उत्तर शोधू शकतात हे जगाला दाखवून दिलं. सध्या ज्या प्रकारे अमेरिकेचं नेतृत्व जगामध्ये वेगवेगळे निर्णय घेताना आपल्या मित्र देशांना विश्वासात घेत नाहीये आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम जगाला सहन करावे लागतात, त्या तुलनेत मध्य आशियाच्या महत्वाच्या नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करणं यातनं जागतिक शांततेसाठी मोठा संदेश जात असतो.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदिका गायत्री भरणकर.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 11 भाद्रपद शके 1948, अर्थात 2 सप्टेंबर 2026. मंडळी, जैवतंत्रज्ञानाचा वाढता वापर आता कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा दिसू लागलाय. यामुळं शेतीमध्ये पर्यावरणपूरकता आली आहे. जैवतंत्रज्ञानामुळे सुधारित वाणं निर्माण होऊ लागली आहेत. एकूण काय तर शाश्वत शेतीसाठी आपण जैवतंत्रज्ञानाचा वापर करणं ही आता काळाची गरज झाली आहे. मंडळी, आता आपण बदलत्या हवामानामध्ये या शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान कसं आहे याविषयी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्रातील प्राध्यापक डॉक्टर संतोष सावर्डेकर यांनी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत. त्यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे विद्या तावडे यांनी.
1: शेतकरी मित्र हो, नमस्कार. मित्र हो, वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यापासून ते रोगांशी लढण्याच्या पद्धतींमध्ये क्रांती घडवण्यापर्यंत कृषी जैव तंत्रज्ञान विज्ञान शाखेचा उपयोग होऊ शकतो. या तंत्रज्ञानाला वनस्पतींच्या अनुवंशिक आणि जैव रासायनिक विज्ञानाची जोड दिली तर पीक सुधारणा करण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरू शकेल. जैविक तणाव व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी हे तंत्रज्ञान फार महत्त्वाचं आहे. कृषी क्षेत्रातील जैवतंत्रज्ञान आधुनिक शेतीमध्ये प्रगत वैज्ञानिक साधनांना पारंपरिक शेती पद्धतीशी जोडून उत्पादकता, शाश्वतता आणि अन्न सुरक्षा वाढवून एक परिवर्तनकारी भूमिका बजावतं. यामध्ये कीड प्रतिकारक, पोषक समृद्ध आणि हवामान अनुकूल असलेल्या सुधारित जाती विकसित करण्यासाठी सजीव वनस्पती, प्राणी किंवा सूक्ष्मजीवांमध्ये बदल करणं या गोष्टी या तंत्रज्ञानामध्ये समाविष्ट आहेत. भविष्यातील अन्नाची गरज भागवण्यासाठी आणि बदलत्या हवामानानुसार पिकाची उत्पादकता सुरक्षित ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग होऊ शकतो. बदलत्या हवामानात या जैव तंत्रज्ञानाचा कसा

0: आपल्याला उपयोग करून घेता येईल याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून प्राध्यापक आणि प्रभारी डॉक्टर संतोष सावर्डेकर सर आलेले आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर सुरुवातीला सांगा की कृषी जैवतंत्रज्ञान म्हणजे काय आणि बदलत्या हवामानातील आव्हानांना तोंड देण्यासाठी याचा नेमका कसा उपयोग होऊ शकतो.
1: आपणाला माहितीच आहे की IT आणि BT. IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपणाला माहितीच आहे आणि दुसरं म्हणजे BT. BT म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीच म्हणजे जैवतंत्रज्ञान. आता हे जे कृषी जैवतंत्रज्ञान आहे ते शेती सुधारण्यासाठी वापरलं जाणारं एक वैज्ञानिक एक आयुध आपण त्याला म्हणू शकतो. यात पारंपरिक प्रजनन पद्धतीचा सुद्धा समावेश होतो जी उपयुक्त उत्पादनं तयार करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी सजीवांमध्ये किंवा घटकांमध्ये बदल करतात. यात बऱ्याच विज्ञान शाखांचा समावेश आहे. या विज्ञान शाखेतील तंत्र वनस्पती आणि प्राण्यांची वैशिष्ट्ये सुधारण्यासाठी किंवा विशिष्ट उद्देशांसाठी सूक्ष्मजीव विकसित करण्यासाठी देखील मदत करतात. आधुनिक काळात कृषी जैवतंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर जनुकीय अभियांत्रिकीच्या प्रगत साधनांवर अवलंबून असून त्याचा उपयोग कृषी विकासासाठी होणार आहे. कृषी जैवतंत्रज्ञानामध्ये जिनोमिक्स असेल, प्रोटिओमिक्स असेल, ट्रान्सजेनिक्स असतील आणि जनुकीय संपादनातील प्रगत विज्ञानाने समाविष्ट आहेत. यातून संशोधनाद्वारे नवीन क्षेत्र पादाक्रांत होतात आणि कृषी जैवतंत्रज्ञान व तंत्रज्ञानातील नवीन संशोधनाचा लाभ घेऊन शाश्वत शेती सुधारण्यासाठी आपण एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत. याचा शेतीमध्ये वापर करून शेतकरी, उत्पादक आणि ग्राहकांसाठी कशा फायद्याचे ठरते ते मी आपणास सांगतो. आता आपण म्हणतो की बदलतं हवामान म्हणजे क्लायमेट चेंज, त्याच्यामुळे अनंत अडचणी आपल्या समोर उभ्या आहेत. त्यामुळे कुठे येणारा दुष्काळ असेल, कुठे येणारा ढगफुटीमुळे पूर असेल, कुठे वाढणारं तापमान आहे, या गंभीर हवामानाला तोंड देण्यासाठी एक महत्वाचं आयुध ते म्हणजे जैवतंत्रज्ञान. आता उत्पादनांमध्ये वाढ कशी काय होऊ शकते तर कृषी जैवतंत्रज्ञानाने कीड आणि रोग प्रतिबंधक किंवा प्रतिकारक पिकांसाठी गुणधर्म विकसित करून पिकांची आपण उत्पादकांना वाढवण्यासाठी आपण मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये चांगलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर BT कॉटन असेल किंवा BT वांग असेल. हवामान अनुकूल शेती आपण जे म्हणतो की बदलत्या वातावरणामध्ये, आता या जैवतंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वनस्पतीची थंडी असेल किंवा दुष्काळ, क्षारता आणि उष्णता यांसारख्या अजैविक ताणांना सहन करण्याची क्षमता आपण वाढवू शकतो. त्याच्यानंतर क्षारयुक्त जमीन, ही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 65,000 हेक्टर क्षारयुक्त जमीन आहे आणि समुद्राची पातळी वाढल्यामुळे किंवा चुकीच्या सिंचन पद्धतीमुळे जमिनीची क्षारताही वाढत चाललेली आहे की जिथं आपण सामान्य पीक घेऊ शकत नाही. मात्र जैवतंत्रज्ञानाद्वारे क्षारयुक्त जमिनीत चांगले उत्पादन देणारे आपण पीक आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर पौष्टिक मूल्य संवर्धन असेल की ज्याला आपण अन्न सुरक्षा असं म्हणतो की अन्न पदार्थांचे जैवसंवर्धन ही एक वनस्पती जैवतंत्रज्ञानाचा वापर करून पौष्टिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सूक्ष्म तत्वांचे म्हणजेच आपण जीवनसत्व असतील किंवा खनिज असतील ही एक वाढवण्याची एक उत्तम पद्धत आहे. आता उदाहरणार्थ बघितलं की गोल्डन राईस की तांदळामध्ये जनुकीय म्हणजे बदल करून VA जीवनसत्वाच्या कमतरतेवर मात करून मुलांमधील आणि प्रौढांमधील पौष्टिक कमतरता भरून काढण्यासाठी याचा वापर करण्यात आलेला आहे. दुसरं म्हणजे पर्यावरणाचे फायदे काय आहेत, कारण आता कोणतेही तंत्रज्ञान असेल तर ते पर्यावरण पूरक असावं. मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो. दुसरं म्हणजे जैव इंधन की ज्याला आता म्हणतो E20. तर की चौथ्या पिढीतील जैव इंधन हे जनुकीयदृष्ट्या फार तयार केले सूक्ष्मजीव, उदाहरणार्थ शैवाल असेल आणि जनुकीयदृष्ट्या कच्च्या मालांचे मिश्रण आहे. आणि शेवटचं म्हणजे जैव इंधन, तर हे आपण म्हणतो की एक चौथ्या पिढीतील जैव इंधन हे जनुकीयदृष्ट्या तयार केले एक सूक्ष्मजीव, उदाहरणार्थ शैवाल आपण घेऊया, आणि जनुकीयदृष्ट्या सुधारित कच्च्या मालांचे मिश्रण आहे. प्रगत जैवतंत्रज्ञान पद्धती उत्सर्जनामध्ये घट करण्यामध्ये म्हणजे कार्बन आपण हे म्हणतो की विश्वसनीय इंधन स्रोत आपण स्थापन करण्यासाठी जैव इंधनाची क्षमता वाढवतात की ज्यामुळे स्पर्धा वाढते आणि संभाव्य आपली त्याची म्हणजे पेट्रोलची किंमत आपण कमी करू शकतो. की हे त्याचे सर्वसाधारण जैवतंत्रज्ञानाचे भौगोलिक फायदे आहेत.
0: बरोबर, हे सर्व फायदे तुम्ही सांगितलेत, परंतु शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष फायदा कसा होतो हे पाहणं फार महत्वाचं आहे, नाही का? तर शेतीशास्त्रामध्ये शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत याविषयी आम्हाला थोडं सांगा.
1: होय, नक्कीच. यामध्ये शास्त्रज्ञांनी खूप म्हणजे प्रगती केलेली आहे. आणि मग मी मागाशीच म्हटलं की बायोटेक्नॉलॉजी, तर म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव जे काही असतील त्याच्यामध्ये इच्छित बदल घडवून आणण्यासाठी आधुनिक तंत्राचा आणि जैविक प्रक्रियांचा केला जाणारा वापर. आता यामध्ये प्रामुख्याने येतं ते म्हणजे जनुक अभियांत्रिकी म्हणजे ज्याला जेनेटिक इंजिनिअरिंग आपण म्हणतो. दुसरं जे येतं ते उत्ती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चर आणि तिसरं महत्वाचं म्हणजे डीएनए मार्कर ज्याला आपण फिंगर प्रिंटिंग म्हणतो यासारख्या पद्धतीचा याच्यामध्ये समावेश होतो. याचा मुख्य उद्देश पिकांची उत्पादकता वाढवणे हे तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा रोगांपासून त्याचं रक्षण करणं आणि अन्नधान्याची गुणवत्ता सुधारणं आहे. आता बदलत्या हवामानामुळे आज शेतकऱ्यांसमोर असंख्य समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे मगाशीच म्हटलं की म्हणजे दुष्काळ असेल किंवा ढगफुटी असेल तर कुठं वाढणारं तापमान असेल या गंभीर आव्हानांना जर तोंड द्यायचं असेल तर जैवतंत्रज्ञान हे एक महत्वाचं विज्ञान तंत्रज्ञान आहे. आता मी तुम्हाला म्हणजे सुरुवाती पण सांगतो की दुष्काळ आणि उष्णतेचा सामना करणारी पिकं म्हणजे आपण ड्रॉट आणि हीट टॉलरंट असं म्हणतो की या हवामान बदलामुळे अनियंत्रित म्हणजे पाऊस झालेला आहे आणि जैवतंत्रज्ञाच्या मदतीने शास्त्रज्ञ पिकामध्ये अशी काही जनुकीयांची भर घालत की ज्यामुळं पीक पाण्यात किंवा जास्त तापमानातही तग धरू शकेल. उदाहरणार्थ दुष्काळातही तग धरणाऱ्या मका किंवा भाताच्या प्रजाती आज आपण विकसित केलेल्या आहेत. दुसरं म्हणजे अतिवृष्टी आणि पूर सहन करण्याची क्षमता म्हणजे आपण ज्याला म्हणतो की फ्लड टॉलरन्स. याच्यामध्ये IRI ची संस्था आहे दिल्लीची, त्याने भातामध्ये महत्वाचं म्हणजे सबवन ही एक जात विकसित केलेली आहे. त्यामुळं 8 ते 10 दिवस जरी त्या शेतामध्ये पाणी असेल तरी ती जात तिथं म्हणजे तरुण राहते. त्यामुळं पूर आला किंवा पाण्यात बुडल्यास ही पिके 2 आठवड्यापर्यंत जिवंत राहतं. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे रोग आणि किडींचा प्रतिकार की तापमान वाढण्यामुळे रोगांवरती आणि पिकांवरती पडणाऱ्या नव्या किडी असतील आणि रोगांचे प्रमाण आता वाढलेलं आहे. जैवतंत्रज्ञानामुळे पिकामध्ये स्वतःहूनच कीड आणि रोगांची प्रतिकार निर्माण करण्याची क्षमता आपण निर्माण करू शकतो की त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे बीटी कॉटन असेल किंवा बीटी वांग असेल. यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर म्हणजे कमी होतो आणि पर्यायाने पर्यावरणाचं रक्षण होतं.
0: बरोबर.
1: त्यानंतर आता मी मग अशी बोललो की क्षारयुक्त जमिनींचा वापर की जिथं आता काहीच होत नाही ज्या जमिनीत क्षारपड आहेत, परंतु त्याच्यामध्ये असे जीन आपण टाकणार आहोत की जेणेकरून तिथे म्हणजे भातासारखं पीक येऊ शकेल किंवा बीटसारखं म्हणजे पीक तिथे येऊ शकेल तर ही पिकं आपल्याला तिथे विकसित करता येतील. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा म्हणजे बायो फर्टिफिकेशन की ज्याच्यामध्ये पोषण मूल्य वाढवणं की आता गोल्डन राईस आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन म्हणजे व्हिटॅमिन ए प्रिकर्सर आहे तर तो एक आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर नैसर्गिक पद्धतीने पिकामध्ये बदल घडवून येण्यासाठी खूप वर्ष लागतात, परंतु जैवतंत्रज्ञानामुळे हे काम जे करायचं झालं तर प्रयोगशाळेमध्ये आपण 1-6 वर्षामध्ये आपण करू शकतो. आणि त्यामुळे बदलत्या हवामानात जर तोंड द्यायचं असेल तर नक्कीच हे तंत्रज्ञान आपल्याला अंगीकारलं पाहिजे.
0: बरोबर. आता या जैवतंत्रज्ञानामध्ये अशी कोणती साधनं आहेत की ज्याचा वापर कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी केला जाऊ शकतो?
1: आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे उत्ती संवर्धन असेल. आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे की केळी आज आपण बाजारामध्ये जी केळी म्हणजे केळी घेतो G9 केळी ही सर्व जी केळी आहे ती उत्ती संवर्धनाने निर्माण केलेली त्याची रोपं असतात. तर वनस्पतीच्या उत्तीपासून प्रयोगशाळेमध्ये एक निर्जंतुक वातावरणामध्ये पान असेल देठ असेल मूळ असेल किंवा फूल ह्यासारख्या पेशी म्हणजे उती घेऊन आपण त्याच्यामध्ये काही संप्रेरक त्याच्यामध्ये ऍड करून त्याच्यामध्ये पेशी समूह निर्माण करून आपण त्याची रोपं तयार केली जातात. सर अशा प्रकारची रोपं प्रयोगशाळेत बाटली किंवा परीक्षण नळीत वाढवून त्यानंतर बाहेरील वातावरणात एकरूप होण्यासाठी त्यांना विशेष काळजी घेतली जाते आणि अशी रोपं ही लागवडीसाठी योग्य होतात. आता विद्यापीठाने काय केलंय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने याच्यासाठी सफेद वेलची जी आमची जात आहे त्या सफेद वेलचीच्या जातीचं उती संवर्धनाद्वारे आपण त्याची रोप निर्मिती केलेली आहे. दुसरं जर लाल केळी असेल किंवा G9 असेल, आता आम्ही बांबूमध्ये सुद्धा काम करतोय, त्यानंतर शोभिवंत वनस्पतीमध्ये सुद्धा काम करतोय आणि औषधी वनस्पतीमध्ये सुद्धा हे काम करतोय. तर उती संवर्धनामुळे ह्या आपण सर्व जी रोपं जी असतात ती एकाच आकाराची एकाच वेळेला तयार होणारी आणि एकाच वेळेला मार्केटमध्ये जाणारी आपण रोपं तयार करू शकतो. ह्यातलं दुसरं एक महत्वाचं म्हणजे काय की आम्ही एक दापोली 2 ही जात विकसित केलेली आहे, नाचणीची जात आहे की ज्याच्यामध्ये अधिक पोषण घटक आहेत, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न हे 2 घटक हे इतर जातींपेक्षा जास्त आहेत. म्हणजे नक्कीच हे जे तंत्रज्ञान आहे ह्या तंत्रज्ञानामुळे ही जात आम्ही साधारण 7 ते 8 वर्षामध्ये विकसित करू शकलो. तर ह्या तंत्रज्ञानाचा फायदा हाच मोठा आहे की कमी कालावधीमध्ये तुम्हाला प्रिसिजन फार्मिंग म्हणजे जेवढे बदल घडवायचे तेवढेच आपण बदल घडवू शकतो. त्याच्यानंतर दुसरं जर म्हटलं की पारंपरिक संकरित प्रजनन, ह्याच्यामध्ये निवडक प्रजननद्वारे आपण एक वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो. आता जर बघितलं की पारंपरिक वनस्पती प्रजनन तंत्रामध्ये पेशी संवर्धन आणि उत्परिवर्तन प्रजननासारख्या जैवतंत्र घटकांचा समावेश असू शकतो. त्याच्यानंतर एक आण्विक प्रजनन, आण्विक म्हणजे एक मार्कर्स म्हणजे डीएनए मार्कर्स असतात की जेणेकरून आपण फिंगर प्रिंट्स म्हणतो की त्याच्याप्रमाणे सुद्धा आपण जे म्हणजे मार्कर्स असतात त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते आपण निवडू शकतो. त्या मार्करला ते जर हे झालं अँप्लिफिकेशन झालं तर त्याच्या साह्याने आपल्याला जे पाहिजे जीन्स तर ते आपण त्याच्यामध्ये निवडू शकतो आणि ते दुसऱ्या वनस्पतीमध्ये टाकू शकतो. त्याच्यानंतर आहे ते जनुक मुद्रण, म्हणजे ह्याला म्हणतात की

0: फिंगरप्रिंट्स, म्हणजे मी एखादी जर जात विकसित केलेली असेल तर त्याचे हक्क मलाच पाहिजेत. मग हक्क जर मलाच पाहिजे असेल तर मी त्याचं हे काय म्हणजे पुरावा काय देणार, तर नाही. ह्या जातीचे फिंगरप्रिंट्स जे आहेत, हे फिंगरप्रिंट्स हे असे असे आहेत आणि ते मी माझ्या प्रयोगशाळेमध्ये केलेले आहेत. त्यामुळे ही जी मार्कर जनुक मुद्रण आहे, तर ते जनुक मुद्रणाच्या साहाय्याने आपण आपल्या ज्या जाती असतील की म्हणजे भारतामध्ये आमच्या जवळजवळ 36 जाती आहेत, तर त्या जाती आम्ही त्या प्रोटेक्ट केलेल्या आहेत, म्हणजे त्याचं आम्ही संरक्षण केलेलं आहे की उद्या ती जात कुणाकडे बाहेर जाता काय म्हणा. त्याच्यानंतर जनुकीय अभियांत्रिकी आणि GM पिकं ह्याच्यामध्ये सुद्धा एक रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी म्हणून आहे की कुठल्याही म्हणजे इव्हन माशामधला जीन असेल तो सुद्धा आपण वनस्पतीमध्ये टाकू शकतो, किंवा प्राण्यामधला जीन असेल तो सुद्धा आपण वनस्पतीमध्ये टाकू शकतो, की हे सजीवांच्या ह्या जनुकांच्या कार्यामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो. आणि ह्या अशा प्रकारे बदललेल्या सजीवर आपण ट्रान्झिन म्हणतो. आणि मग ह्याला जनुक टाकलं जातं आणि त्याला म्हणतात की जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. आणि याच्यामध्ये एक BT तंत्रज्ञान आहे की म्हणजे बॅसिलस थुरिंजिनेसिस. ह्या BT तंत्रज्ञानामुळं आपण हे महत्वाचं म्हणजे वांगी किंवा मोहरी असेल किंवा BT कापूस असेल तर याचा वापर आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: तर आता क्रिस्पर कॅस एक नवीन एक तंत्रज्ञान आलेलं आहे. याच्यामध्ये कसं असतं की रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी होती, त्याच्यामध्ये थोडंसं चाचण्या जास्त घ्याव्या लागत होत्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ते बऱ्याच जणांनी विरोध केलेला होता. परंतु क्रिस्पर कॅस हे तंत्रज्ञान असं आहे की याच्यामध्ये पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. याच्यामध्ये आपण जे बदल म्हणजे घडवून आणू शकतो ते सूक्ष्म बदल असतात, तेही करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्कर असिस्टेड सिलेक्शन, म्हणजे जे आपल्याला रेणिवे मार्कर असतात ते रेणिवे मार्करच्या सहाय्याने आपण एखादी जात आपण विकसित करू शकतो. त्याच्यानंतर RNA इंटरफेरन्स असेल की एखादा जीन आपल्याला सायलेन्स करायचा असेल, म्हणजे त्याची जर व्याप्ती जी असेल ती व्याप्ती कमी करायची असेल, तरी सुद्धा आपल्याला ही टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो.
1: खरंय. आता भातामध्ये वाढणारं जे तण आहे ती एक मोठी समस्या आहे, नाही का? तर हे तण कमी करण्यासाठी किंवा याच्यासाठी जैव तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो का?
0: हो, नक्कीच. मी आताच तुम्हाला सांगितलं की आज आमच्याकडे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये याच्याबद्दल संशोधन सुरू आहे. आणि ते महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये भातामध्ये आम्ही असे बदल घडून आणणार आहोत की जरी तणनाशक जरी त्याच्यामध्ये फवारलं तरी त्याच्यामध्ये भाताच्या पिकाला कोणतंही नुकसान होणार नाही, परंतु त्याच्यामध्ये असलेलं फक्त गवत मारेल. त्यामुळे काय होईल माहितीये का, की जे आपले 30-40% जे खर्च होणार असतो की गवत काढण्यामध्ये, तर ती आपल्याला बचत होऊ शकतं.
1: नक्कीच. क्षारांमुळे आणि दुष्काळामुळे येणारा ताण यावर काही उपाय करता येऊ शकतो का?
0: याच्यामध्ये सुद्धा आमच्याकडे म्हणजे प्रयत्न चालू आहेत की आज आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 65,000 हेक्टर क्षारयुक्त जमीन आहे. मग त्याच्यामध्ये असं की सलिनिटी टॉलरन्स की जे क्षाराला सहन असतील असे जे काही जीन्स असतील, तर ते जीन्स आता आपण या नवीन तंत्रज्ञानाद्वारे म्हणजे क्रिस्पर कॅसद्वारे आपण टाकणार आहोत की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही दुष्काळ असेल किंवा जरी चारपट जमिनीमध्ये जरी एक 8-10 दिवसाचा जरी ते म्हणजे पावसाचा खंड पडला तरी ते क्षार वरती जरी आले तरी त्या पिकाला काही होणार नाही.
1: बरोबर. विद्यापीठामध्ये सुरू असणाऱ्या संशोधनाबद्दल काही माहिती आपण शेतकऱ्यांना देऊ शकता का या जैव तंत्रज्ञानाच्या संदर्भात?
0: हो, नक्कीच. मी मगाशीच सांगितलेलं तुम्हाला की आज कृषी विद्यापीठाने आमच्याकडे सफेद वेलची जात निर्माण केलेली आहे. नंतर बांबूच्या जाती आम्ही काही म्हणजे विकसित करतोय. परंतु ह्या बांबूची जर निर्मिती जर करायची असेल, म्हणजे रोपांची निर्मिती करायची असेल, तर हे तंत्रज्ञान म्हणजे उत्तीसंवर्धन जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केला पाहिजे. आणि याच्यामध्ये आम्ही मुख्य म्हणजे सफेद वेलची असेल, लाल केळी असेल, G9 असेल किंवा बांबू असेल किंवा शोभिवंत वनस्पती असतील किंवा औषधी वनस्पती असतील, तर याचं आपण उत्तीसंवर्धनाचं प्रमाणीकरण केलेलं आहे. आणि आज आपण हजारोने रोपं आज आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतोय. फक्त आम्हाला शेतकऱ्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की तुमची जर मागणी जर असेल तर आम्हाला 3 महिने आधी कळवा. मग म्हणजे विद्यापीठाची वेबसाईट आहे www.dbskkv.org यामध्ये तुम्ही जायचं आणि तिथे तुम्हाला मागणी काय असेल ते नोंदवून ठेवायची आणि मग ती आमच्यापर्यंत पोहोचते. फक्त मागणी नोंदवताना 3 महिने आधी नोंदवा, कारण ही जी रोपं असतात फार किमती रोपं असतात. त्याच्यामध्ये शिल्लक राहिली तरी चालत नाही किंवा त्यांचं वय वाढलं तरी ते उपयोग होत नाही किंवा कमी वयाची पण
1: योग्य वयाची रोपं
0: देऊ शकतो.
1: उतीसंवर्धित रोपांची वैशिष्ट्य काय असतात आणि त्यांची काळजी घेणं का गरजेचं असतं?
0: हा, तर महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं असतं की ही जी रोपं असतात ते रोगमुक्त असतात आणि निरोगी असतात, त्यामुळे ती हेल्दी असतात. ती प्रयोगशाळेमध्ये केलेली असतात आणि आपण ती तपासलेली असतात की त्याच्यामध्ये असे कुठले गुणधर्म नाहीत ना की ते जेणेकरून ते रोगाला बळी पडतील. तर अशा प्रकारची पूर्णपणे विषाणूमुक्त किंवा बुरशी किंवा जीवाणूमुक्त अशी रोपं असतात. त्याच्यानंतर त्यांची वाढ जी असते ती एकसारखी होत असते, त्यामुळे सर्व रोपं जी असतात ती एकसारखी वाढत असतात. आणि महत्वाचं म्हणजे मातृवृक्षामध्ये जे गुणधर्म असतात तेच गुणधर्म फक्त ह्या याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर त्याची वाढ जी असते ती जलद होते आणि 12 महिने ही रोपं तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. काही का आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आंबा लावायचा असेल तर फक्त खरीप पिकामध्ये म्हणजे खरीपमध्येच लावा, पण ही जी उत्तीसंवर्धन

0: पावसाद्वारे निर्माण केलेले जे रोपं असतात ते तुम्हाला 12 महिने उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जर पाण्याची उपलब्धता किंवा तुमच्याकडे इतर सिंचन व्यवस्था जर चांगली जर असेल तर तुम्ही ती केव्हाही लावू शकता.
1: विशेषतः कोकणातील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी जैव तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकतं का?
0: होय, नक्कीच. मी आता मगाशीच तुम्हाला सांगितलं की कोकणामध्ये भात, आंबा, काजू, नारळ, कोकम, सुपारी इतर मसाल्यांची पिकांची लागवड केली जाते. मग ह्याही जी पिकं असतात त्यात आंबा असेल किंवा काजू असेल 8 ते 10 वर्ष लागत असतात त्यांना सुरुवातीला. मग अशा सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये उतीसंवर्धित जर केळीची जर लागवड केली तर तुम्हाला उत्पन्न पहिल्या वर्षापासूनच सुरू होतं. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाद्वारे जर आपण हे केलं की रोगमुक्त तुम्हाला म्हणजे रोपं मिळतील. आणि महत्वाचं म्हणजे जर की तुम्हाला सुपारी किंवा नारळ जर लावायचं असेल तर सुपारी आणि नारळ ज्यावेळी तुम्ही लावता त्यावेळेला त्याला थोडीशी जर सावली जर असेल तर ती रोपं चांगली वाढतात सुपारी किंवा नारळ, आणि पाणीही कमी लागतं. मग अशा वेळेला जर तुम्ही तिथे जर केळीची जर रोपं लावलीत तर ती केळीची रोपांची वाढ ही जलद गतीने होत असते. त्यामुळं सुपारी किंवा नारळ ह्यांना सावलीही निर्माण होते आणि त्यांना पाहिजे तेवढं पाणीही मिळतं. त्यामुळं उत्पन्नही वाढतं आणि महत्वाचं म्हणजे सुपारी आणि नारळाचं तर ती वाढ चांगल्या प्रकारे होते.
1: जैव तंत्रज्ञानातील सद्यस्थितीत असलेल्या नाविन्य तंत्रज्ञानाविषयी थोडं सांगा.
0: आता एक नवीनच तंत्रज्ञान मगाशी तुम्हाला म्हटलं की आपण एक जिनोमिक मॉडिफिकेशन की ज्याला आपण की हे म्हणतो की DNA मध्ये बदल घडून आणणं. मग त्याहीपेक्षा जे DNA ऑलरेडी प्रेझेंट आहे झाडामध्ये किंवा वनस्पतीमध्ये ते सायलेन्स करणं, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही आपण म्हणजे बाहेरून कुठलाही जीन टाकत नाहीये. कारण त्याला कसं माहितीये का की पर्यावरण दृष्ट्या थोडस भारतामध्ये त्याला बंदी आहे. मग अशा वेळेला क्रिस्पर कॅस हे जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये ते एन्झाईम लेवलवरतीच फक्त बदल घडवून आणू शकतो त्याच्यामध्ये. आणि मग आपल्याला DNA सिक्वेन्सिंग म्हणजे त्याचं मॉलिक्युलर रचना कशी आहे ती मॉलिक्युलर रचना त्याची एकदा आपण समजावून घेतली तर आपल्याला त्याच्यामध्ये सिक्वेन्समध्ये कोणता बदल घडवायचा आहे किंवा कोणता बदल घडवून आणायचा नाही ते आपण करू शकतो. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता AI चं तंत्रज्ञान, AI चं तंत्रज्ञान जर आपण याच्यामध्ये वापरलं आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स की त्याला थोडीशी गणिताची जर आपण त्याला म्हणजे जोड दिली तर महत्वाच्या सेलमध्ये बदल होऊ शकतो आणि आपल्याला पाहिजे तशी जात आपण निर्माण करू शकतो.
1: खरंय, भविष्यातील कृषी जैव तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व कसं असू शकेल?
0: आता आपण बघितलं की बदलतं वातावरण आहे. बदलत्या वातावरणामध्ये जर आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीने जर आपल्याला जर एखादी जात निर्माण करायची असेल तर त्याला साधारण 12 ते 15 वर्ष लागतात. परंतु जैव तंत्रज्ञानाद्वारे जर आपल्याला हे जर करायचं असेल तर आपण हे साधारण 7 ते 7 वर्षामध्ये करू शकतो. आणि दॅट टू विथ प्रिसिजन फार्म, म्हणजे जेवढे आपल्याला आवश्यक बदल आहेत तेवढेच फक्त आपण वनस्पतीमध्ये आपण घडू शकतो किंवा प्राण्यामध्ये घडू शकतो. त्यामुळं हे तंत्रज्ञान हे सुरक्षेच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. आणि महत्वाचं म्हणजे आगामी काळामध्ये मगाशी म्हटलं की बदलतं वातावरण, ह्या बदलतं वातावरण कारण आता बघतोय की मागच्या वर्षी खूप पाऊस झाला होता, जूनमध्ये मागच्या वर्षी खूप पाऊस झाला होता, मेमध्ये झाला होता आणि या वर्षी तोच पाऊस जुलैमध्ये झाला. त्यामुळे हे वातावरण बदलतंय आता 6-6 महिन्यांनी किंवा वर्षावर्षाने वातावरण बदलतं. अशा वेळेला आपल्याला जातींची निर्मिती सुद्धा तेवढ्या स्पीडने आपल्याला करायला पाहिजे. आणि हे जर आपल्याला गती जर ती जर राखायची असेल आणि याचा जर मेळ आपल्याला सांगड जर घालायची असेल तर आपल्याला हे तंत्रज्ञानाची खूप आवश्यकता आहे.
1: खरंय, जैव तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली रोपं वापरण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल?
0: जर शेतकऱ्यांनी आपल्या वेळेवरती जर त्यांची जी मागणी आहे ती जर नोंदवली तर फारच बरं होईल की त्यांना जेणेकरून आम्हाला ती रोपं त्यांना उपलब्ध करून देता येतील. महत्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धतीने जी रोपं असतात आता बऱ्याच वेळा काय होतं की केळीचे मुनवे मग एका बाजूला उपटायचे मुनवे आणि दुसऱ्या बाजूला लावायचे, याच्यामध्ये काय होतं मुळं तुटली जातात. त्यामुळे त्याचं पहिली गोष्ट त्यांना स्थिर स्थावर व्हायलाच महिना जातो आणि अशामुळे त्यांची वाढ जी असते ती सुरुवातीलाच कमी राहते. परंतु हेच जर तुम्ही जैवतंत्रज्ञानाद्वारे म्हणजे उतीसंवर्धनाद्वारे जर निर्माण केली जर आपण रोपं लावली तर त्याची वाढ ही जलद गतीने होत असते आणि त्यामुळे पर्यावरणाला पूरक आणि कमीत पाणी, म्हणजे जेवढं आपण म्हणतो की नाही जेवढं आवश्यक असेल तेवढंच पाणी द्या, जेवढं आवश्यक असेल तेवढंच त्याला अन्नद्रव्य द्या किंवा जेवढं आवश्यक असेल तेवढ्याच त्याला फवारण्या करा. अतिशय त्याला फवारण्या उपयोगाच्या नसतात कारण ही रोपच मुळं रोगमुक्त आणि किडमुक्त असतात. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांनी जर आपल्याला जर शेती केली आणि ह्या तंत्रज्ञानाचं जर अवगत केलं तर शेतकऱ्यांना नक्कीच चांगलं त्यांचं उत्पन्न मिळेल आणि भविष्यामध्ये जे आपण बदललं हवामान म्हणतोय त्या बदलत्या हवामानाला तोंड देण्याची त्यांची शक्ती वाढेल.
1: खरंय, तेव्हा शेतकरी मित्र तुमच्या लक्षात आलंच असेल की हमखास उत्पन्न मिळवण्यासाठी जैव तंत्रज्ञानाची जर आपण कास धरली तर निश्चितच आपली शेतीमधली प्रगती होऊ शकेल. सर, आज आपण इथे आलात आणि बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैव तंत्रज्ञानाचं

0: योगदान नेमकं काय आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांच्याशी विद्या तावडे यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. आता ऐकूया हे छानसं गीत.

श्रीकांत मेटकर यांनी गायलेल्या या गीताचा आपण आस्वाद घेतलात. पण मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत येते, तेव्हा मी आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. निवेदन होतं गायत्री भरणकर यांचं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.

0: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका 125 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या गोकुळाष्टमी उत्सवाविषयी गणेश पाटणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: श्रीकृष्ण हे जे काय दैवत आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु, श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यांचं संपूर्ण जीवन बघितलं तर जीवन जगावं कसं हे त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या बाललीला असतील, त्यांची यवनावस्था असेल, त्यांची प्रौढावस्था असेल, त्यांची वृद्धावस्था असेल, ह्या सगळ्या कालावधीमध्ये समाजाने जगावं कसं ह्याचा एक आदर्श निर्माण त्यांनी केला. दुर्जनांचं निर्दालन हे त्यांच्या जीवनाचं संपूर्ण सार होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जे जे काय केलं ते आपण आदर्श म्हणून जगतो आणि त्यातलाच एक गोकुळाष्टमी हा आत्ताचा आपण सण म्हणून साजरा करत असतो.
0: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती. आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1100 सुमारे 5000 जण अजूनही बेपत्ता. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या आकड्यांसाठी 2011-2012 हे आधार वर्ष होतं. यंदा फेब्रुवारीमध्ये सरकारनं 2022-2023 हे आधार वर्ष स्वीकारल्यानं हे बदल झाल्याचं केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचा आर्थिक वृद्धीदर मोजण्यासाठी वापरलेली पद्धत योग्य असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या वर्षीचा आर्थिक वृद्धीदरामध्ये सुधारणा करणं किंवा इतर गोष्टी सुधारित सांख्यिकी माहिती दर्शवतात. आर्थिक वृद्धीदर वाढवून दाखवण्यासाठी हे बदल केलेले नाहीत असं मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्तीची वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन ॲशविले इथे G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- या श्रेणीमध्ये आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच

वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेमध्ये झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटलं आहे. साहसी क्रीडांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना दिले जाणारे तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024 जाहीर झाले आहेत. 8,000 मीटर उंचीची 5 शिखरं एकाच हंगामामध्ये सर करणारी बलजीत कौर, ऑक्सिजन सपोर्ट विना माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक स्काल्झांग रिंगझिन यांना अनुक्रमे जमिनीवरच्या आणि आकाशातल्या साहसाकरता हा पुरस्कार मिळणार आहे. दिव्यांग जलतरणपटू रिमो सहा याला पाण्यातल्या साहसाबद्दल तर इंडो तिबेटियन पोलीस सेवेतून निवृत्त झालेले स्कीइंग पटू शिवप्रसाद चमोली यांना आयुष्यभराच्या कामगिरीसाठी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. 15 लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते इतर क्रीडा पुरस्कारांच्या बरोबरच हे प्रदान करण्यात येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकली असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह यासंदर्भातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वकिलांच्या अंतिम युक्तिवादाला आज सुरुवात झाली. लोकशाही पद्धतीनं पक्ष चालवावा यासाठी निवडणूक आयोगानं इतर अनेक पक्षांप्रमाणे शिवसेनेलाही सूचना केल्या, त्या बाळासाहेबांनी मान्य केल्या, पण 2018 अचानक पक्षाच्या घटनेमध्ये बदल झाले आणि पक्षप्रमुखाच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकार गेल्याचा दावा कौल यांनी केला. ही घटना पक्षानं निवडणूक आयोगाला सादर केली नाही असंही ते म्हणाले. तत्कालीन शिवसेनेनं विरोधी विचारांच्या पक्षांसोबत युती केल्यानं पक्षात असंतोष वाढला आणि फूट पडली आणि आम्ही मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असं कौल यांनी युक्तिवादादरम्यान सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्याबरोबरच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्रांबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रांवरती घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे स्वीकारावीत असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. भविष्यात लढण्यासाठी काँग्रेसला तळागाळात संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडवणारी तरुणांची फळी अपेक्षित असल्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. ही फळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असली पाहिजे असं ते म्हणाले. त्यादृष्टीनं त्यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण अयशस्वी ठरलं आहे. आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत असून सरकारकडे कोणतीही स्पष्ट भूमिका नाही अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थिनींशीही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नेमणूक झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पश्चिम

0: हवाई दलाचं नेतृत्व मिश्रा यांनी केलं होतं. या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक देखील मिळालं आहे. 39 वर्षांच्या सेवेनंतर ते गेल्या एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले. या पदासाठी 5,585 अर्ज आले होते. विविध निकषांवर त्यातल्या 16 जणांच्या मुलाखती झाल्या होत्या. नेपाळमध्ये अकस्मात आलेल्या पुरानं आतापर्यंत 1,127 लोकांचा बळी घेतल्याचं निष्पन्न झालं असून अजूनही 4,900 लोक बेपत्ता आहेत. पाऊस आणि राडारोडा ह्यामुळे बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत. पुराचं संकट वातावरणातल्या बदलामुळे ओढवल्यानं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर प्रामुख्यानं मांडायला हवा असं नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. इजिप्तमध्ये आज झालेल्या बस अपघातात 22 जण मृत्युमुखी पडले तर 28 प्रवासी जबर जखमी झाले आहेत. प्रवाशांमध्ये जॉर्डनच्या नागरिकांचाही समावेश आहे. दक्षिण सिनाई प्रांतामध्ये हा अपघात घडला. अमेरिकेच्या कुवेतमधल्या लष्करी तळावर आणि जॉर्डनमधल्या दर्यावर्दी शिबिरावर हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की इराकमधल्या अमेरिकेची बलूनमार्फत गस्तीची यंत्रणाही त्यांनी उद्ध्वस्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाचा GDP वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती. आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,100 वर. सुमारे 5,000 जण अजूनही बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम.

रामदास कामत यांनी गायलेलं कवी कुसुमाग्रज यांचं नाट्यपद ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि नाटक होतं ययाती देव यांनी. कार्यक्रमात यानंतर अमृतसिद्धी या नाटकातलं प्रकाश घांगरेकर यांनी गायलेलं पद ऐकूया. रचना आहे वसंत शांताराम देसाई यांची.

बकुळ पंडित यांनी गायलेलं पाणी ग्रहण या नाटकातलं नाट्यपद ऐकलं. पदरचना होती प्रल्हाद केशव अत्रे यांची आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद ऐकूया. नाटक आहे संशय कल्लोळ.

अजित कडकडे यांनी गायलेलं कधीतरी कुठेतरी या नाटकातलं नाट्यपद ऐकलं. कार्यक्रमात यानंतर स्वयंवर या नाटकातलं पद पदरचना आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आणि गायिका आहेत नीलाक्षी जुवेकर.

रामदास कामत यांनी गायलेल्या मत्स्यगंधा या नाटकातल्या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 9:30 वाजता समाचार संध्या, 9 वाजता News@9, 9:15 वाजता स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता चर्चा का विषय है दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत रजनीगंधा, जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन
2: रजनीगंधा या कार्यक्रमात सुरुवातीला मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकूया। या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट आहे असली नकली।
3: गोरी जरा हस दे तू, हस दे तू, हस दे जरा। ओ छोरी जरा हस दे तू, हस दे तू, हस दे जरा। ओ गोरी जरा हस दे तू, हस दे तू, हस दे जरा। ओ

की पिट्टिया गज भर की चुट्टिया न कर गुस्सा मेरी गुड़िया गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा ओ छोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा छोरी जरा हंस दे तू हंस दे तू

0: दे जरा, ओ छोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, ओ गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, ओ छोरी जरा हंस दे तू, हंस दे तू।
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जहां आ रहा या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं। संगीतबद्ध केलंय मदन मोहन यांनी आणि गायलंय लता मंगेशकर यांनी।

आरजू या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. गीतरचना होती हसरत जयपुरी यांची आणि संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत तिसरी कसम या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं. गायलंय आशा भोसले यांनी आणि संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत आहे भाभी या चित्रपटातलं. संगीतबद्ध केलंय चित्रगुप्त यांनी.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीतानंतर रजनीगंधा कार्यक्रमात शेवटी ऐकूया आपकी कसम या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

0: चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत। प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आज माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा ऐकूया।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा आत्तापणे केलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. श्रोते हो, पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 पहिल्या सभेत. तोपर्यंत मी रेडिओ सखी गौरीमुळे तुमचा निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.